102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 12 अश्विन शके 1948 अर्थात 4 ऑक्टोबर 2026. सुप्रभात श्रोते हो. सकाळचे 5:57 झालेली आहेत. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्झ. तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमृतधारा कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मास्टर कृष्णराव यांच्या संगीत नियोजनामध्ये त्यांच्याच आवाजात पारंपरिक भक्तिरचना.

मास्टर कृष्णराव यांच्या आवाजातल्या या पारंपरिक भक्तिरचनेनंतर आता ऐकूया संजय चुरमुरे यांनी लिहिलेली भक्तिरचना, संगीतबद्ध केली मानसिंग जावेर यांनी आणि हा आवाज आहे रवींद्र साठे यांचा सा।

सूर्य स्तोत्र आत्ताच आपण ऐकलात. भक्तिसंगीताचा आनंद आपण घेतो आहोत अमृतधारा या कार्यक्रमात, आणि त्यासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली दीनानाथ कांबळे यांची रचना, आनंद शिंदे यांच्याच आवाजामध्ये.

वसंत आसगावकर यांच्या आवाजामध्ये महावीर गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ग दि माडगुळकर यांनी लिहिलेली, सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली, राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली देशभक्तीपर रचना ऐकूया.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये लाळ खुरकत रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी माहिती. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची वेळ 6:45. आज यामध्ये स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल आणि राव यांची रोशन साधू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 6:55 जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषय कार्यक्रमामध्ये आज अविनाश धर्माधिकारी यांनी केलेले गांधी विचारांचे विश्लेषण. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आपण भावगीतांचा आनंद घेणार आहोत. रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाची वेळ 8:15. 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत चिंतन हाच चिंतामणी. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत 9:00. गीत बहार या कार्यक्रमामध्ये

सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज महिलांचा वारसा हक्क याविषयी ॲडव्होकेट तन्मय केतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करू. 10:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. 10:30 लोकसंगीत. 11:00 फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. गप्पा गाणी हा ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रम असेल. विषय आहे महात्मा गांधीजींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीनं आपण समावेश करू शकतो याविषयी श्रोत्यांशी साधलेला संवाद. संवादिका आहेत दिव्या अष्टपुत्रे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ या महिलांसाठी असलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज 4 ते 10 ऑक्टोबर या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉ करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असेल. 1 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त युवकांच्या दृष्टीनं मानसिक आरोग्य याविषयी उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असेल. 6:35 गंमत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकणार आहोत. त्यानंतर अस्मिता वाहिनीचे सहक्षेपित कार्यक्रम आपण रात्री 11:00 ऐकणार आहोत. याशिवाय आमची सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील. आकाशवाणी FM सेवेसह कोल्हापूर केंद्र आहे. आज प्रसारित आणि

0: प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया लाळ खुरकत रोगावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: शेळ्या मेंढ्यात या रोगाची लक्षणं कमी तीव्रतेची असतात. शेळ्या मेंढ्यांमध्ये तोंडात पुरळ हे शक्यतो टाळूवर येतात, तसंच तोंडापेक्षा पायात जास्त प्रमाणात पुरळ येतात. मंडळी, या रोगातून बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. कासेवर पुरळ येतात, जीवाणूंचा प्रादुर्भाव कासेत झाला तर कासदाह हा रोग होतो, गाभण जनावरात गर्भपात होतो, तात्पुरता किंवा दीर्घकाळ वांझपणा येतो, खुरांची जखम चिघळली किंवा त्यात अळ्या पडल्या तर बऱ्याच वेळेला पूर्ण खूर गळून जातं किंवा जनावराला कायमचा लंगडेपणा येतो, कालवडी आणि गोऱ्ह्यांची वाढ खुंटते, जनावरं उष्णता सहन न झाल्यानं धापा टाकतात, त्वचा शुष्क आणि खडबडीत होते आणि त्यावर खूप केस वाढतात. याशिवाय हृदयाचं कार्य कमकुवत होतं किंवा रक्तक्षय सुद्धा होतो. मंडळी, हा रोग विषाणूजन्य असल्यानं यावर निश्चित रामबाण उपचार नाही. उपचार हे फक्त तोंडातल्या आणि पायातल्या जखमा वाढून या रोगांची गुंतागुंत वाढणार नाही यासाठी केले जातात. या रोगाची लक्षणं दिसल्यानंतर सुरुवातीला या आजाराला तोंड आणि पाय 2-4% खाण्याच्या सोड्यानं, साधारणत 2-4 ग्रॅम सोडा प्रत्येक लिटर पाण्यात मिसळून धुऊन घ्यावेत. पायातल्या खुरांवर पातळ डांबर बसवावं. पशुवैद्यकाकडून पायातल्या जखमेत अळ्या पडल्या असतील तर थोडंसं टर्पेंटाईन तेल टाकून अळ्या काढाव्यात आणि नंतर जंतुनाशक मलम लावावं. पायातल्या आणि तोंडातल्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी पशुवैद्यकाकडून प्रतिजैविकाचं आणि व्हिटॅमिनचं इंजेक्शन देऊन घ्यावं. आजारी बैलांना आराम द्यावा. वाळलेल्या कडब्याऐवजी मऊ हिरवा चारा खाऊ घालावा. जनावरांना खुराक कोरडा न देता भिजवून द्यावा. ज्वारीच्या पिठाची कांजी पाजवावी. याशिवाय जनावरांचा गोठा स्वच्छ आणि कोरडा राहील याचीही काळजी घ्यावी. मंडळी, या रोगाचे दूरगामी गंभीर परिणाम होत असल्यानं आणि त्यावर योग्य उपचार पद्धती नसल्यामुळं प्रतिबंधात्मक उपायच महत्वाचे आहेत. या अंतर्गत आजारी जनावरांना वेगळं बांधावं, आजारी जनावरांची बाजारात ने आण बंद करावी, त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये, जनावरांचा गोठा 4% धुण्याच्या सोड्याच्या द्रावणानं धुवून घ्यावा, रोगाची साथ आलेल्या गावाच्या नजीकच्या गावात लस दिली नसेल तर ती देऊन घ्यावी. या रोगावरची लस 6 महिन्याच्या अंतरानं वर्षातनं 2 वेळा म्हणजे सप्टेंबर आणि मार्च महिन्यात देऊन घ्यावी. ही लस 4 महिने किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वासराला देता येते. ही लस विकत घेतली तर औषधाच्या दुकानातून नेताना ती बर्फावर ठेवून न्यावी. लसीकरण केल्यानंतर 1-2 आठवड्यात जनावराला रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते आणि ती जवळपास 6 महिने टिकते. या रोगाची लस सगळ्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात मिळते.
1: लाळ खुरकत रोगावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
4: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
4: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
3: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
4: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: किसान वाणी, किसान वाणी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघू.

कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गोरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये

0: पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो? त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का? कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेले असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रिड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकता हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. जे हायब्रिड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास ऑपर वगैरे आहेत जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
0: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
1: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रिड बियाणे वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय, जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी, तिथल्या दुष्काळ म्हणा, तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
0: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: खूप खूप धन्यवाद सर. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलं 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. श्रोते हो, 6:55 झाली आहेत. जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार आहे, कोणी काही बोलल्यानंतर मनाला टोचणी लागते असं नाही, बऱ्याचदा काही न बोलल्यामुळे सुद्धा मनाला रुखरुख लागून राहते. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. अभिजात मराठी आपली मराठी 7:25 आणि चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम 8:40.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
3: फोन 940

श्रोते हो, जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष। आज 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणीमित्र दिन म्हणून साजरा केला जातो। सोव्हिएत युनियन अर्थात रशिया यांनी पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 अंतराळामध्ये सोडला आणि अंतराळ युगाची सुरुवात झाली। साल होतं 1957। या अनुषंगानं 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो।

आज प्रसिद्ध मराठी अभिनेते अरुण सरनाईक यांचा जन्मदिन, तसंच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे, ज्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या, त्यांचा आज जन्मदिन.

प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री संध्या शांताराम यांचा आज स्मृतिदिन, तसंच मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचाही आज स्मृतिदिन.

0: काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.
1: श्रोतेहो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्ज
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे ठीक 7 वाजलेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आता प्रसारित करत आहोत साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये ऐकूया अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण.
4: दक्षिण आफ्रिकेमधला हा प्रसंग मानवाच्या इतिहासामध्ये एक कलाटणी देणारा प्रसंग आहे. आपल्या

0: सगळ्यांना माहिती असतो. गांधीजींनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं होतं आणि डब्यात बसले होते. हे स्टेशन आहे दक्षिण आफ्रिकेतलं पीटर मॉरिट्सबर्ग म्हणून. आणि काही गोरे त्या डब्यामध्ये शिरले आणि त्यांनी पाहिलं की एक काळा कुली आपल्या बरोबरीच्या नात्यांनी ह्या डब्यात बसलेला आहे. आधी त्यांनी ह्या कुली असलेल्या बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींना सांगायचा प्रयत्न केला की ह्या डब्यातनं उतर, कुलींच्यासाठी जो थर्ड क्लासचा कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जाऊन बस. गांधीजींनी ठामपणाने त्याला नकार दिला, मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आहे, मी ब्रिटिश साम्राज्याचा प्रजाजन आहे, या नात्याने मी कुली नाही, मी इथं हलणार नाही. त्या गोऱ्यांनी जाऊन तिकीट चेकरला बोलवलं. तिकीट चेकरनीही गांधीजींना फर्स्ट क्लासचं तिकीट असून आपली जागा सोडून थर्ड क्लास कंपार्टमेंटमध्ये जायला सांगितलं, त्याला गांधीजींनी नकार दिल्यावर या तिकीट चेकरनी गांधीजींचं सगळं सामान प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि गांधीजींना हाताला धरून बाहेर खेचलं. ती रात्र गांधीजींनी त्या प्लॅटफॉर्मवरच काढली आणि सामान्य माणसाला अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने लढायचं बळ देणारा सत्याग्रहाचा मार्ग त्या रात्री जन्माला आला. गांधीजींनी निश्चय केला की या अन्यायाविरुद्ध मी लढीन पण हिंसा करणार नाही. असा मानवाच्या इतिहासातला एक नवा मार्ग, गांधीजींचं त्याला नाव सत्याग्रह. दक्षिण आफ्रिकेमध्ये गोऱ्या सरकारच्या अत्याचाराविरुद्ध लढताना निशस्त्रपणाने निर्वैर भावनेने जणू भगवद्गीतेमधला कर्मयोग असावा असा पण गांधीजींनी हा सत्याग्रहाचा मार्ग शोधून काढला. सत्याचा आग्रह. एखादा कायदा, नियम किंवा सरकारी व्यवस्थेच्या कोणाची वर्तणूक अन्यायकारक वाटली तर त्याच्या अन्यायाची वेदना स्वतः सोसून त्याच्याबद्दलच्या शिव्याशाप म्हणजे वाचिकसुद्धा हिंसाचार न करता पण अन्याय उघडा पाडणे. गांधीजींनी सत्याग्रहाची कार्यपद्धतीसुद्धा आखून दिली की जे करायचं ते खुलेपणाने करायचं, त्याच्यात कुठे गुप्तता लपवाछपवी नाही. त्यानंतर ब्रिटिश सरकार, ब्रिटिश व्यवस्था आपली शत्रू नाही पण ती बदलण्यासाठी काम करायचं आहे आणि व्यक्तिगत पातळीला तर ब्रिटिश माणूस हा तर आपला शत्रू नाहीच आहे. उलट सत्याग्रह म्हणजे खुलेपणाने आपण काय करणार आहोत याची जाहीर नोटीस देऊन ते करायचं आणि त्याबद्दल जर तुरुंगवास किंवा जे सोसावं लागलं तर शांतपणे ते सोसायचं, असा सत्याग्रहाचा मार्ग गांधीजींनी आखून दिला. पुढच्या जगासमोर तो मार्ग आहे. फिलिपिन्समध्ये लष्करी हुकुमशहा फर्डिनांड मार्कोस याच्या विरोधासाठी उभं राहताना अकिनो दाम्पत्याला या सत्याग्रहाच्या मार्गाने रस्ता दाखवला. अमेरिकेतल्या काळ्या ब्लॅक्सच्या नागरी हक्कांसाठी लढताना मार्टिन लुथर किंगला, हंगेरीमधल्या साम्यवादाविरुद्ध लढताना अलेक्झांडर ड्युचेकला आणि जगभरच्या इतिहासातली अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की सत्याग्रहाने सामान्य माणसाला अन्यायी सत्तेशी लढण्याचं एक शास्त्र आखून दिलं. ते शास्त्र वैश्विक आहे आणि आजही सर्वांना मार्ग दाखवणारं आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण ऐकलं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही केलं. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
2: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
3: गतकाळाची स्मृती जपणारी,
2: तुमच्यासाठी तुमच्या घरी रोज भेटणारी आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
3: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
1: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम
0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ 40 गावच्या स्वयंदीप प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबानेकृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध
3: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 7:10 होत आहेत आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या
4: आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत ठळक बातम्या मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आज सांगता 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4th स्थानावर अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार आता सविस्तर बातम्या मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते यावेळी फडणवीस म्हणाले
5: 2024 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आपली माय मराठी ही देशातली एक अभिजात भाषा म्हणून एक प्रकारे तिला तो दर्जा प्राप्त झाला चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ज्याला आद्य ग्रंथ म्हणतात तो माहीम भटांनी लिहिलेला लीळा

0: चरित्रासारखा ग्रंथ असो की ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी असो, तुकाराम महाराजांनी ओव्यांच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून दिलेलं ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचं महात्म्य हे आपल्यापर्यंत पोचवलं. आणि छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेकरता संपूर्ण राजकारभार मराठीत चालला पाहिजे आणि त्याकरता मराठी राजभाषा कोश निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आपली मराठी आहे. एक प्रकारे जागतिक अशा पद्धतीची आपली मराठी आहे.
1: पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन देखील लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी काल ही माहिती दिली. हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असतो निकाल नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक, उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. बावनकुळे यांनी काल अकोला जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात 2 ते 3 गट तयार झाल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागात झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात ईशान्य भारतातील विकासाची यशोगाथा.
2: देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 6 दशकं उलटून गेल्यानंतरही ईशान्येकडील राज्य विकासापासून वंचित राहिली, कारण त्यांचं भौगोलिक अंतर हे आव्हान असल्याचं कारण दशकानुदशकं पुढं करण्यात येत होतं. तिथल्या अनेक राज्यांच्या राजधानीच्या शहरापर्यंतही रेल्वे मार्गही पोहोचले नव्हते. अशीच अवस्था काश्मीर खोऱ्याचीही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ईशान्येकडील राज्य देशातील सर्वाधिक वेगानं प्रगती करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनली आहेत. विकासाची नवी यशोगाथा इथं लिहिली जात आहे. इथल्या राज्यांच्या राजधानीची एकामागून एक शहरं या स्थितीतून बाहेर पडली आहेत. अगरतळा आणि नहार लगून पर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पोहोचले आणि सप्टेंबर 2025 मध्ये बैराबी सैरांग मार्गामुळे आयझॉल शहरही रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं, ज्यामुळे मिझोरामला पहिली रेल्वे मिळाली. काश्मीरच्या बाबतीत मात्र थोडा अधिक वेळ लागला. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्यास 28 वर्ष लागली. चिनाब नदीवर यासाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे आता हिवाळ्यातही काश्मीरचा संपर्क तुटत नाही. पूर्वी जिथं पोहोचणंही कठीण होतं तिथं आता सहज पोहोचणं शक्य झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
1: अहिल्यनगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं दिले जाणाऱ्या बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. बालिका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेली 65 वर्षे कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंतताई चव्हाण, फासे पारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मतीन भोसले आणि जळगाव जिल्ह्यात HIV बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर भारती पाटील यांना यंदा सन्मानित केलं जाणार आहे. आहे. 50,000 रुपये सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

0: संस्थेच्या पूजा दहातोंडे यांनी आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जाईल. नाशिकच्या नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रद्धा श्रृंगारपुरे यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 85 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दरम्यान अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं काल महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. हॉकीमध्ये भारतानं पुरुष गटात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता देखील मिळवली आहे. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये T20 अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान समारोप सोहळा जपानमधील नागोया सिटी मिझुको पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरुधंडा हिची निवड करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबर पर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. दरम्यान आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: सतारीचे बोल असो
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.

0: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर।

श्रोतेहो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं वैविध्यपूर्ण

0: प्रक्षेपित करू. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात.
1: श्रोतेहो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: आज संध्याकाळी 5:30 वाजता
2: श्रोतेहो सोमवारी 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
1: ऐकत आहात आकाशवाणी FM सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍप वर। 7:25 होत आहेत। यानंतर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी।

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे कार्यालय शब्दकोश आणि परिभाषाकोश याविषयी महत्त्वाचं काम करत असतं. मराठी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर सुलभ सुबोध व्हावा यासाठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारचे कोश आणि परिभाषाकोश प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी शासन व्यवहार कोश हा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कोश आहे. आज आपण भाषा

0: संचालनालय या कार्यालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर यांच्याकडून शासन व्यवहार कोशाविषयीची माहिती जाणून घेऊया. साबळे सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, भाषा संचालनालयाचं कोश विषयक जे कार्य चाललेलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. हे कार्य कसं चालतं याविषयी जरा सांगा.
1: लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे ही जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. शासनाने 1964 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता यावी, शासन व्यवहाराचे ती सर्वोपरी कार्यक्षम असे माध्यम ठरावी आणि आजच्या प्रगत व समग्र लोकजीवनाशी समग्र असा प्रशासन व्यवहार पेलता येईल एवढे सामर्थ्य मराठी भाषेला मिळवून देणे ही पहिली गरज होती. या दृष्टीने शासनाने मराठीच्या विकासासाठी मराठीतील प्रथित यश भाषा तज्ज्ञांचा व कोशतज्ज्ञांचा समावेश असलेले भाषा सल्लागार मंडळ 1961 स्थापन केले. त्याचबरोबर 1997 भाषा सल्लागार समितीची स्थापना देखील केली. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासन व्यवहार, मानव्य विद्या, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील शब्दकोश, परिभाषाकोश, शब्दावल्या, प्रमाणलेखन, नियमावली, मराठी लघुलेखन व टंकलेखन आदी विषयांवरील 52 प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवरील परिभाषा कोशांच्या उपसमित्यांची स्थापना केली असून या उपसमित्यांच्या माध्यमातून जवळपास 3 लाख इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर उदय सामंत मंत्री मराठी भाषा, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव मराठी भाषा विभाग यांच्या प्रेरणेने व माननीय अरुण गीते भाषा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन नवनवीन परिभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
0: सर, शासन व्यवहार कोश हा शब्द नेहमी ऐकला जातो, तर शासन व्यवहार कोश म्हणजे नेमकं काय आणि तो कसा वेगळा आहे याविषयी जरा सांगा.
1: शासन व्यवहार कोश याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित, सुसंगत, सुलभ व अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासनोपयोगी द्विभाषी कोश आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील कामकाज, पत्रव्यवहार, विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके, अध्यादेश, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रके, अहवाल, टिप्पण्या, प्रशासनिक लेखन इत्यादींमध्ये मराठी भाषेचा प्रभावी, अचूक व सुलभ आणि एकसंध असा वापर व्हावा हा शासन व्यवहार कोशाच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.
0: अच्छा, म्हणजे शासकीय कामकाजासाठी तो शासन व्यवहार कोश वापरला जातो किंवा जावा ही कल्पना आपल्याला अभिप्रेत आहे. आता हा शासन व्यवहार कोश तयार करण्याची आवश्यकता मुळात का भासली याविषयी सांगा.
1: महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शासन व्यवहारातील मराठीचा वापर वाढवणं हे महत्वाचं भाषिक आणि प्रशासकीय उद्दिष्ट होतं. शासन व्यवहार कोश हा मे 1973 पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. सुरुवातीला शासकीय कामकाजामध्ये इंग्रजी भाषेतील अनेक संज्ञा, पदनामे आणि वाक्प्रयोग रूढ झाले होते. आता उदाहरणार्थ चीफ सेक्रेटरी, ॲडिशनल सेक्रेटरी, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, क्लर्क यांसारख्या पदनामांसाठी एकरूप अशी मराठी पदनामन होती. शासन व्यवहार कोशाच्या माध्यमातून आणि पदनाम कोशाच्या माध्यमातून या पदनामांना नेमके पर्याय देण्यात आले. चीफ सेक्रेटरी म्हटलं की मुख्य सचिव, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हटलं की अपर मुख्य सचिव, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं की अपर जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हटलं की जिल्हाधिकारी, हे मराठी पर्याय आता प्रशासनामध्ये, शासकीय कामकाजामध्ये सर्रासपणे वापरले जात आहेत. काही ठिकाणी
0: सर्वमान्य झालेले आहेत.
1: काही ठिकाणी ॲडिशनल कलेक्टरसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शब्द देखील वापरला जातो, परंतु पदनाम कोशामध्ये त्याचा प्रमाणित अर्थ अपर जिल्हाधिकारी असा आहे आणि तसाच तो वापरायला हवा. मॅडम, दुसरं असं की महाराष्ट्र शासनाची जी विविध शासकीय कार्यालयं आहेत त्या कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परिभाषा

0: मध्ये एकरूपता नव्हती. उदाहरणार्थ रजिस्ट्रार हे पदनाम आहे. आता त्याचं मराठी पदनाम हे कुलसचिव, निबंधक, प्रबंधक अशा तीन प्रकारे त्या पदनामाला अर्थ दिला जातो. परंतु कुलसचिव हे पदनाम कुठं वापरावं, निबंधक हे पदनाम कुठं वापरावं, प्रबंधक हे पदनाम कुठं वापरावं यामध्ये एकरूपता नव्हती. परंतु या शासन व्यवहार कोशामुळे आता सर्व कार्यालयांमध्ये ही जी पदनामं वापरली जातात त्यामध्ये एकरूपता आली. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार या पदनामासाठी आपण कुलसचिव वापरतो, न्यायालयांमध्ये प्रबंधक वापरतो आणि जी नोंदणी कार्यालय आहेत तिथं आपण निबंधक वापरतो. म्हणजे या कार्यालयांमधील परिभाषेमध्ये एकरूपता आलेली आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश जो तयार करण्यात आला तर तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि तो सफल झाला आहे का?
0: त्याचा जो मुख्य उद्देश होता की शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा प्रमाणित, अचूक, सुसंगत आणि प्रभावी वापर घडवून आणणं. तर हा जो काही उद्देश आहे हा उद्देश पूर्णतः सफल झालेला आहे. आता तो कसा सफल झाला हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ ज्या काही इंग्रजी प्रशासनिक संज्ञा होत्या त्या संज्ञांना एकरूप मराठी पर्याय याच्यामुळे दिले गेले. उदाहरणार्थ पॉवर हा शब्द आहे. पॉवरला आपण मराठीमध्ये अधिकार म्हणतो. काही ठिकाणी शक्ती हा शब्द देखील वापरला जात होता. परंतु आता प्रशासनामध्ये पॉवर म्हटलं की अधिकार हाच मराठी पर्याय त्याच्यासाठी वापरला जातो. प्रोव्हिजनला तरतूद हा देखील शब्द वापरला जातो आणि उपबंध हा देखील मराठी पर्याय वापरला जातो. परंतु अलीकडं प्रोव्हिजन म्हटलं की तरतूद हाच एकरूप असा त्याला मराठी पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे या शासन व्यवहार कोशामुळे काय झालं की संदर्भानुसार मराठी पर्यायांचा वापर करणं सोपं जाऊ लागलं. सँक्शनला मंजुरी म्हणायचं की मान्यता म्हणायचं, मग सँक्शन म्हटलं की मंजुरी, हाच मराठी पर्याय शासकीय कार्यालयांमध्ये आता रुजलेला आहे. म्हणजे एखादी इंग्रजी संज्ञा वापरत असताना त्या संज्ञेमध्ये ज्या वेळेला मराठी पर्याय वापरले जातात त्यावेळेला अर्थाचा अनर्थ होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाते. आणि हा जो शासन व्यवहार कोश तयार करतानाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला जो काही भाषिक दुरावा आहे तो भाषिक दुरावा या शासन व्यवहार कोशामुळे कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रशासकीय संज्ञा वापरल्या जातात त्या वापरामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक संदिग्धता होती, या शासन व्यवहार कोशामुळे ही संदिग्धता आता कमी झालेली आहे. त्यामुळं शासन व्यवहार कोश तयार करण्यामागं शासनाचे जे काही मुख्य उद्देश होते ते उद्देश यामुळं सफल झालेले आहेत.
1: सर, अगदी छान सांगितलं. आपण आता शासन व्यवहार कोश निर्माण झाल्यानंतर याची मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसा त्याचा उपयोग होतो किंवा काय त्यातून साध्य होतं हे जरा थोडं उदाहरणासह सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. शासन व्यवहार कोशाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरूप परिभाषा. म्हणजे शासनामध्ये जी इंग्रजी भाषा आहे किंवा ज्या इंग्रजी संज्ञा आहेत ज्या संज्ञा शासकीय कामकाजामध्ये वापरल्या जातात परंतु त्याचे अर्थानुसार मराठी पर्याय वेगवेगळे होतात. मग उदाहरणार्थ विधी व न्याय व्यवहारामध्ये ऍक्ट म्हटलं की अधिनियम, बिल म्हटलं की विधेयक, नोटिफिकेशन म्हटलं की अधिसूचना, जीआर म्हटलं की शासन निर्णय, ऑर्डिनन्स म्हटलं की अध्यादेश, लॉ म्हटलं की कायदा. म्हणजे अशा पद्धतीची आता एकरूप परिभाषा या शासन व्यवहार कोशामुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे ऍक्ट म्हटलं की कायदा किंवा अधिनियम असा संभ्रम आता होत नाही. ऍक्ट म्हटलं की अधिनियम हाच पर्याय सर्रास वापरला जातो, बिल म्हटलं की विधेयक हाच पर्याय सर्रास वापरला जातो. शासन व्यवहार कोशाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शब्दकुळ आहे. आता तुम्ही मॅडम विचाराल की शब्दकुळ म्हणजे काय. आता शब्दकुळ म्हणजे जवळजवळ समानार्थी शब्दांची मालिकाच आहे असं वरवर भासतं. परंतु शब्दकुळांमध्ये आशयाच्या दृष्टीनं एक प्रकारचा सूक्ष्म भेद असतो. शब्दकुळातील शब्दांची आधारभूत कल्पना जरी एक असली तरी ते शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार व संकेतानुसार सूक्ष्म अर्थछटा व्यक्त करतात व आपली भिन्नता दर्शवून देत असतात. उदाहरणार्थ कॅन्सल हा एक शब्द

0: आहे. कॅन्सलचा अर्थ होतो रद्द करणं, परंतु त्याचबरोबर मराठीमध्ये नाहीसा करणं, शून्य ठरवणं, विधी अग्राह्य ठरवणं, निरसित करणं अशा प्रकारचे देखील त्याला समानार्थी शब्द आहेत. परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे. कॅन्सल म्हटलं की रद्द करणं, अबॉलिश म्हटलं की नाहीसा करणं, इनव्हॅलिड म्हटलं की विधेयग्राह्य ठरवणं, रिपील म्हटलं की निरसित करणं, अशा प्रकारचे सूक्ष्म भेद त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या शासन व्यवहार कोशामध्ये जी शब्दकुळं दिलेली आहेत ती शब्दकुळं अतिशय महत्वाची आहेत. त्या शब्दकुळांमधून सूक्ष्म प्रकारचा भेद आपल्या लक्षात येतो आणि शब्दकुळं हे या शासन व्यवहार कोशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शासन व्यवहार कोशाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं नेमकेपणा व अचूकपणा.
1: अगदी बरोबर.
0: इंग्रजी संज्ञांना अर्थाच्या दृष्टीनं निश्चित, नेमके, अचूक मराठी पर्याय दिलेले आहेत. म्हणजे त्या पर्यायांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होत नाही. आता आणखीन शासन व्यवहार कोशाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शासन व्यवहार कोशामध्ये अलीकडे सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. आता या सुधारित शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ आणखी 7 ते 8 हजार शब्दांची नव्यानं भर घालण्यात येणार आहे. तसेच शासन व्यवहार कोशाचं भ्रमणध्वनी उपयोजक देखील तयार करण्यात आले, ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. संदीप साबळे सर, आज आपण इथं आलात आणि शासन व्यवहार शब्दकोश या विषयावर आम्हाला खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या द्वारी सकाळी 7:25.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत। आता काही भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत।

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली वैभव जोशी यांची ही सुगम रचना सुवर्ण माटेगावकर यांच्या स्वरामध्ये आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रकाश बोंगळे यांची सुगम रचना देवकी पंडित यांच्या स्वरामध्ये, संगीतबद्ध केली आहे केदार पंडित यांनी.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो, आता ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आवाजामध्ये संदीप खरे यांनी संगीतबद्ध केलेली त्यांची रचना, अर्थात संदीप खरे यांचीच रचना।

श्रोत्यांना सुगम रचना बरोबरच भावना त्यांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8 वाजता यानंतर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपी

नमस्कार श्रोतेहो, रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. मंडळी, नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. काहीतरी वेगळं, चांगलं आणि पौष्टिक घरच्यांच्या पोटात जावं ही अपेक्षा प्रत्येक गृहिणीची असते आणि यासाठी वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न ती गृहिणी करत असते. तर आज असेच काही नाश्त्याचे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे. हे पौष्टिकही आहेत आणि त्याचबरोबर जरासे वेगळ्या चवीचेही आहेत, त्यामुळे थोडासा नाश्त्यातला चेंज नक्की जाणवेल. सर्वप्रथम बघूया मूग डाळीचा मऊसूत ढोकळा कसा करायचा. आपल्याला माहिती आहे, बरेचदा आपण ढोकळा म्हटलं की हरभऱ्याचं पीठ अर्थात बेसन वापरतो, पण काही जणांना या बेसन पिठाचा त्रास होतो. म्हणून आज आपण मूग डाळीचा मऊसूत ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 150 ग्रॅम मूग डाळ लागणार आहे, म्हणजे थोडीशी पाव किलोपेक्षा कमी लागणार आहे. 2 चमचे तेल लागणार आहे बॅटरसाठी. 2 हिरवे

हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून साखर, 1 लहान लिंबाचा रस लागणार आहे, सोड्याचं 1 छोटं पाकिट आणि 2 चमचे रवा लागणार आहे. फोडणीचं साहित्य नेहमीप्रमाणेच 2 चमचे तेल, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून साखर आणि साधारण 1/2 कप पाणी लागणार आहे. 150 ग्रॅम मुगाची डाळ आपण साधारण 3 तास पाण्यात भिजत घालायची आहे. 3 तासानंतर डाळ स्वच्छ धुवून त्या डाळीला चाळणीमध्ये उपसून ठेवायचे, म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं बारीक वाटून घ्यायचं आणि मग त्यातच ही भिजवलेली मुगाची डाळ थोडंसं पाणी घालून वाटायची आहे. चवीनुसार त्यातच मीठ घालायचंय, 1 टीस्पून हळद घालायची आणि या वाटणातच 2 चमचे रवा घालायचाय आणि हे सगळे पदार्थ एकत्रितपणे छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये, त्यामुळे जास्त पाणी वाटताना घालू नका. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये साधारण 1/2 तासासाठी झाकून ठेवायचंय. ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण ढोकळ्याला वाफ आणणार आहोत त्या भांड्याला आतनं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ठेवलेल्या मिश्रणामध्ये 2 चमचे कच्चं तेल घालायचंय, 1 टीस्पून साखर घालायचे आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करायचंय. साधारण 5 मिनिटांपर्यंत एका बाजूनं हे मिश्रण घोटून घ्यायचंय. अशानं हे मिश्रण थोडंसं हलकं होतं, फ्लपी होतं आणि त्यामुळं आपला ढोकळा सुद्धा छान हलका आणि जाळीदार होतो. हे मिश्रण एकसारखं 5 मिनिटं घोटल्यानंतर त्यामध्ये 1 पूर्ण छोटं सोड्याचं पाकिट घालायचंय आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचंय आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान घोटून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा सुद्धा यासाठी तुम्ही वापरू शकता. नंतर तयार झालेलं बॅटर आपण जे भांडं तेल लावून तयार केलेलं आहे त्या भांड्यात ओतायचंय आणि साधारण मीडियम गॅसवर 20-25 मिनिटं नेहमीप्रमाणे आपण ढोकळा जसा शिजवतो किंवा कुकरमध्ये वाफ आणतो त्या पद्धतीनं या ढोकळ्याला वाफ आणायचे. आता एका छोट्या आपल्या कढल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, 2 हिरव्या मिरच्या तसंच 1 टीस्पून साखर आणि थोडासा हिंग घालून फोडणी तयार करायची आणि या फोडणीमध्येच 1/2 कप पाणी घालायचं आणि पटकन झाकण ठेवायचं. वाफवलेल्या ढोकळ्यावरती थंड झाल्यावर हव्या त्या आकारात तो ढोकळा कट करायचा आहे आणि त्यावर ही थंड झालेली फोडणी ओतायची आहे. तयार झाला आपला मुगाच्या डाळीचा मऊसूद ढोकळा. याची चवही वेगळी येईल आणि याचा त्रासही होणार नाही, त्यामुळे हा मुगाच्या डाळीचा ढोकळा नक्की करून बघा. रुचिरा मसाले खवय्येगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता आपण बघणार आहोत हरियाली पनीर चिल्ला. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, बेसन म्हणजे हरभऱ्याचं पीठ साधारण 1 कप लागणार आहे, पालक 1 कप लागणार आहे, कोथिंबीर 1/2 कप लागणार आहे, हिरवी मिरची साधारण 1-2, आल्याचा 1/2 इंचाचा तुकडा, चवीनुसार मीठ, लाल मिरचीची पावडर 1/2 चमचा, जिरं 1/2 चमचा, ओवा 1/2 चमचा, पाणी आवश्यकतेनुसार आणि तव्याला लावण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे. आता पनीरचं आपण यासाठी स्टफिंग करणार आहोत, ते कसं करायचं? 1 कप पनीर आपल्याला चुरडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. शिमला मिरची 1/2 कप बारीक कापलेली, टोमॅटो सुद्धा 1/4 कप तोही बारीक कापून घ्यायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी, चाट मसाला आणि मीठ चवीनुसार. पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्रितपणे थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये याची छान पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर ही पेस्ट याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालायचंय, चवीनुसार मीठ घालायचंय, जिरं, ओवा आणि लाल मिरची घालून हे बॅटर आपल्याला तयार करायचंय. हे फार पातळही नसावं आणि अगदी जाडही नसावं, म्हणजे साधारण आपण टोमॅटो ऑमलेट किंवा धिरडी वगैरे घालण्यासाठी कशा पद्धतीनं बॅटर तयार करतो तेवढी त्याची कन्सिस्टन्सी असावी. यानंतर आपण जे स्टफिंग करणार आहोत ते कसं करायचं? एका बाउलमध्ये पनीर आपण कुस्करून घ्यायचंय, पनीरचा चुरा, त्यामध्ये 1/2 कप बारीक कापलेली शिमला मिरची, 1/4 कप टोमॅटो घालायचा आहे, आवडत असेल तर याच्यामध्ये थोडासा कांदा देखील तुम्ही घालू शकता, कोथिंबीर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ

घालून हे पनीरचं स्टफिंग तयार करून घ्यायचंय. हे स्टफिंग आपण अगदी ऐन वेळेला करायचंय, कारण मिठामुळे या स्टफिंगला पाणी सुटू शकतं. त्यामुळे आपण अगदी आता ही डिश जेव्हा तयार करणार आहोत तेव्हा ऐन वेळेला हे पनीरचं स्टफिंग तयार करून घ्या. नॉनस्टिक तवा घ्यायचाय, त्याला छान तेल लावायचंय आणि त्यावर आपण बेसन पिठाचं मिश्रण जे तयार केलेलं आहे त्याची एक आंबोळी घालून घ्यायची आहे आणि ती दोन्ही बाजूनं थोडीशी हलकी शेकून घ्यायची आहे आणि मग

त्याची एक आंबोळी घालून घ्यायची आहे आणि ती दोन्ही बाजूनं थोडीशी हलकी शेकून घ्यायची आहे. आणि मग त्यामध्ये मध्यभागी आपण जे पनीरचं स्टफिंग तयार केलंय ते घालायचंय आणि चारी बाजूनं ती आंबोळी त्या पनीरच्या स्टफिंगवर फोल्ड करायची आणि मग पुन्हा एकदा दोन्ही बाजूनं छान पद्धतीनं ती आंबोळी शेकून घ्यायची आहे. चौकोनी पॉकेट टाईप हे हरियाली पनीर चिला तयार होणार आहेत. आणि या बेसन पिठामध्ये आपण पालक आणि कोथिंबीरीचं मिश्रण घातलेलं होतं, त्यामुळे ती जी आंबोळी आपण तयार करणार आहोत त्याला सुद्धा छान हिरवा रंग येणार आहे आणि त्यामध्ये हे पनीरचं स्टफिंग. दिसताना ही डिश खूप छान दिसणार आहे आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा मस्त लागणार आहे. ही डिश तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करू शकता. एकदम हेल्दी असा हा नाश्ता आहे. रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता आपण बघणार आहोत कुरकुरीत रव्याचे वडे कसे करायचे. जनरली आपल्याकडे नाश्त्यासाठी उपीट किंवा शिरा असंच केलं जातं, तेच तेच रव्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळं अशा पद्धतीनं रव्याचे कुरकुरीत जर वडे केले तर थोडासा नाश्त्यामध्ये चेंज होईल. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: 2 वाट्या पाणी, 1 वाटी रवा, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून तेल आणि तळण्यासाठी तेल. कढईमध्ये 2 वाट्या पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे, त्याला चांगली उकळी आली पाहिजे. नंतर त्यामध्ये जिरं, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स घालून पुन्हा एकदा त्या पाण्याला उकळी द्या. यामध्ये 1 चमचाभर तेल देखील घाला. नंतर पाणी उकळल्यावर त्यामध्ये 1 वाटी रवा घालून सतत ढवळत राहा. हा रवा छान शिजल्यावर हे मिश्रण परातीमध्ये काढून घ्या. आपण मोदकासाठी ज्या पद्धतीनं उकड करतो त्या पद्धतीनंच ही कृती करायची आहे. परातीमध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर छान पद्धतीनं ते मळून घ्या हाताला तेल लावून, आणि तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हाताने त्याचे वडे तुम्ही थापूही शकता किंवा लाटूही शकता. आणि मग नंतर कढईमध्ये तेल गरम करून हे वडे मध्यम आचेवर कुरकुरीत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तयार आहेत गरमागरम कुरकुरीत रव्याचे वडे. यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेला आहे, त्यामुळे थोडासा तिखटपणा त्याला येऊ शकतो. चिली फ्लेक्स नसतील तर थोडीशी हिरवी मिरची सुद्धा तुम्ही बारीक तुकडे करून त्या पाण्यामध्ये घातली तरी त्याचाही स्वाद येईल. थोडीशी कोथिंबीर सुद्धा त्यामध्ये घाला, म्हणजे हे वडे दिसताना खूप छान दिसतील आणि चवीलाही छान लागतील. तर झटपट होणारा असा हा नाश्ता आहे कुरकुरीत रव्याचे वडे, नक्की करून बघा. तर श्रोते हो, रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमामध्ये आज सांगितलेले पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला पत्रानं जरूर कळवा. हे सगळे नाश्त्याचे पदार्थ नक्की ट्राय करा. पण आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणखी काही अशाच वेगवेगळ्या पदार्थांसह. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजार गेट कोल्हापूर।
1: रुचिरा मसाले खवय्येगिरी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं। आता ऐकूया वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये चंद्रशेखर सानेकर यांची सुगम रचना, संगीतबद्ध केली आहे अवधूत गुप्ते यांनी।

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 8:30 वाजतात. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4th स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तुहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायती राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं जीएसटी, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं

त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून 3 व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही, त्यामुळे सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं युएईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या 2 माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 1 माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या 3 माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्याविरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य

0: पदक जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्ण पदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्ण पदक पटकावलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्हर तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंगखुयानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रिकव्हर स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ तामिळनाडू आणि पुद्देचरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळसट समजुती, पंथ वंश जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता संपत्तीचा भयानक लोभ, अशा या सर्व अनिष्ट प्रकारातून माणसामाणसामध्ये निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा, भीती निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येतं। हे विचार प्रदूषणच माणसामाणसामध्ये कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, तंटे बखेडे, दंगे धोपे, युद्ध लढाया निर्माण करायला कारणीभूत ठरतं। बाकीची सर्व प्रकारची प्रदूषणं मानवजातीला ज्ञात आहेत आणि त्यावर उपाय सुद्धा करण्याचे प्रयत्न होतात, परंतु विचार प्रदूषण होतं आणि ते मानवजातीवर आलेलं फार मोठं संकट आहे याचीच पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना आलेली नाही। मग त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच उरत नाही। परंतु यावर जीवनविद्येचा उत्कृष्ट उपाय म्हणजे विश्वप्रार्थना हे होय। विश्वप्रार्थना म्हणता म्हणता माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य आणि सुयश प्राप्त होतं। त्याचप्रमाणे प्रार्थनेनं जशी जशी त्याची मनस्थिती सुधारत जाते तशी तशी त्याची परिस्थिती सुद्धा आश्चर्यकारकरीत्या सुधारते। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वप्रार्थनेमुळे धर्म, जाती, वंश, पंथ अशा मानवनिर्मित भिंती ठिसूळ होऊन माणसामाणसांमधील संबंधसुद्धा सुधारतात। म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय। विचारात बदल घडवण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे। कारण विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांनी भरलेली सोन्याची खाण आहे। इतकंच नव्हे तर परमेश्वर विश्वप्रार्थनेच्या स्वरूपात सगुण साकार आहे। ही विश्वप्रार्थना कोणीही म्हणावी, त्यासाठी धर्म, जात, पंथ, वंश, भाषा कसलंही बंधन नाही। त्याचप्रमाणे सोळवळ, उपासतापास, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा वगैरे कसलंही कर्मकांड नाही। शिवाय हे करण्यासाठी एका पैचा खर्च नाही, कसलेही कष्ट नाहीत आणि आपला कामाचा मौल्यवान वेळ खर्च करायचा नाही। दिवसभरात रिकामपणी, रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा आणि झोप येईपर्यंत ही विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे म्हटली की पुरे, अन्य काहीही कर्मकांड करण्याची गरज नाही। रिकामपणी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणं इष्ट वाटतं। रिकामपणी प्रार्थना म्हणणं याचा अर्थ मन रिकाम असेल तेव्हा प्रार्थना म्हणत राहणं। वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की माणसाचं मन कधीच रिकाम नसतं। म्हणूनच रिकाम मन हे सैतानाचं घर अशी म्हण आहे। याचाच अर्थ असा की ज्याला आपण रिकाम मन असं म्हणतो ते मन प्रत्यक्षात रिकाम नसतंच, तर त्यात अनिष्ट विचार विकार, अनिष्ट संकल्प विकल्प, अनिष्ट कल्पना भाव।

अनिष्ट वासना धारणा या स्वरूपात सैतान वास करत असतो. म्हणून या सैतानाला बाहेर काढण्यासाठी त्या रिकाम्या मनात विश्वप्रार्थना स्वरूप परमेश्वराचा प्रवेश होणं आवश्यक आहे. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. आपल्यासमोर एक रिकामं भांड आहे. प्रत्यक्षात हे भांड रिकामं नाही तर त्यात हवा भरलेली आहे. या भांड्यातील हवा बाहेर काढण्यासाठी त्या भांड्यात पाणी भरणं आवश्यक आहे. जितकं पाणी आपण त्या भांड्यात भरू तितक्या प्रमाणात त्या भांड्यातील हवा बाहेर पडेल. भांडं पाण्यानं पूर्ण भरलं की भांड्यातील हवा पूर्णपणे बाहेर पडलेली असेल. त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या भांड्यात आत्ता म्हटल्याप्रमाणे अनिष्ट गोष्टी भरलेल्या आहेत. या अनिष्ट गोष्टीच माणसाच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची अनिष्ट परिस्थिती निर्माण करत असतात. म्हणूनच ही अनिष्ट परिस्थिती बदलण्यासाठी आपलं रिकामं मन विश्वप्रार्थनेनं पूर्णपणे भरलं गेलं पाहिजे. त्यासाठीच रिकामा वेळ वाया जाऊ न देता माणसानं प्रत्येक रिकामा क्षण विश्वप्रार्थनेनं भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही विश्वप्रार्थना फळण्यासाठी थोडा धीर धरणं आवश्यक आहे. 6 महिन्यात विश्वप्रार्थना फळते असा बहुतेक लोकांचा अनुभव आहे. बहिर्मनातून अंतर्मनात जाण्यासाठी, तिथं मूळ धरण्यासाठी आणि नंतर फळाला येण्यासाठी काही काळ जाणं जरुरीचं असतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विलियम जेम्स, फादर ऑफ अमेरिकन सायकोलॉजी, या संदर्भामध्ये सांगतात, द पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड विच इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम. इट इज फेड बाय हिडन स्प्रिंग्स अँड इज कॉल्ड द लॉ ऑफ लाईफ. व्हॉट एव्हर यू इम्प्रेस ऑन युअर सबकॉन्शियस माइंड, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. विश्व प्रार्थना म्हणणं वाटतं तितकं सोपं नाही. कुणी उठावं आणि विश्व प्रार्थना म्हणावी इतकं प्रार्थना म्हणणं हे काम सोपं नाही. त्यासाठी जिद्दीनं प्रयत्न केले पाहिजेत. परंतु विश्वप्रार्थना म्हणणाऱ्या माणसांची संगती मिळाली तर मात्र यश लवकर मिळतं. आम्ही प्रकाशित केलेली विश्वप्रार्थनेची कॅसेट सुद्धा या कामी खूप उपयोगी पडते. श्रद्धा असो किंवा नसो, विश्वप्रार्थनेचं फळ मिळणारच, कारण कर्माचं फळ कर्मातच असतं. मनापासून विश्वप्रार्थना म्हटली तर फळ अल्पकाळात मिळतं. इथं एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो. प्रचलित पद्धतीप्रमाणे जगातील प्रत्येक माणूस देवाजवळ स्वतःसाठी मागत असतो, मग इतरांचं काय होतं किंवा काय होईल याचं सोयरसूतक त्याला नसतं. परंतु इथं प्रकारच वेगळा आहे. विश्वप्रार्थना करताना आपण ईश्वराकडे जगातील सर्व लोकांसाठी मागतो. जेव्हा माणूस सर्वांचा विचार करतो तेव्हा सर्व त्या माणसाचा कळत नकळत विचार करतात. परिणामी सर्व लोकांकडून त्या माणसाला आश्चर्यकारकरित्या विविध स्वरूपात अनुकूल प्रतिसाद मिळून त्याचं जीवनच सुखी, यशस्वी आणि समृद्ध होतं. शिवाय मी कडून सर्वांकडे वाटचाल करण्यात समाज परिवर्तनाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडतं ते वेगळंच. आत्तापर्यंत अनेक लोकांना याची प्रचिती आली, तशी तुम्हाला सुद्धा येईल याबद्दल खात्री बाळगा. कदाचित काही लोक वेडावाकडा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. अशी विश्वप्रार्थना म्हणून कुणाचं कधी भलं झालं काय किंवा कुणाचं भलं होण्याची शक्यता आहे काय, या वाकड्या प्रश्नाला सरळ उत्तर असं की अनुभव घेतल्याशिवाय बोलणं हे शहाणपणाचं लक्षण नव्हे. आत्ता मार्गदर्शन केल्याप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणा आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन

0: मगच बोला. विश्वप्रार्थना म्हणण्यात तुमचं काडीचंही नुकसान नाही, उलट तुमचा फायदाच होईल आणि अलभ्य लाभ होईल. आपलं हित आणि कल्याण साधण्याचा हा सरळ सोपा राजमार्ग आहे. त्याचप्रमाणे ही विश्वप्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर असं सुदर्शन चक्र आहे. विश्वप्रार्थनेचं हे सुदर्शन चक्र तुम्हाला सुरेख साथ देईल आणि जीवनामध्ये सुरेख संगीत निर्माण करेल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
1: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल, गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
0: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93 70 21 55 76.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आवाज आताच आपण ऐकलात. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्या सोबत शिल्पा.
2: अटक अटक झटपट पन घट फर चटक मटक इक नार नवेली गोरी गोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हई ये ने पकरी बांह और की अटखेली भरी पिचकारी मारी सारा रा रा रा रा रा रा रा रा रा रा भोली परी हरी भोली.

श्रोते हो, प्रसिद्ध हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री संध्या शांताराम यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं सुरुवातीचं गाणं त्यांनी अभिनय केलेल्या नवरंग चित्रपटातलं आपण ऐकतो आहोत.

0: ताई हे बघ,
1: हॅपी बर्थडे टू यू.
0: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
0: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.

0: एसबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
2: श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
3: बाबा आणा 3000।
4: ते कशाला?
3: माझा पॉकेट मनी।
4: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत।
5: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात, डिजिटल पेमेंट वापरा। है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
4: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा,
5: तुमचा मोबाईल द्या,
4: घे घे।
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
1: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
7: श्रोते हो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील गायक शैलेंद्र सिंग यांचा वाढदिवस, या निमित्तानं ऐकूया त्यांनी गायलेल्या चित्रपटातील काही निवडक गाणी।

अखियों के झरोके से या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग यांच्याबरोबर हा आवाज होता हेमलता यांचा. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रफू चक्कर या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांचं गीत, जे संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. आणि शैलेंद्र सिंग यांच्या सोबत आहे आशा भोसले यांचा आवाज.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायडी चौधरी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात। आजच्या प्रसारणामध्ये आज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये महिलांचा वारसा हक्क याविषयी ऍडव्होकेट तन्मय केतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। आज सकाळी 10:00 वाजता आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। दुपारी 12:00 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम सहक्षेपित होईल। आज यामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम 4 ते 10 ऑक्टोबर या जागतिक अंतराळ सप्ताहाच्या निमित्ताने डॉ करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रसारित आणि सहक्षेपित होणारे वैविध्यपूर्ण कार्यक्रम।

चलते चलते या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा हा युगलस्वर, अमित खन्ना यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं बप्पी लाहिरी यांनी. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-266-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-231-266-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.

0: सुहाग या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज होता आणि त्यांच्याबरोबर अर्थातच शैलेंद्र सिंग. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संध्या यांचा स्मृतिदिन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गायक शैलेंद्र सिंग यांचा वाढदिवस. तेव्हा शैलेंद्र सिंग यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया आणि आजच्या गीतबहार कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आमच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
2: कायद्याविषयी बोलू काही

नमस्कार श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही या आजच्या आपल्या या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर श्रोते हो, आज महिलांचा वारसा हक्क या विषयीची माहिती आपण ऐकणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट तन्मय केतकर यांनी. तत्पूर्वी एक गाणं.

0: गाण्यानंतर वळूयात आजच्या आपल्या विषयाकडं. आज महिलांचा वारसा हक्क याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट तन्मय केतकर यांनी. चला ऐकूया.
1: नमस्कार. हिंदू उत्तराधिकार कायदा, वारसा हक्क आणि त्यातही विशेषत्वाने महिलांचा वारसा हक्क हा जेवढा क्लिष्ट तेवढाच कायम चर्चेत असणारा विषय आहे. आणि कोणत्याही कंटेंट क्रिएटर करता चर्चेत असलेल्या विषयावर विविध प्रकारचं कंटेंट बनवणं हा नेहमी फायद्याचा सौदा असतो. आणि साहजिकच महिलांचा वारसा हक्क या विषयावर म्हणूनच विविध प्रकारचे व्हिडिओ सतत बनवले जातात. मध्यंतरी मला याच विषयाशी संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 14 आणि महिलांचा वारसा हक्क याविषयीचा एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्यामध्ये नक्की किती तथ्य आहे, त्यामध्ये खरं काय आहे, खोटं काय आहे याची चौकशी केली होती. आता महिलांचा वारसा हक्क, त्यातही हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 14 आणि महिलांचा वारसा हक्क आणि त्याच्याबद्दल पसरत असलेली अर्धवट माहिती आणि गैरसमज हे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 14 नक्की सांगतं काय. तर या कलम 14 वारसा हक्कामध्ये महिला आणि पुरुष असा काहीसा भेद केलेला आहे. म्हणजे सर्वसाधारणतः हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायद्याचा जर आपण विचार केला तर पुरुषाला वारसा हक्काने जी मालमत्ता मिळते त्यामध्ये त्या पुरुषाचा हक्क हा मर्यादित आहे आणि तसं स्पष्ट विविध तरतुदींमध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र कलम 14 महिलांचाच वारसा हक्क जो आहे किंवा महिलांना वारसाने मिळालेली जी मालमत्ता आहे त्यामध्ये त्यांना अनिर्बंध किंवा संपूर्ण हक्क दिलेले आहेत. म्हणजे कलम 14 नक्की म्हणतं काय, तर एखाद्या महिलेला हा कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर जर कोणती मालमत्ता मिळाली असेल, ती तिच्या ताब्यात असेल, तर तिची स्वतःच्या मालकीची ती मालमत्ता ठरते. आता गंमत म्हणजे या कलमामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो पझेस्ड म्हणजे ताब्यामध्ये असणे असं आहे, ओन्ड म्हणजे मालकीची असणे असा तो शब्द नाहीये. म्हणजे या कलम

शोधाबद्दल पहिला घोळ तर इथे होतो की कलम 14 अंतर्गत अधिकार मागायचे तर त्या मालमत्तेमध्ये महिलेची मालकी किंवा महिलेचे अधिकार असणं गरजेचं आहे का ती मालमत्ता महिलेच्या प्रत्यक्ष ताब्यात असणं गरजेचं आहे, पहिला घोळ इथून सुरू होतो आणि या अनुषंगाने अनेक वादविवाद सतत होत असतात, त्याबद्दल विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांचे निकाल सतत येत असतात. बरं, यातच पुढे गंमत अशी की याच कलम 14 मधली पुढची जी तरतूद आहे ती असं म्हणते की कलम 1 मध्ये काहीही म्हटलेलं असलं तरी जर मृत्यूपत्राने, बक्षीस पत्राने, एखाद्या न्यायालयाच्या आदेशाने जर अशी मालमत्ता आली असेल तर त्याला कलम 1 लागू होणार नाही. म्हणजे कलम 1 काय म्हणतं की महिलेला एखादी मालमत्ता तिच्या ताब्यात असेल हा कायदा लागू होण्याच्या आधी किंवा नंतर तर ती संपूर्ण तिची मालमत्ता समजण्यात येईल, आणि कलम 2 त्याच कलम 1च्या अधिकाराला मर्यादा घालतंय आणि असं म्हणतंय की अशी मालमत्ता जर बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, न्यायालय निर्णय इत्यादीद्वारे जर मिळालेली असेल तर कलम 1चे अधिकार मिळणार नाहीत. म्हणजे या दोन्हीचा एकत्रित जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की कलम 1 हे काहीसं फक्त वारसा हक्कापुरतं मर्यादित आहे. आता वारसा हक्काने महिलेला मिळालेली मालमत्ता ही पूर्णतः तिची मालमत्ता असते हे ऐकूनच अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात किंवा हे ऐकल्यावरच अनेकांचा आनंद गगनात मावत नाही आणि तसं बऱ्याच लोकांकडनं सांगण्यात येतं. आता याला थोडीशी आपण वास्तवाची जोड देऊया. आता वारसा हक्काप्रमाणे जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याच्या सर्वसाधारणतः वर्ग 1च्या सगळ्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो. मग वर्ग 1च्या वारसात एकच महिला असायची शक्यता किती असते? आपल्याकडची एकंदर सामाजिक किंवा कौटुंबिक व्यवस्था जर बघितली तर एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर तिच्या वर्ग 1च्या वारसांमध्ये एकमेव महिला अस्तित्वात असणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणजे समजा 2 बहिणी असतील किंवा एखादी मुलगी आणि तिची मुलं असतील तर वर्ग 1 वारसांना ते सगळं लागू होणार आहे. किंवा वर्ग 1 वारसांमध्ये समजा 2 बहिणी आहेत, एक बहीण वयत झालेली आहे पण तिचे वारस आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यात हिस्सा मिळणार आहे. म्हणजे मुळात कलम 14 अंतर्गत एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळणं हेच मुळात कठीण आहे, आणि जोवर एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळत नाही जोवर त्या हक्कामध्ये तिचा प्रतिस्पर्धी आहे आणि त्यांची नावं महसूल किंवा इतर अभिलेखांमध्ये नोंदली जात आहेत तोवर कलम 14 अंतर्गत मिळालेला हक्क अनिर्बंध किंवा संपूर्ण ठरत नाही. पण नुसतं कायद्याचं कलम वाचून जर तुम्ही अर्थ काढायला गेलात तर त्यातनं चुकीचा अर्थ निश्चितपणे निघू शकतो. म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की नुसता कायद्याचा विचार न करता त्याला थोडीशी वास्तवाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कायदेशीर तरतूद आणि त्याला वास्तवाची जोड देऊन तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो योग्य असायची शक्यता कितीतरी अधिक आहे. कायदा आणि वास्तव हे जर तुम्ही एकमेकांपासून वेगळं करून तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो चूक असायची शक्यता कितीतरी जास्त आहे. म्हणून सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कलम 14 मध्ये मालकी आणि ताबा याच्यावरनं वाद आहे, कलम 14 उपकलम 1 आणि 2 यांच्यामध्ये वाद आहे, आणि कलम 14(1) नुसार जरी फायदा मिळायचा झाला तरी वर्ग 1ची एकमेव महिला वारस असेल तरच तो संपूर्ण फायदा मिळेल, अन्यथा संपूर्ण फायदा मिळणार नाही. आता याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण असं बघूया की कलम 14(1) आणि 14(2) यांच्यामधली गडबड या संदर्भात नवीन कायदेशीर सुधारणा काही आहे का किंवा नवीन कायदेशीर घडामोड काही आहे का ज्याबद्दल विशेष कोणी बोलताना दिसत नाही, मग याच्याबद्दल काही झालेलंच नाहीये का? तर असं नाहीये. कलम 14, कलम 14(1), कलम 14(2) यांच्यामधला वाद आणि या अनुषंगाने विविध न्यायालयांमध्ये दिले जाणारे विविध निकाल हा एक सार्वत्रिक चिंतेचा विषय बनलेला आहे, आणि हा सार्वत्रिक चिंतेचा विषय कायमचा धसास लागावा किंवा त्याच्यावर कायमचा निकाल यावा म्हणून दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा विषय मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केलेला आहे, आणि त्यांनी असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की कलम 14, कलम 14(1) आणि 2 याच्या अनुषंगाने येणारे विविध परस्पर विरोधी निकाल याला कुठेतरी पायबंद घालण्याकरता हे प्रकरण आम्ही तुमच्याकडे पाठवतोय, तुम्ही यथायोग्य खंडपीठापुढे ते पाठवा आणि त्याच्यावर निकाल द्या. म्हणजे आत्ता जरी

0: कलम 14, 1, 2 याच्याबद्दल काहीही असलं तरी सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाकडे जे प्रकरण वर्ग झालेलं आहे त्याच्यावर जो काही निकाल येईल त्याच्यावरनं याची पुढची अंतिम दिशा ठरणार आहे. म्हणजे सध्या जर विचार करायचा झाला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात कलम 14 हे काहीस संदिग्ध आहे. बरं, त्या संदिग्ध कलमाचा तुम्ही सोयीप्रमाणे अर्थ करून जर काही करून बसलात आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या विरोधात आला तर तुमचे सगळे व्यवहार करार वगैरे कायदेशीर कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून कलम 14 अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्यांनी या विषयाची जी संदिग्धता आहे किंवा यातला जो परस्पर विरोध आहे तो कायमचा एकदा संपून जाईल. आता याच्यावर काय निकाल येतो, कधी निकाल येतो, पण तुर्तास एक लक्षात ठेवा की कलम 14 आणि महिलांचा वारसा हक्क या संदर्भाने कोणीही तुम्हाला कुठलीही अगदी आनंदी करणारी माहिती दिली तर त्याच्यावर कृपया आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतःच्या तर्काच्या कसोटीवर त्याची तपासणी करा. गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या.
1: 1956 सालापूर्वी ज्या महिला किंवा मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांना हिंदू उत्तराधिकार अर्थात हिंदू वारसा हक्काप्रमाणे वारसा हक्क मिळणार नाही असा एक अत्यंत महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2024 दिला होता. तो निकाल जसा आला त्या निकालानंतर लगेचच विविध ठिकाणी विविध कुटुंबांमध्ये मुलींचा हक्क नाकारण्याकरता विविध प्रकरणं विविध दावे वगैरे दाखल व्हायला लागले. आणि मग असा प्रश्न यायला लागला की या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मिळायचा काही पळवाट किंवा काही छोटीशी क्लुप्ती किंवा काही मार्ग आहे का. आणि या दृष्टीने जेव्हा मी सुद्धा विचार करत होतो अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो. त्यांच्या वडिलांचं निधन 56 आधी जरी झालं असेल तरी काही परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो. आता हे कसं करता येईल, तर हा जो निकाल आलेला आहे तो वडिलांकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल आहे, त्यामध्ये आईकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल काहीही उल्लेख नाही. कारण हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये जसे पुरुषांचे वारसा हक्क संदर्भात तरतुदी आहेत तसाच महिलांच्या वारसा हक्कांबद्दल सुद्धा स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने महिलेच्या वारसांमध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक येतात. मग आता या तरतुदीचा आपल्याला फायदा घेता येईल का आणि तो कसा घेता येईल, तर या तरतुदीचा फायदा घेण्याकरता आपल्या वडिलांनंतर आई हयात असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण 56 पूर्वी समजा वडिलांचं निधन झालं, त्यांना मुलगा पण आहे मुलगी पण आहे आणि पत्नी पण आहे, तर अशा परिस्थितीत मुलगा आणि पत्नी यांना तर वारसा हक्क निश्चितपणे आहे. म्हणजे हा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला त्या निकालाची सुद्धा या दोघांच्या वारसा हक्काला काहीही बाधा येत नाही. आणि मग वडिलांनंतर जेव्हा आईचं निधन होईल तेव्हा आईचे वारस मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक आहेत. म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये किंवा ज्या कुटुंबांमध्ये वडिलांनंतर आईचं निधन झालेलं असेल, वडील 56 आधी वारले पण त्याच्यानंतर आईचं निधन झालं असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आईतर्फे मुलींना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल. याच्यात एक मात्र आहे की वडिलांची मुलगी म्हणून त्यांना जेवढा वारसा हक्क मिळाला असता तेवढा वारसा हक्क आईकडनं त्यांना मिळणार नाही. याचं कारण असं, आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एक पती पत्नी आहेत, त्यांना 2 मुलगे आहेत आणि 1 मुलगी आहे. समजा वडिलांचं 1956 अगोदर निधन झालं, त्याच्यानंतर या कायद्याप्रमाणे या निकालाप्रमाणे त्यांचे 3 वारस ठरले, पत्नी आणि 2 मुलं. जी एक मुलगी उरली तिला काही वारसा हक्क मिळत नाही. पण वडिलांच्या नंतर काही काळानंतर जेव्हा आईचं निधन होतं तेव्हा आईचे वारस कोण असतात, तर मुलगा आणि मुलगी, म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी. म्हणजे आईला जो 1/3 हक्क आलेला असेल त्या 1/3 हक्कामधला परत 1/3 हक्क मुलगी मागू शकते. पण याच्याकरता मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडिलांनंतर आई हयात असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर वडिलांच्या अगोदरच आईचं निधन झालेलं असेल तर या पळवाटेचा किंवा या तरतुदीचा फायदा आपल्याला घेता येणार नाही. कारण वडिलांच्या निधनानंतर आई हयात असेल तर तिला

0: वारसा हक्क मिळेल, आणि तिला जर वारसा हक्क मिळाला तर आणि तरच तो पुढे तिच्या मुलांना आणि मुलींना मिळेल. पण जर मुळात आईलाच वारसा हक्क मिळाला नाही किंवा वारसा हक्क मिळण्याकरता आईच आधी हयात नसेल, तर मात्र मुलींना वारसा हक्क मिळणार नाही. म्हणून ज्या कुटुंबांमध्ये किंवा ज्या ठिकाणी मुलींना असं वाटतंय की आपला आता या निकालाने वारसा हक्क संपूर्ण संपला, त्या मुलींनी किंवा त्या कुटुंबांनी याबाबतची माहिती जर गोळा केली तर त्या अनुषंगाने आपल्याला या छोट्याशा जी वाट आहे त्यातनं चंचू प्रवेश करता येईल का, त्यातनं वारसा हक्क मिळवता येईल का, हा एक अभ्यास करायला हरकत नाही आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न सुद्धा करायला हरकत नाही. याच्याकरता तुम्हाला काय करायचंय, दोनच गोष्टी करायच्यात. जर 56 आधी तुमच्या वडिलांचं निधन झालं असेल किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं हक्क मागताय त्यांच्या वडिलांचं निधन 56 आधी झालं असेल, म्हणजे थोडक्यात ज्या मुलीच्या वडिलांचं निधन 56 आधी झालंय त्याच मुलीची आई वडिलांनंतर हयात होती हे तुम्हाला कागदोपत्री जर सिद्ध करता आलं, तर त्या आईकडनं तिच्या मुलीला आणि त्या मुलीकडनं पुढच्या वारसांना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल. आता हे सिद्ध करण्याकरता आपण कोणकोणते कागदपत्र वापरू शकतो? मृत्यू दाखला असला सगळ्यात उत्तम. मृत्यू दाखला काही परिस्थितीत नसला पण त्यांच्या वारस नोंदीचा कुठेतरी फेरफार झालेला असेल तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. म्हणजे ज्या मुलींना आपला वारसा हक्क मिळवायचा एक प्रयत्न आहे, एक आशा आहे, त्यांनी सगळ्यात पहिले हे शोधलं पाहिजे की आपल्या वडिलांनंतर आई हयात होती का, आणि ते सिद्ध करण्याचा आपल्याकडे कागद आहे का. ह्या दोन गोष्टी जर असतील तर 1956 पूर्वी वडिलांचं निधन झालेलं असून सुद्धा आईमार्फत वारसा हक्क मिळवायचा प्रयत्न मुलींना निश्चितपणे करता येईल. त्याच्याकरता हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचा वापर करता येईल. त्यामुळे ज्यांना असा प्रयत्न करायचा आहे त्यांनी निश्चितपणे ती माहिती मिळवा, तो प्रयत्न करा. गरज पडली तर याबाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या. धन्यवाद.
1: श्रोतेहो, महिलांचा वारसा हक्क याविषयी ऍडव्होकेट तन्मय केतकर यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली. बरे तर श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीय. पुन्हा आपण भेटणारच आहोत याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: तिकुजी 100 ग्राम पेढे द्या ना.
1: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
0: अरे का,
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
0: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
1: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940 440 8000.

0: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
1: आणि नेहमी आमची काळजी करणं,
2: तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
0: पण क्लेम करणं कठीण असेल.
1: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे ठीक 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड।

आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोते हो, कार्यक्रमातली सुरुवातीची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, बजरंग आणि सौभाग्यवती नंदाताई श्रीपती कुंभार, तसंच उमाजी पाटील, प्रतीक्षा ऋषिकेश पाटील, धनश्री अनिल पाटील हे सगळेजण आहेत मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरच्या मैत्री श्रोता संघाचे सदस्य आणि आपले नियमित श्रोते. त्याचबरोबर अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे हे मुक्काम पोस्ट यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर हे मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर हे सगळे आपले नियमित श्रोते आहेत. त्यांना ऐकायचंय जगदीश खेबुडकर यांचं गीत जे संगीतबद्ध केलं राम कदम यांनी. पिंजरा या चित्रपटासाठी हा आवाज आहे उषा मंगेशकर यांचा.

कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे सगळे रसिक श्रोते सुधीर लोले मालुताई अनिल कुंभार समीक्षा अथर्व चंगू मंगू आवीरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले हे सगळेजण आहेत संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते. त्याचबरोबर दोनवडे तालुका करवीर इथे राहणारे दत्ता चौगुले यांनी सुद्धा आपल्याला मराठी गीताची पसंती कळवलेली आहे त्यांच्या पत्राद्वारे. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचंय अमर भोपाळी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं होनजी बाळा यांचं गीत जे संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: अमर भोपाळे या चित्रपटासाठी होनाजी बाळा यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. आवाज होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याविषयी बोला आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. अवघ्या 20 मिनिटांच्या अवधीनंतर आमच्या फोन लाईन्स सुरू होत आहेत. तेव्हा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या मनातल्या गाण्याविषयी आमच्याशी बोला.
1: श्रोतेहो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती आपल्याला कळवणारे आपले श्रोते आहेत. तेरवाड इथल्या आपकी पसंत रेडिओ श्रोता संघाचे सदस्य राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर हे तेरवाड तालुका शिरोळचे श्रोते. त्याचबरोबर कागलहून सुशीला, विलास दावणे, अभी, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूरचे हे श्रोते, सुभाष मुंसे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, तर सचिन किल्लेदार हे भडगावचे आपले श्रोते आहेत. याबरोबरच डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आणि सारिका लहुराज नव्हाळे महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचंय ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं गीत जे संगीतबद्ध केलं सुधीर फडके यांनी. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी हा आवाज आहे रामदास कामत यांचा.

कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत संपत्ती खेमलापुरे राणी आणि अंकिता खेमलापुरे, तसंच तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे हे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे आपले नियमित श्रोते. मंडळी, बीड शहरातून आपल्याला दोन पत्रपसंती कळवणाऱ्या पत्र आलेली आहेत. पहिलं आहे प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया या पगारिया कुटुंबियांचं, त्याचबरोबर केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल यांचं. आणि दुसरं पत्र आहे कुलथे परिवारातल्या पी बी कुलथे, हनुमंत, समर्थ, वल्लभ, श्रावणी आणि प्रथमेश कुलथे या सगळ्या श्रोत्यांचं. तर या सगळ्यांना ऐकायचं आहे सवाल माझा ऐका या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं गीत, जे संगीतबद्ध केलंय वसंत पवार यांनी. आवाज आहे सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांचा. या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया.

0: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायडी चौधरी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतो आहोत। श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हा कार्यक्रम आहे। कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत श्रुतिका रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली वरुटे रघुनाथ भोईटे हे सगळे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते। त्याचबरोबर कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे हे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते। राधानगरीहून ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे यांनीही आपल्याला पत्रपसंती कळवलेली आहे। तसंच मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून भुतेकर परिवारातले डॉ नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर औरंगाबाद इथून वैष्णवी जगदाळे तसंच वैभव गौरव लोखंडे रिधोरादेवी मेघराज युवराज कोलते रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले श्रोते आहेत। त्यांनीही आपल्याला पत्रपसंती कळवलेली आहे। याबरोबरच घोटवडे इथून महादेवराव डोंगळे तालुका राधानगरीचे हे आपले नियमित श्रोते आहेत। आणि देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी पाटील तुकाराम पाटील हे सोन्याची शिरोलीचे श्रोते आणि संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते इथून तसंच श्रेया सोनाली रणजित दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते आहेत। तर या सगळ्यांना ऐकायचंय चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबू।

कार्यक्रमातली शेवटची पत्रपसंती आहे. अंजू शनिराज रवी छाया चौगुले तानाजी चौगुले यशवंतराव चौगुले हे वाघवे तालुका पन्हाळ्याचे श्रोते आहेत. तसंच आदित्य वाघवेकर सिद्धी शुभांगी आणि अनिल वाघवेकर हे मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. भावेश्वरी श्रोता संघाचे ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळभेरे. तसंच दुर्गाई सेलू इथून चंदू कुलकर्णी हेमलता आणि सी आर कुलकर्णी या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं गीत, संगीतबद्ध केलंय वसंत पवार यांनी आणि आवाज आहे सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांचा.

हा जवळ झोप हा नटा रंगीचा ढंग वाऱ्यावर लवते जशी जवळची शेंग हर घडी ननकरा नवा हर घडी ननकरा

मला हो म्हणता जे लावून जी मिरची मला हो म्हणता।

0: मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची,
1: मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची।
0: अहो नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी एक आठवण, आमच्या फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी तुमच्या आवडीचं गाणं आम्हाला सांगा आणि त्या गाण्याविषयी बोला. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132562624. आमच्या नवीन श्रोत्यांसाठी फोन नंबर पुन्हा एकदा 02132562624. तेव्हा आमच्या फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. जरूर फोन करा आणि आपल्या मनातलं गाणं सांगा, त्या गाण्याविषयी बोला. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कमलाकर बुवा घोंगडे यांनी सादर केलेलं कीर्तन.

महान भगवत भक्त तुकाराम महाराज म्हणतात, हे जनहू विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल। जनहू आपसात भेदभाव करू नका, का आपण वैष्णव आहात आणि वैष्णवांचा धर्म कोणता आहे तर सर्वत्र विष्णुमय पाहणे। आज आपण जे भेद करतो हे वाईट आहे। वैष्णव कुणाला म्हणावी याची व्याख्या करताना ते म्हणतात, वैष्णव म्हणू तया अवघी देवावरी माया। सगळ्यावर ज्याचं सारखं प्रेम आहे त्यालाच वैष्णव म्हटलं आणि तोच त्यांचा धर्म। भगवत भक्तांना जे काही करायचं आहे ते म्हणतात, सत्य करा, चांगलंही करा, कोणाचाही हेवा दावा करू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका। आपल्या संतांचं जर काम कोणतं असेल तर ते एकच आहे की हा द्वेष नाहीसा करायचा आणि सगळ्यामध्ये एके निर्माण करायची। या कार्याकरताच संतांचा अवतार झालेला आहे, जन्म त्यांनी त्याच्याकरताच घेतला। एका अभंगामध्ये म्हणतात,

प्रत्येक मनुष्याची धडपड कशा करता आहे जर आपण विचारलं तर सुखा करता आहे, पण त्याला सुख मिळत नाही आणि दुःखच पदरात पडतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, भेदाभेद भ्रम अमंगल. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय, आज आम्हाला जर कशाची गरज असेल तर एकीची आहे, एकमेकांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. ते आपल्या पसायदानामध्ये म्हणतात.

परस्परामध्ये मैत्री वाढली पाहिजे. दुष्ट जे आहेत त्यांच्या अंतःकरणातला दुष्टभाव नाहीसा झाला पाहिजे. एकीनं वागलं पाहिजे, सहकार्याने वागलं पाहिजे. पूज्यपाद शंकराचार्य महाराजांनी हा भेद नाहीसा करून खरी एकात्मता साधली. त्यांनी लोकांना सांगितलं, बाबांनो हा कशाचा भेद करता, शिव काय विष्णू काय सगळं शेवटी एकच आहे. साधू संत शरीराने वेगळे दिसत असतात, परंतु त्या सगळ्यांचे विचार एक असतात आणि अंतःकरण एक असतं.

तेव्हा शेवटी महाराज काय म्हणतात, तुका म्हणे एक देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अंग ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। आणि मूळ तत्व ते म्हणतात, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। आणि तुका म्हणे एक देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पाल, शरीराचे सगळे अवयव एक आहेत, त्या सगळ्यांना सुख दुःख सारखंच भोगावं लागतं। तसंच आपलं आहे आणि तसंच आपल्या समाजाचा सुख, आणि हे आम्हाला कळण्याकरता भगवंतानी श्रीमद भगवद्गीता आम्हाला दिली। गीतेचे 5 भाष्यकार आहेत, ते सगळे दक्षिणेतलेच आहेत, आणि त्यांनी निर्णया स्वरूपात गीतेचं वर्णन आपल्या समोर केलं। आणखी जर उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर केशर हे काश्मीरातून येतं, आमच्या पूजेमध्ये देवाच्या ओटी करता केशर लागतं। त्याचप्रमाणे श्रीफल पूजेमध्ये अत्यंत महत्वाचं, पण ते केरळमधून येतं। म्हणजे भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतची एकता ही आमच्या या देवपूजेमध्ये आमच्या पूर्वजांनी आणि आचार्यांनी मोठ्या सुंदरतेनं आणि कौशल्यानं साधलेली आहे। तेव्हा सांगायचा हेतू एकच आहे महाराजांचा, की हा जो आपला धर्म म्हणजे कर्तव्य आहे तो एकच आहे, की हे भेद नाहीसे करा आणि आपण सगळे एक आहोत या भावनेनं वागा। वर्म सर्वेश्वर पूजनाचे हाच आणि मूळ अभंगाचा भावार्थ त्यांनी सांगितला। मूळ अभंगामध्ये महाराज म्हणतात, विष्णू

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण क्षेत्रामधला घडलेला एक प्रसंग. नाथांच्या घरी एकदा पितृतिथी होती. नाथ म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. ज्ञानेश्वर महाराजांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याकरताच नाथांचा अवतार झालेला आहे. निळूबाराय म्हणतात, भानुदासाची कुळी विष्णूचा अवतार, आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर. अशा या एकनाथांच्या घरी एकदा पितृतिथी होती आणि गावातल्या विद्वान ब्रह्मवृंदांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. नाथांची पत्नी म्हणजे गिरजाबाई, खरी विचारी साध्वी, खरोखरच पतिव्रता. सकाळी लवकर उठले, सडा संमार्जन केलं, चार शेजारच्या सुवासिनीला आपल्या मदतीकरता बोलावलं आणि स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. काय सांगू आपल्याला? हा हा म्हणता स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाचा वास दरवळू लागला. नव्हे, स्वयंपाकघरचा दार ओलांडून तो वास बाहेरही आला. अहो, चांगला स्वयंपाक तोच आहे की ज्याचा सुगंध बाहेर दरवळतो. नुसता वास आलं की पोट भरलं पाहिजे, त्याला म्हणतात स्वयंपाक. काय सांगू आपल्याला? नाथांच्या घरी साक्षात द्वारकाधीश पांडुरंग गोपाल कृष्ण श्रीखंडाच्या रूपानं वावरत होते आणि पडेल ती कामं मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी करत होते.

एकनाथांच्या इथे मोठ्या आवडीनं आणि प्रेमानं श्रीखंड्या काम करतात. माझ्या भक्ताला त्रास नको म्हणून सगळं काम ते स्वतः करीत असत. निळोबाराय म्हणतात, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. निळोबाराय म्हणतात, अनन्य भक्ती भावानं मी त्यांचे चरण वंदन करतो. असो, हा स्वयंपाकघरात तयार झालेला सुंदर सुंदर पकवानाचा सुगंध बाहेर दरवळू लागला. रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्यानं त्या पकवानाचा सुवास आला आणि ते जोडपं जाता जाता म्हणते, काय सुंदर वास आहे, पण हा असला स्वाद आणि हे असलं आपल्यासारख्या गरीबाच्या नशिबी कोठून असणार. हे मोठ्यांना मिळायचं, आपण आभागी आहोत, हे पती पत्नी दोघं बोलतायत रस्त्यानी, पण हे बोलणं या दोघांचं त्या नाथांनी ऐकलं आणि नाथांना मोठं वाईट वाटलं. त्यांच्या मनामध्ये कालवा कालव झाली, मन द्रवलं. त्यांनी पत्नी गिरजाबाईला सांगितलं. ऐकलं

या जोडप्यानं हे सुंदर अन्न खाण्याची इच्छा झाली आहे तेव्हा मला असे वाटतं हे जेवण यांनाच द्यायचं. वा वा, यांनाच खरे संत म्हणतात आणि हेच खरे देव म्हटले पाहिजे. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात,

शेवटी यांना मनात विचार असा आला की एकाला जर जीव घातलं तर बाकीचे उपाशी राहतील. त्यापेक्षा आपण असं करूया, हरिजनवाड्यातल्या सगळ्यांना जीव घातलं तर किती उत्तम, हा मनामध्ये विचार आला. आणि विचार आल्याबरोबर त्यांनी जाऊन सगळ्यांना बोलावून आणलं. सगळ्यांना बोलावून आणलं, आपल्या घरासमोर रस्त्यावर पंगत बांधलेली आहे आणि त्या पंक्तीमध्ये नाथ सगळ्यांना जेवायला वाढत आहे. ते दृश्य पाहून हृदय भरून आलं. लोक पाहू लागले हे काय चाललं आहे, पण नाथ कोणाशी काही बोलत नव्हते. ते म्हणतात यांच्या मुखात अन्न गेलं म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आहे.

मंडळी जेवताय. पक्वान्नाचं आणि सेवन करून ही सगळी मंडळी तृप्त झाली. लाडू खीर तसाच भात आणि भजी प्रेमे पहा सेविती. अहो कधी त्यानं बघायला मिळायचं नाही असं सुंदर पक्वान्न खाल्ली ओढभर तृप्त झाले आणि त्यांच्या आत्म्यानं आशीर्वाद दिला. बस नाथ मनात म्हणतात, आज खरोखरच वडिलांची पुण्यतिथी पावन झाली, यांचा आशीर्वाद मनापासून मला मिळाला. नाथांच्या जवळ उच्चनीच भाव मुळीच नव्हता, लहान मोठा गरीब श्रीमंत आपोपर भाव नाही. काशीहून रामेश्वरला गंगा नेत असताना रस्त्यामध्ये तहानेनं व्याकुळ झालेलं ते गाढव पाहिलं आणि ती गंगा त्याला पाजली आणि त्यांनी त्याचा प्राण वाचवला. केवढी एक आत्मदृष्टी. आपण आधी इतरांना जीव घालण्यामुळं आपल्याला या कर्मठ ब्राह्मणांचा ब्राह्मणाला मोठा राग आला, संताप. त्यांनी अन्नग्रहण करायचं नाकारलं. नाथांनी विनंती केली, बरोबरीने सांगितले की महाराज हा तो स्वयंपाक नाहीये, तो सगळा वाढून दिलेला, हा दुसरा स्वयंपाक केलेला आहे, तरी सुद्धा ती मंडळी जेवायला तयार होईना. शेवटी श्रीखंड्या म्हणतायत, महाराज काही काळजी करू नका, ही मंडळी जरी जेवली नाही तरी मी साक्षात आपल्या पितरांना निमंत्रण करतो आणि त्यांना या ठिकाणी भोजनाला आणतो. आणि काय आश्चर्य सांगू आपल्याला, आगतम म्हणायचा अवकाश आहे. सर्व पितर येऊन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती केली, स्वस्थाने वासः एवढं म्हटलं आणि सगळे अन्न ग्रहण करू लागले. हे ज्यावेळेला सगळ्या पैठणकर मंडळींनी पाहिलं तेव्हा ती सगळी मंडळी आश्चर्यचकित झाली. पण आश्चर्यचकित झाली त्याच्याच बरोबर नाथांच्यावर संतापली सुद्धा. आणि त्या नाथांना ते म्हणतात, हे सगळं तुम्ही जे केलंय ते वाईट केलेलं आहे, तुम्हाला याच्याकरता शासन घ्यावं लागेल. नाथ महाराज म्हणतात, आपण म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आणि नाथांनी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. जगामध्ये आपण नेहमी पाहतो चांगली माणसं थोडीच असतात पण वाईट आणि कुटाळच जास्त असतात. नाथांना गोदावरीच्या पात्रात उभं केलेलं आहे आणि नाथांना गोदावरीच्या पात्रात उभं करून ही सगळी ब्राह्मण मंडळी

नाथांना प्रायश्चित्त देऊ लागलेली आहे. इकडे काय प्रकार आहे, त्र्यंबकेश्वरी एक भक्त ज्याला शरीराला कोड झालाय त्याच्यामुळे अत्यंत त्रास होतोय, अत्यंत व्याधीग्रस्त झालेला हा त्या ठिकाणी सेवा करीत होता. त्याला सांगितलं की तू पैठणला जा आणि नाथांना म्हणावं तुम्ही जे काही आता गोरगरिबांना अन्नदान केलं त्याचं थोडंसं जरी पुण्य मला दिलं तरी माझा हा रोग जाणार आहे. दरकोस दरमुक्काम करीत हा पैठणला येऊन पोहोचला. गंगेमध्ये नाथ उभे पाहुनी वंदन केले झणी ब्राह्मणाने. येऊन पोहोचलेत गंगेला, गंगेच्या काठावर आले तो गर्दी पाहिली. कशाची गर्दी, काय आहे, शोध घेता घेता कळलं की ज्या नाथांच्या कडून मला पुण्य घ्यायचंय तेच नाथ गंगेत उभे आहेत आणि लोक त्यांना प्रायश्चित्त देत आहेत. नाथांना त्याची कधी खंत वाटली नाही, काही नाही. नाथ गंगेमध्ये उभे राहिलेले आहेत, गंगेचं पाणी हातात घेतलेलं आहे आणि गंगेला वंदन करतायत. हे गंगा माते, सगळ्या जगाला तू पावन करणारी आहेत. खरोखर जर माझ्या हातून काही चूक झाली असेल तर तू मलाही पावन कर, मी केलंय ते सगळं चांगलं केलंय असं नाथ मनातल्या मनात म्हणतायत. आणि एवढ्यामध्ये हा येऊन पोहोचला ब्राह्मण. आल्याबरोबर त्यांनी विचारलं, चौकशी केली, सांगितलं ते नाथ उभे आहेत गंगेमध्ये आहेत ते. असं हा गेला तिथे, नाथांना वंदन केलं आणि वंदन करून सांगितलं, महाराज आपलं नाव ऐकून मी या ठिकाणी आलो, मला त्र्यंबकेश्वरून सांगितलं की पैठणला जा, नाथ महाराज त्या ठिकाणी आहेत, त्या नाथांना सांगून त्यांचं पुण्य घे म्हणजे तुझा हा रोग जाईल. नाथाने सांगितलं ठीक आहे, एवढ्या कार्याकरता का तू माझ्याकडे आलास, बर आपल्या हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेऊन सांगितलं की जे काही तुला तुझ्या कार्याकरता माझं केलेलं पुण्य हवं असेल त्या पुण्य हे सोडतोय मी लक्षात घे. आणि आपल्या हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, काय सांगू आपल्याला. आणि नाथांनी एवढं करायचा अवकाश होता, नाथांचा अधिकार फार मोठा होता, पण जवळ असलेल्या माणसांना आपलं महत्त्व कळत नाही. पाणी सोडल्याबरोबर तिकडे पाहतात तो काय प्रकार, शरीर पूर्ववत झाले. त्या ब्राह्मणाचं शरीर पूर्ववत झालं, सगळा रोग नाहीसा झाला, अंगाचा जो दाह होत होता तोही नाहीसा झाला आणि उत्तम सुवर्ण असं शरीर त्याचं जे झालेलं पाहिलं. आणि ते पाहिल्याबरोबर हे निंदकांची आणि कोटाळ्याची तोंड काळी ठिक्कर पडली, या सगळ्या लोकांना वाईट वाटलं. आणि मग त्यांना नाथांचा अधिकार कळून चुकला की या नाथांचा अधिकार केवढा मोठा आहे. सगळ्या मंडळीने नाथांचा जय जयकार केला, सद्गुरुनाथ महाराज की जय. लोकांनी त्यांना दंडवत घातलं. तो आलेला जो बिचारा गरीब होता त्यांनी तर असं वाटलं यांच्या चरणावर लोळून घेऊ आणि काय करू आणि काय नाही, कशा करता महाराजांनी हे केलं, हे असे संत होऊन गेले त्यांनी काय केलं. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारावया जन जड जीवा. अशा गोरगरिबांचा उद्धार करण्याकरताच यांचा हा अवतार आहे. आणि म्हणून आमच्या या मूळ भंगामध्ये वर्णन करताना महाराज म्हणाले,

102.7 FM कोल्हापूर। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे ठीक 11 वाजलेत। प्रसारित करत आहोत ध्वनिमुद्रित कार्यक्रम गप्पा गाणी।

0: श्रोते हो नमस्कार. गप्पा गाणी या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गप्पा गाणीच्या आजच्या कार्यक्रमात आपण महात्मा गांधींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं समावेश होऊ शकतो याविषयी श्रोत्यांचं मत ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, मी मायू कासवा इंग्रजीतून बोलतोय. श्री गोष्ट महत्वाची अशी की सत्य, अहिंसा आणि शांती या तत्वाचं पालन करणारी व्यक्ती होती ती. लक्षात घ्या की कोणत्या जातीचे होते हा विषय महत्वाचा नाही. तुम्ही सत्य, अहिंसा आणि शांती आणि त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्याबद्दल तितकं सांगावं आणि बोलावं तितकं थोडंच आहे मॅडम. तर मला म्हणायचं आहे की बघा, स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हटलं जाग नाही तर तुम्ही स्वतः ग्राम स्वच्छतेचा अभियान त्यांचा आधीला स्वतः त्यांनी स्वच्छता केली. लक्षात घ्या, स्वतःचा आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अंग भरून कपडे मिळायचे ते स्वतःच्या अंगावर. फक्त 85 दिवसाचं काय त्यांनी दिसले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. चांगली व्यक्ती ही तर त्यांच्या संदर्भात बोलायची संधी दिला का त्याबद्दल तुमचं आकाशवाणीने तुमचं आभार मानतो. आणि त्यांचं गाणं बघा, मला एक सुचवायचं आहे, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत पे कर दिया कमाल. हे गाणं आहे बघा. हा, हे गाणं ऐकलं तर बरं होईल.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्ते.
0: हा बोला.
1: कोल्हापूर आकाशवाणी गप्पा गाणी कार्यक्रम ना?
0: हो हो.
1: हा, मी सांगलीहून बोलतो, महादेव भीमराव तारेकर, वसंतनगर. आता विषय चांगला आहे मॅडम. महात्मा गांधींनी जे आपल्या देशासाठी काम केले खरंच उल्लेखनीय आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांची सुद्धा सेवा केली. म्हणजे त्यांनी असं घाण असा रोग आहे ह्याला असं करा असं काही केलं नाही. कुष्ठरोगी जे असतील त्यांच्याविषयी सुद्धा आपण आदर बाळगून त्यांनाही मदत केली पाहिजे. आणि दुसरं तर तुम्ही स्वच्छताचं सांगितलंय ना, तर आपण जे आता प्लॅस्टिक वगैरे वापरतो का नाही, त्या गटारीत टाकणे, असं कचरा रस्त्यावर फेकणे किंवा हे जे काय असं नाही, हे आपण कुणीही नाही केलं पाहिजे. प्लॅस्टिकमुळे तर इतका कचरा होतोय की त्यांना आपले सफाई कर्मचारी आहेत का नाही, त्यांना त्याचा फार त्रास होतोय मॅडम. पिशव्या, प्लॅस्टिक आणि काय ते कचऱ्याचं वेगवेगळं करून जर तुम्ही महानगरपालिकेला दिलं तर जे मजूर आहेत सफाई कामगार त्यांचे कष्ट बी कमी होते.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे प्लॅस्टिक जे गटरीत टाकणे फेकणे हे करायचं नाही. किंवा रस्त्यावर कोणकोण पान गुटखा खाऊन जाता जाता थुकतात, काय काय प्रवासी तर का नाही, ते काय खाद्याचे पदार्थ घेतात का नाही त्यावरच टाकतात बघा. ते आपण तसं केलं नाही पाहिजे. आपण जर सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली तर आपला भारत देश स्वच्छतेविषयी इतर देशापेक्षा पहिला नंबर येईल आपला, असं मला वाटतंय.
0: आणि त्याचबरोबर ना, मी कचरा करत नाही इतकं म्हणणं पुरेसं आहे का? त्यासाठी मला वाटतं ही सुरुवात आपण स्वतःहून केली पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: हो हो, आपण केली पाहिजे. आता बाजाराला जाता नाही का नाही, म्हणजे आपण आता पूर्वी आता काही लोक पिशव्या तेन घेऊन जायचे, आता कोण पिशवी वगैरे घेऊन जात नाही. जरी 50-100 रुपये जरी घेतला तरी त्यांनी दुकानदाराला कॅरी बॅग मागतात, ते बरोबर नाही वाटत मॅडम. आणि आता दळण वगैरे आणण्यासाठी आहे का नाही, पूर्वी आपण पिशव्या तेन वापरायचो, आता प्लॅस्टिक पिशवी सुद्धा दळून आणलेले आहेत. म्हणजे ते आरोग्याला तर घातकच आहे प्लॅस्टिक वापरणे. म्हणजे त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅस्टिक कमी वापरलं ना तर चांगलं होण्याची शक्यता आहे सगळ्यात. आणि काय काय लोक प्लॅस्टिक पिशवीत कचरा घालतात, म्हणजे खाद्यपदार्थ भात बेत आणि ते उकडून टाकतात, त्या ते गायी खातात बघा. आणि ते गायीच्या पोटात जाऊन ती गायी आजारी पडतात मॅडम. त्याच्यात जनावरांना सुद्धा
0: जी
1: भटकी जनावर असतात त्यांना काही कळत नाही ना, काय काय वेळा त्यांच्या त्या खाद्याबरोबर प्लॅस्टिक बी

0: पोटात जाते म्हणून ती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे स्वच्छतेविषयी आणि आपल्या घरात सुद्धा आपण आणि काय काय लोक आपल्या घरात पडलं कचरा काढायचा आणि दुसऱ्याच्या घरात पडून टाकणं ते सुद्धा करायचं नाही. म्हणजे मी तर असं बघितलं मॅडम माझे निदर्शनास आले लोक घरातला कचरा गोळा करतात आणि म्हणजे ज्यांना कचरा कुंडीत टाकायला वेळ मिळत नाही का नाही त्यांनी जाता जाता गाडी होऊन असा रस्त्यात फेकून देतात. बघा ते बरं वाटत नाही आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या रस्त्यावर टाकणे आणि रस्त्यावर फेकणे. नगरपालिकेला इथे त्रास आहेच सफाई कर्मचाऱ्यांना त्रास आहेच आणि तो जो कचरा आहे का नाही आपण टाकलेला तो असं नदी बिदीत जाऊन आपल्याला महापूर येतो आणि त्यामुळे पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे आपण कचरा टाकून आपणच आपल्या आजारी पडण्याची लक्षणं आहेत ते सगळे आपणच कचरा टाकून आपणच संकट ओढावून घेतोय माणूस. मॅडम
1: अगदी काय म्हणजे एकंदर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याचा परस्पर संबंध तुम्ही अगदी छान सांगितलाय आणि याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात हा बदल करणं किती गरजेचं आहे हेही आपल्या लक्षात येते.
0: हो हो आणि स्वयंपाकघरात सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वयंपाक करताना सुद्धा का नाही भाजी चिरणं हे सगळं वेगळं वेगळं करणं. मॅडम मला मोहरामधलं गाणं ऐकायचंय बघा ते तू चीज बडी है मस्त मस्त ते गाणं लाव म्हणजे छान आहे संगीत वगैरे जरा डिस्को सारखं मोहरामधलं अक्षय कुमारचं आहे ते तेवढं गाणं लावा.
1: धन्यवाद.
0: हा धन्यवाद.

0: आरज तालुका मिरज जिल्हा सांगलीहून बोलतोय, नाथाजी पाटील. महात्मा गांधींनी पण म्हणजे आपल्या देशासाठी त्यांनी जे मोठं योगदान दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे, आणि त्यांचे आचरणात लोकांनी त्यांचे जे विचार आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून माझे सत्याचे प्रयोग जे पुस्तक आहे तेही मी थोडं वाचलेलं आहे, आणि त्याच्यामधून त्यांनी जे विचार मांडले विचार प्रकट केलेले ते खूप चांगले वाटतात. आणि त्याचे खरोखर म्हणजे आता सध्याच्या युवकांना म्हणजे सर्वच पिढ्यांना त्याची गरज आहे, आणि ते पुस्तक हे सगळ्यांनी वाचण्यात आणावं असं मला वाटतं. जेणेकरून कसं त्यांनी जे सत्याचे प्रयोग असतील किंवा जे सत्य मांडलंय किंवा आपण जे काही चुका असतील त्यातून आपल्या स्वतःच्या चुकांसह त्यांनी कबूल केलेल्या आहेत. स्वच्छता बाबतीत म्हणा, आपल्या देशात जो होणारा माल आहे तो आपण स्वदेशीच वापरला पाहिजे. त्यांचं जे स्वदेशीचा जे मंत्र होता आणि तो खरोखर आहे, म्हणजे त्यामुळे कसं होईल आपल्या देशातील जे लोक आहे गडबडेल त्यांना त्याचा थोडा ना थोडा फायदा होईल.
1: अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा किंवा मारहाण करणं असं नाहीये. बऱ्याचदा आपल्या बोलण्यातनं किंवा वागण्यातनं आणि सध्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा आपल्याला अहिंसा आणता येते, ती कशा प्रकारे आणता येईल असं तुम्हाला वाटतं?
0: थोडेसे तेढ निर्माण बाकीचे जो बाकी काही विध्वंस करतायत. आपल्या देशातले नागरिक आपणच आहोत, हे एकमेकावर आपण अवलंबून आहोत, त्याचा व्यवसाय असतो, आणि प्रत्येकांच्या जातीतले जे त्यांचे आचरण किंवा त्यांचं जे जाती धर्मातील जे पाळतात त्या बाबतीत लोकांनी म्हणजे जे ज्यांना जे आचरण वाटते त्यांनी ते करतात, पण त्याच्याविषयी दुसऱ्याने म्हणजे राग व्यक्त करू नये किंवा त्यावरती बोलू नये सुद्धा असं वाटतंय. म्हणजे जेणेकरून कसं होईल चाली रीती बाबतीत आपण म्हणजे दुष्ट असं बोलणं योग्य वाटतं, आणि ह्या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. आणि मला सुद्धा आमचे मित्र आहेत बाकी समाजातले आहेत, पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपल्याशी हवारतून वागतात, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तसंच वागतो. म्हणजे प्रत्येक धर्माला त्यांचं त्यांचं आचरण असते, त्यांनी ते करतात. आपण आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करावं, कोणाचाही दोष काढू नये. का दोष करताना सुद्धा म्हणजे समाजात आपण ज्या देशात राहतो आपण सर्वात महत्वाचा त्याला देश आहे, मग त्यानंतर आपण त्या देशाचे नागरिक आहोत, आणि आपण आपल्या देशासाठी नागरिकाचा आपण जे सनद दिलेले आहे किंवा सनदीच्या प्रमाणे आपण वागणं गरजेचं आहे. मला देशभक्तीपर कोणतंही गीत लावलं खूप आनंद वाटेल त्यामध्ये
1: नक्की.
0: ओके, धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार,
1: माझं नाव गुरुनाथ नातुकडे इचलकरंजी. सत्य, अहिंसा आणि स्वच्छता. स्वच्छता याचा अर्थ असा की निसर्गाच्या संपूर्ण समतोल राखणं हा एक स्वच्छतेतला एक अंगभूत भाग झालेला आहे. कारण वृक्षराजी लागल्यानंतर ती पानं पडणं हे करणं, त्याच्यापासून कचरा गोळा होणं, हे स्वच्छता करणं हा एक भाग आहे. दुसरा भाग त्यांच्या जीवनामध्ये असा की केवळ वरपांगी स्वच्छता करू नका, तर अंतःकरणाची सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे असं त्यांचं मत होत. किंबहुना विद्यार्थ्यांना ते संदेश देत असताना स्वतः जाऊन स्वतः स्वच्छता करत होते. मद्रासला एका वसतिगृहामध्ये गेल्यानंतर तिथलं अस्वच्छ वातावरण बघून ते पेक्षा स्वतः कृतीनं तिथं स्वच्छता करायला चालू केले. ते गांधीजी. आणि दुसरी गोष्ट अशी, सगळं जीवन बघत असताना गांधीजींचा जयंती साजरी करत असताना आम्ही फार मोठा धडा घेतला पाहिजे. आणि अशा दृष्टीनं त्यात खरोखर महात्मा होता ही माझी त्यांना आदरांजली आहे. आणि माझं गाणं आवडतं जे आहे ते रघुपती राघव राजाराम हे जे म्हटलेलं आहे आम्हाला ऐकवावं एवढी विनंती. आभारी आहे.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: हॅलो, नमस्कार. मी लहुराजूर विषय फार चांगला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनात अंगी करण्यासाठी शक्यतो सत्य खरं बोलण्याचा प्रयत्न करायचाच आणि हिंसा टाळायची. महत्वाचा मुद्दा कसा आहे, ह्या अनुषंगाने आपण स्वतःपण आणि प्रेरणापणे काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत.
0: आणि आता की बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करावी, मग सत्य आणि अहिंसा आणि स्वच्छता यासाठी एक कोणती कृती आपण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
1: सत्य तो सत्य बोलणाऱ्यांची संगत घ्यायची आणि आपण सुद्धा सत्याचाच अंगीकार करायचा, हिंसा तर टाळायचीच. आता साधं उदाहरण मी तुम्हाला दिलं, मी कोंबडी कापायची म्हणून आणली होती, तेवढा लळा लागलाय तर ती आता पाळली आहे मी. इतर प्राणी मात्राचा आपत मला फार व्यवसाय आहे, तर आता जास्त बोलण्यापेक्षा वैष्णव जनतो तेने कही ते गीत सादर केलं तर बरोबर.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी कार्यक्रम।
1: हॅलो मॅडम जी, नमस्कार। विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतोय।
0: हा बोला।
1: हा, नुकतीच आपण राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती आपण उत्साहात साजरी केलेली आहे आणि महात्मा गांधीजी म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानचे भारताचे एक राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांना संबोधतो। तसेच ते एक महान दार्शनिक होते, महान संतही होते आणि एक थोर स्वातंत्र्य सैनिक देखील होते। त्यांच्या या योगदानाबद्दल आपण सर्वत्र त्यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून देखील पाळत असतो। खऱ्या अर्थाने ते अहिंसेचे भक्त होते, पुजारी होते। त्यांना कुठल्याही प्रकारची अहिंसा मान्य नव्हती आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं ध्येय प्राप्त करायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट हस्तगत करायची असेल तर त्यासाठी आपण सत्याच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गानेच वाटचाल केली पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं। आणि आपला सर्व देश गांधीजींचा ऋणी आहे की त्यांनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छता, शांती वगैरे यासारखी मूल्य आपल्या देशाला दिली। तर त्यांच्या आचरणातून त्यांनी देखील हे दाखवून दिलेलं आहे। केवळ त्यांनी कथन म्हणून या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या आचरणातून त्यांनी देखील आपल्या सबंध जीवनातून समस्त देशवासियांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर सत्य ही अशी बाब आहे, अशी आहे जी आपल्या ओठांसाठी, आपल्या बोलण्यासाठी अतिशय एक चांगली गोष्ट म्हणून आपण सांगू शकतो। कारण जो माणूस सत्य असतो, तरखड बोलतो, तो माणूस सर्वत्र पूजनीय असतो मॅडम जी। आणि थोड्या वेळासाठी आपण खोटं बोलून समोरच्या व्यक्तीचं मन राखू शकतो किंवा गोष्ट निघून मिळू शकतो, पण ज्यावेळेस ती गोष्ट उघड पडते, ती गोष्ट खोटी ज्यावेळेस उघड पडते त्यावेळेस पश्चातापाशिवाय दुसरा काही पर्याय नसतो। म्हणून त्यामुळे आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे असं गांधीजींचं म्हणणं होतं आणि आपण नेहमी आपल्या आचरणामध्ये आपण सत्याचीच बाजू घेतली पाहिजे आणि आपलं आचरणही सत्यच ठेवलं पाहिजे। आणि त्याचबरोबर अहिंसा म्हणजे गांधीजींना अभिप्रेत असलेली अहिंसा म्हणजे केवळच प्राण्यांची, पशूंची जीवहिंसा यापुरतीच मर्यादित नव्हती तर आपल्या बोलण्यातून देखील कोणाच्या भावनांना ठेस पोहोचू नये, कोणाचं वेळ नाही।

0: ही देखील त्यांना हिंसाच वाटायची.
1: अगदी खरं,
0: म्हणजे केवळ शारीरिक इजा म्हणजे कुणाचं मन दुखवणं, त्यांना वाईट वाटणं, भावना दुखावणं, ही देखील हिंसाच होईल असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून आपण देखील बोलताना, वागताना, समाजामध्ये वावरताना आपण अहिंसेचं हे जे सूत्र आहे ते जपलं पाहिजे. आपली जी वर्तन आहे ते नेहमी गोड असले पाहिजे आणि विनम्रता आपल्या अंगी असली पाहिजे, सौजन्यशीलता असली पाहिजे, दयाभाव, क्षमाभाव हे सगळं आपल्या अंगी असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट स्वच्छता. स्वच्छता हे गांधीजींनी सांगितलेली सर्वात मोठी शिकवण आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते. आणि स्वच्छतेमध्ये गांधीजींनी देव पाहिला होता असं आपल्याला माहिती आहे. कारण स्वच्छता म्हणजे परमेश्वराची सेवाच असल्यासारखं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. जिथे जिथे आपण स्वच्छता ठेवू तिथे तिथे आपल्याला नक्कीच प्रसन्न वाटत असतं आणि ईश्वराचा वास तिथे असतो असं गांधीजी नेहमी आपल्याला सांगत असत. त्यांच्या याच संकल्पनेतून आज आपण सबंध देश हा स्वच्छ भारत मिशन या नावाखाली, स्वच्छ भारत अभियान या नावाखाली त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून सर्वत्र स्वच्छतेचे आपण उपक्रम हाती घेतो आणि ठिकठिकाणी स्वच्छता विषयक मोहीम राबवतो आणि सगळीकडे आपला देश स्वच्छ करण्यासाठी आपण संकल्प घेत असतो. तर नक्कीच आपण हे तिन्ही गांधीजींनी सांगितलेले जे उपदेश आहे, शिकवण आहे किंवा संस्कार म्हणूयात, सत्य, अहिंसा आणि स्वच्छता, ह्या नक्कीच आपण आपल्या वर्तनातून, आपल्या स्वतःपासून, आपल्या स्वतःच्या घरापासून आपण ह्या अवलंबल्या तर नक्कीच आपल्या या वर्तनाचं समाजातून सर्वत्र निरीक्षण होईल किंवा अनुकरण होईल आणि खऱ्या अर्थाने आपला सगळा देश हा गांधीजींनी सांगितलेल्या या मूल्यांप्रमाणे, शिकवणीप्रमाणे नक्कीच त्याचं आचरण करायला लागेल. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने गांधीजींना अभिप्रेत असलेली ही जी काही आपली संस्कृती आहे या तीन मूल्यावर आधारित असलेली सत्य, अहिंसा आणि स्वच्छता नक्कीच नावारूपास येईल आणि आपला देश देखील देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गांधीजींचा भारत म्हणून, आदर्श भारत म्हणून नक्कीच नावारूपास येईल असं आम्हाला वाटतं. तर मग एक सोनू निगम यांच्या आवाजातलं गाणं आहे लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं, पण नक्की गाणं ऐकूया लगे रहो मुन्ना भाई चित्रपटातलं.
1: नक्कीच, धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्ते, सावडी मिंचीवर माझी राज चौधरी बोलते.
0: हा बोला.
1: आता सध्याच्या समाजाला काय पाहिजे? स्वच्छता, अहिंसा आणि सत्य. ही गोष्टी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये फार जरूरी आहे. त्या किंवा बऱ्या गुणावरूनच प्रत्येक माणसाचा, समाजाचा किंवा पर्यायांच्या देशाचा सन्मान किंवा गौरव दिसून येतो. त्यासाठी काय पाहिजे की आजकाल जसे मुलं आहेत का नाही, जे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये ज्यादा चिडचिडी व्हायला लागले आणि ते एकाकी होत चाललेले, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांची मानसिक अवस्था अस्थिर होती. त्यातून होतंय कसं, ते निर्णय क्षमता कमी होऊन ते ज्यादा हिंसक बनायला लागले. तर हे शक्यतो असं होईल नसायब. ही झाली मानसिक हिंसा. तीन प्रकारच्या हिंसाचं वर्णन आहे, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक हिंसा म्हणून. आणि राहिली व स्वच्छतेच्या बाबतीत, तर आपली व्यक्तिगत स्वच्छता असते आणि साथसाथ सामाजिक स्वच्छतेवर ध्यान दिलं पाहिजे. सामाजिक स्वच्छता ही आपल्या समाज आणि देशाचा गौरव वाढवत असते. ब्रह्मचर्य परिग्रह पहिलाच मुद्दा इथं त्यांनी अहिंसेचा उल्लेख केलेला, आणि महात्मा गांधीने हाच मुद्दा एक पकडून संपूर्ण देशाला एक अलग वळण देण्याचा प्रयत्न केला. तरी पूर्ण जीवनभर आपल्या हर ठिकाणी या तिन्ही गोष्टी लागू होतात व्यक्तिगत जीवनामध्ये. आणि जर हे व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाने अवलंब केला तर समाजामध्ये मग कटुता शकत नाही ना.
0: बरोबर.
1: आज तुम्हाला गीत ऐकायचं की जहा डाल डाल पर चिडिया करते उसका बसेरा, मला ऐकायला आवडेल.
0: धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं.

0: मी शंकर जगताप बोलतोय कडवेहून. हा, गांधीजींनी तो नारा दिला होता ना, स्वच्छता अहिंसा हे आपल्या समाजामध्ये जर रुजली तर आपला समाज उत्कर्षात पोहोचू शकतो असं सांगितलं होतं ना त्यांनी. त्याचा वारसा घेऊन आपण 2 ऑक्टोबर गांधीजींनी साजरी करतो. परंतु काय माहितीये का, नुसतं 2 ऑक्टोबर दिवशी या स्वच्छता आणि अहिंसा याची शपथ घेऊन किंवा ते स्वच्छता आमरात आणून हे एक खरं म्हणजे तेवढं प्रत्येक पिवळ्याचं नाही तर ते आमच्या आपल्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष स्वच्छता आणि अहिंसा आपण आपल्या अंगामध्ये अंगीकारली तर आपला समाज आणि आपला सदृढ होऊ शकतो आणि समाजाची एक भावना सांगत रुजवू शकते समाजामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या अंगणापासून, आपल्या गल्लीपासून, आपल्या गावापासून अशी सुरुवात आपल्या देशापर्यंत पोहोचली पाहिजे.
1: बरोबर.
0: हॅलो, असं म्हणजे एकंदरीत मला स्वच्छतेविषयी आपण स्वतःची स्वच्छता आपण केली, आपल्या शरीरापासून स्वतःची सुरुवात केली पाहिजे. मनाची स्वच्छता पहिल्यांदा आपली सगळ्यांनी केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं मन स्वच्छ असेल तर आपल्याला अहिंसेकडे वळता येत नाही ना. आपण म्हणजे हिंसेच्या मार्गाकडे जात नाही, आपण अहिंसेचा मार्ग पत्करतो आणि समाज हा चांगला जेणेकरून चांगला कसा घडेल याकडे आपण लक्ष वेधलं जातं आपलं. मला ते अष्टविनायक मधला मी अष्टविनायक यात्रा केली ना, अष्टविनायकाचा महिमा आहे ना प्रत्येक. हा, तुम्ही ऐकलं तर मला फार अत्यानंद होईल.

नमस्कार, मी प्राची दीक्षित कोल्हापूर मधून बोलते. ते बोलायचं झालं तर आपण त्यांना बापूजी म्हणून ओळखतो आणि त्यांनी अहिंसेबरोबरच आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट शिकवली किंवा त्यांची शिकवण आहे ती म्हणजे स्वच्छतेची. मग ती सामाजिक स्वच्छता, शारीरिक स्वच्छता, तसंच मनाची स्वच्छता हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण पाळलं पाहिजे. आणि जितकं सामाजिक स्वच्छता महत्वाची, शारीरिक स्वच्छता महत्वाची, तितकीच मनाची स्वच्छता ही महत्वाची हे बापूजींनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळं त्या गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे. मन सुदृढ कसं राहील, दुसऱ्याबद्दल आपण चांगलासा विचार करू हे आपण पाहिलं पाहिजे, तरच ती खरी बापूजींना आदरांजली होईल असं मला वाटतं.

गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. संवादिका दिव्या अष्टपुत्रे. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं BS कांबळे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विषय होता महात्मा गांधीजींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने आपण समावेश करू शकतो. श्रोत्यांशी संवाद साधला होता दिव्या अष्टपुत्रे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. यानंतर लगेचच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. जाऊया मुंबई केंद्राकडे.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतेय.

सख्यांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे बालगीत ऐकून आपल्याला थोडंसं वेगळं वाटलं असेल नाही का? खर तर लहान मुलांचं भावविश्व हे असंच छान सरळ सोपं असतं आणि अशा गाण्यांमधून ते सहजपणे उलगडतही जात असतं. तसं बघायला गेलं तर या बालवयापासूनच आपल्याला आकाश, चंद्र, तारे, ग्रह, अंतराळ याचं

0: कुतूहल आकर्षण हे असतच. या कुतूहलातूनच अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली असावी आणि त्यामध्ये काय आहे याच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी पूर्वीपासूनच मानवानं प्रयत्न केलेले आहेत. खर तर हे अंतराळ म्हणलं की आपल्या समोर येते ती अफाट विश्वाची प्रतिमा, पण याचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहजिकच मानवाचे अपार कष्ट, प्रयत्न याची गरज असते. आणि मग त्यातून आपल्याला हे ग्रह, तारे यांच्याविषयी कळू शकतं. आज हे क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आज मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये या अंतराळ विज्ञानाचा, संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे. आधुनिक सुखसोयींनी युक्त आपलं जीवन ही यामुळंच शक्य झालेलं आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं वाटणार नाही. तर या अंतराळ विज्ञानाविषयीच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत. सख्यांनो, 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याची आजपासूनच सुरुवात होतीये. तर या निमित्तच आता आपण ऐकूया डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर करिश्मा मणेर. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तर मला सांगा की जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर हा साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमका यामागचा उद्देश काय होता?
1: वर्ल्ड स्पेस वीक म्हणजे जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. तर ह्यामागचा उद्देश म्हणजे हा एक इंटरनॅशनल स्पेस अवेअरनेस प्रोग्राम आहे. म्हणजे अंतराळाबद्दल आपण जे काही प्रोग्राम्स करतो म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ह्या स्पेस सायन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्युमन लाईफवर काय परिणाम होतो याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि स्टुडंट्सना स्पेस सायन्सकडे किंवा स्टेम सिस्टीमकडे इन्स्पायर करणे हा याचा उद्देश आहे.
0: बरोबर.
1: आणि हे जे वर्ल्ड स्पेस वीक आहे तर हे ग्लोबली युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर आणि वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन यांच्याद्वारे कोऑर्डिनेट केला जातो. तर हा जो काही जागतिक अंतराळ सप्ताह आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झाला 6 डिसेंबर 1999 मध्ये. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने तो डिक्लेअर केला ऑफिशियली आणि हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2000 पासून ऑफिशियली पहिल्यांदा तो साजरा करण्यात आला.
0: बरोबर.
1: तर 2000 पासून ते 2000 आता रिसेंटली 26 पर्यंत या सप्ताहामध्ये वेगवेगळे थीम असून त्याच्यामध्ये स्टार गेझिंग सेक्शन असतं, त्यानंतर जे सायंटिस्ट असतात किंवा जे रिसर्चर असतात त्यांचे जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं वर्क आहे त्यांचे ते लेक्चर्स असतात किंवा त्यांचं ते सेशन असतं की ते कसं काम करायचं किंवा काय काम आहे वगैरे, ह्यावरती लेक्चर होतात त्यांचे. त्याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी डिबेट किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्विझ वगैरे असे कॉम्पिटिशन होतात. तर यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे की स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि जी काही स्टेम सिस्टीम आहे, स्टेम सिस्टीम म्हणजे सायन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्टडी करून, कारण जर स्पेस सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सायन्स माहिती पाहिजे, त्यांच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत. इंजिनिअरिंग आपल्याला त्याच्यामध्ये लागणार, कारण जर आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट डिझायनिंग करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला ते डिझाईन करण्यासाठी त्याचं इंजिनिअरिंग वगैरे लागणार. त्यानंतर आपल्याला मॅथ्स माहिती पाहिजे, कारण एखादा जर आपण मॉडेल तयार करत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडेलिंग वरती वगैरे काम करतो, आता सध्या एआयचा जमाना आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेलिंग वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स लागणार, कारण त्याच्या पाठीमागं हे कॅल्क्युलेशनचं बॅकग्राऊंड असतं.

0: असतो. तर ह्या स्टेम सिस्टीमकडे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कल न्यायचा आणि त्यांना इन्स्पायर करायचं लोकांना, याचा हा उद्देश आहे.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या ह्या चार गोष्टी, ह्या सगळ्याबद्दल एकूणच लोकांना सगळं समजावं किंवा अंतराळ विज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते भाग येतात आणि त्यानुसार लोकांमध्ये जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. तिथलं कामकाज कसं चालतं किंवा काय त्याच्याबद्दल यातून माहिती आपल्याला कळू शकते.
0: हा,
1: तुम्ही आताच म्हणलात की डिसेंबर 1999 मध्ये अशा पद्धतीनं एक जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जावा हा ठराव मंजूर झाला आणि ऍक्च्युअल 2000 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पण नेमका हाच दिवस किंवा हाच आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर हे विशिष्ट ठरवण्यामागचं काही कारण आहे का तसं काही?
0: हो, याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 1957 सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 हा फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केला आणि ह्याला आपण बिगिनिंग ऑफ स्पेस एज असं म्हणू शकतो. म्हणजे त्या दिवसापासून अंतराळात जे काही आता आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो तर त्याची सुरुवात झाली. सो त्यामुळे 4 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे 10 ऑक्टोबर 1967 आउटर स्पेस ट्रिटी तो लागू करण्यात आला आणि त्यामुळे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा असा आठवडा आपण वर्ल्ड स्पेस वीक म्हणून साजरा करतो.
1: एकूणच आतापर्यंत भारताच्या म्हणूया, आपण जगभरातल्या विचार करण्याच्या आधी भारताचं म्हणूया की ज्या काही विशेष मोहिमा झाल्या, यानाचं प्रक्षेपण झालं असेल, उपग्रह असतील, अशा कोणत्या मोहिमा सांगता येतील थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर?
0: हा, तर भारताने आपल्या अंतराळ मोहिमेमध्ये खूप आता प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण आर्यभट्ट या मोहिमेपासून जर सुरुवात केलं तर हा भारताचा पहिला सॅटेलाइट आहे जो भारताने 1975 ला त्याचं प्रक्षेपण झालं आणि त्यानंतर आहे चांद्रयान फर्स्ट. म्हणजे हा आहे 2008 ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हा भारताचा पहिला लुनार मिशन होता. म्हणजे चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्राचा अभ्यास करण्याचा हा पहिला भारताचा लुनार मिशन होता. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मेजर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ह्याच्यामध्ये चंद्रावरती पाणी आहे तर ह्याच्या रिलेटेड तिथं इव्हिडन्स भेटले. तसेच मंगलयान, मंगलयान हे सुद्धा भारताने 2013 साली लॉन्च केलं आणि मंगलयान सक्सेसफुली मंगळच्या ऑर्बिटमध्ये 2014 एंटर झाला. या मंगलयानामुळे इंडिया पहिला एशियन नेशन आहे ज्यानं मंगळचं ऑर्बिट हे काय केलं तिथपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 हे सुद्धा भारताचं म्हणजे 2023 असणारी मोहीम होती ज्याच्यामध्ये भारताने सक्सेसफुली चंद्राच्या साऊथ पोल रिजनमध्ये सॉफ्ट लँडिंग केली आणि ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर ह्या मिशनमध्ये इन्क्ल्यूड होते. आणि त्याचप्रमाणे आदित्य L1 सुद्धा आहे. तर आदित्य L1 हा भारताचा पहिला डेडिकेटेड म्हणजे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. याच्यामध्ये सूर्याचं वातावरण कसं आहे किंवा त्याचं जे काही स्पेस वेदर जे काही त्याच्या फेनॉमेनॉन होत असतात म्हणजे तिथं घटना काय घडतात तर आदित्य L1 या मिशनमध्ये कव्हर होतं.
1: हा, तर या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा भारतानं आजवर केलेल्या याचा उल्लेख आपण करू शकतो. आता ह्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे, बेसिक आहे अगदी, की रॉकेट सॅटेलाइट यान बऱ्याच जणांना ह्यातला फरक कळत नाही, तर नेमकं ह्याचं वर्गीकरण कसं करता येईल किंवा म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगाल?
0: जसं की आता आपण रॉकेट बद्दल बोलायला लागलोय तर रॉकेट हे एक लॉन्च व्हेकल आहे. लॉन्च व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला एखाद्या प्लॅनेटच्या ऑर्बिट पर्यंत नेण्याचं काम हे रॉकेट करतं. सॅटेलाइटचं वजन किंवा सॅटेलाइटची उंची किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे आपण म्हणूया किंवा त्याचा एरिया हा कमी असतो ऍज कम्पेअर टू रॉकेट. रॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये पेलोड येणार, त्याच्यामध्ये सॅटेलाइट येणार, त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट असतात, हे सगळं मिळून रॉकेट बनतं आणि त्या रॉकेटच्या आतमध्ये

0: ते सॅटेलाइट असतं. तर सॅटेलाइट म्हणजे अख्खा रॉकेट नाही, म्हणजे असं होऊ शकतं. आम्ही पण लहान असताना आम्हाला असं वाटायचं अरे रॉकेट गेलं रॉकेट गेलं, पण ऍक्च्युली ते काय आहे म्हणजे आपण जाताना बघतो तो रॉकेट. म्हणजे आता आपण जर श्रीहरिकोट्याला कधी गेलो आणि तिथून रॉकेट लॉन्चिंग बघितलं तर आपल्याला असा उभा मनोरा असल्यासारखा एक मशीन दिसतं जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती अवकाशात उडताना बघतो. पण जेव्हा आपण सॅटेलाइट बघतो तो तसा नाही आहे जसा आपण पृथ्वीवर बघितला. मग ह्याच्यामध्ये फरक काय, व्हेकल म्हणजे एक वाहन, तर
1: सॅटेलाइट
0: घेऊन जाण्याचं वाहन म्हणजे रॉकेट. आणि सॅटेलाइट म्हणजे आपण ज्या कामासाठी किंवा ज्या मिशनसाठी उद्देश साध्य करण्यासाठी जे आपण एक इन्स्ट्रुमेंट युज करतो ते म्हणजे सॅटेलाइट. मग तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये किंवा मूनच्या ऑर्बिटमध्ये आपण तिथं त्याला प्लेस करतो आणि हे रॉकेटचं काम असतं. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह.
1: नक्कीच, म्हणजे जो की मानवाच्या कोणत्या तरी एखाद्या उद्देशासाठी एखाद्या महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं. आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात, त्याचे टप्पे काय आहेत?
0: पहिलं म्हणजे लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उड्डाण करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलेंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझिल मधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेट मधून जेवढं ते नोझिल मधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपटतील तेवढंच ते रॉकेट काय होणार, वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज, म्हणजे रॉकेट काय होतो, रॉकेट हा ऍटमॉस्फिअर मधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात. म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युअल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेटमधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युअलचं काम सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सेकंड स्टेज मधलं ते फ्युअल यूज करायला लागतं पुढं जाण्यासाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं. आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं की मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळ यांचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो. आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटर व्हेलॉसिटी असत्या ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे असे वेगवेगळे

0: स्टेप यामध्ये कव्हर होतात.
1: नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की एकूणच अंतराळ विज्ञान क्षेत्र यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं याबद्दल काय सांगता येईल?
0: ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो. आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. सो डिपेंड आहे की काम कशामध्ये करणार. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी पहिल्यांदा फोकस रिसर्च वरतीच करतात किंवा टेक्निकल वरती करतात. कारण ह्याच्यामध्ये जसा संशोधन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं सॅटेलाइट बनवतो किंवा एखादं मशीन बनवतो, जसं की आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा किंवा पृथ्वीभोवती किंवा स्पेसमध्ये जे काही घटना घडत असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारे मशीन आहेत, तर ह्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण ह्याचा म्हणजे अभ्यास करू शकतो. आणि हे महत्वाचं आहे, म्हणजे अंतराळात जर आपण काम करत असू तर ह्याच्यामध्ये रिसर्च, त्यानंतर डेटा अनालिसिस आणि जे काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याचं काम आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा, म्हणजे आता आपण एखादी मोहीम बघत असू तर त्याच्या पाठीमागे काहीतर उद्देश आहे की हे आपण का करतोय किंवा ह्याचा पुढे जाऊन जगाला काय उपयोग होईल.
1: अगदी, फायदा तर सर्वसामान्यांना होणं हे महत्वाचंच आहे. आणि या सगळ्याचा विचार करणं किंवा त्या त्या दृष्टीनं ते काम तिथं केलं जातं या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये. आता काम कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विभागामध्ये करता येतं हे तर आत्ताच कळलं आपल्याला. तर हे काम करणाऱ्या या क्षेत्रातल्या काही ठराविक व्यक्तींची, ज्यांनी आजवर उल्लेखनीय काम केलेलं आहे, काय सांगता येईल त्यांच्याविषयी?
0: आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपल्या इस्रोचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1, तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले, तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे. तर असे काही व्यक्ती आहेत जसे की चांद्रयान 1 जे काही 2008 हे मिशन झालं, तर या मिशन मध्ये डॉक्टर मिलस्वामी अण्णादुराई हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे मंगलयान 2013 डॉक्टर के राधाकृष्णन हे इस्रोचे चेअरमन हे या मिशन मध्ये होते. त्याचप्रमाणे एस अरुणन हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते मंगलयानचे. आणि चांद्रयान 2 एम वनिता आणि रितू करीधर ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर होत्या. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 जे आता 2023 रिसेंट मिशन झालं, तर ह्याच्यामध्ये डॉक्टर पी वीरा मुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. आणि तसेच के कल्पना ह्या असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. आणि एम श्रीकांत हे मिशन ऑपरेशन डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे आदित्य L1 ह्याच्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर हे निगार साजी आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट हे शंकरा सुब्रमण्यम हे होते. तर अशा प्रकारे या व्यक्ती आहेत, म्हणजे ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्यांनी इस्रोमध्ये वेगवेगळ्या मिशनसाठी काम केलेलं आहे.
1: आता तुम्ही ह्या काही महत्वाच्या व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ यांची नावं घेतलीत आणि त्यांचं कार्य हे उपग्रह असतील किंवा यान असतील हे बनवण्यासाठी आणि त्याचं प्रक्षेपण करण्यामध्ये जो काही त्यांचा वाटा आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यामध्येच तुम्ही काही महिलांचा सुद्धा उल्लेख केलात. तर एकूणच ह्या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी कशी आहे किंवा त्यांचा काय वाटा आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किंवा कशा पद्धतीनं महिला काम करतात त्याबद्दल काय सांगाल?
0: तर याच्यामध्ये महिलांच्या बद्दल सांगायचं असेल तर आपण जसं आधी बोललो वर्ल्ड स्पेस वीक मध्ये 2021 त्यांची ही थीम होती की त्यांनी वुमन इन स्पेस अशी थीम ठेवलेली. तर याच्यामध्ये की महिलांचा

0: काय वाटा आहे किंवा महिला कशा पद्धतीने काम करू शकतात, तर याच्यामध्ये जर आपण विचार केला जागतिक पातळीवर तर महिलांचा वाटा सुमारे 31.4 असा होतो, आणि त्यामध्ये जर भारताचा विचार केला तर याच्यामध्ये 2023-24 या रेंजमध्ये महिलांचा वाटा 29% झाला आहे.
1: अरे वा.
0: आणि इस्रोमध्ये 2025-26 या कालावधीमध्ये 1814 वुमन सायंटिस्ट आणि टेक्निकल स्टाफ काम करतात, आणि त्याचप्रमाणे 928 महिला या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये आहेत.
1: बरं,
0: तर अशा प्रकारे महिलांचा वाटा आपल्या अंतराळ विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर ह्याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्स

0: के झाला आहे.
1: अरे
0: आणि इस्रो मध्ये 2025-26 या कालावधीमध्ये 1814 वुमन सायंटिस्ट आणि टेक्निकल स्टाफ काम करतात आणि त्याचप्रमाणे 928 महिला या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन मध्ये आहेत. तर अशा प्रकारे महिलांचा वाटा आपल्या अंतराळ विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर ह्याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्सवर गेल्या. तर ह्याच्यामध्ये व्हॅलेंटिना टेरेस्कोवा आहेत ज्या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. 16 जून 1963 रोजी सोव्हिएत कॉस्मोनॉट व्हॅलेंटिना टेरेस्कोवा यांनी व्होस्तोक 6 मिशन मधून स्पेसमध्ये त्या गेल्या. त्यानंतर सॅली राईट या फर्स्ट अमेरिकन वुमन होत्या, त्या सुद्धा स्पेसमध्ये गेल्या. STS-7 या मिशन मधून त्यांनी स्पेस फ्लाईट केला. त्याचप्रमाणे श्वेतलाना सवित्स्काया ह्या सुद्धा सोव्हिएत कॉस्मोनॉट होत्या. ह्या पहिल्या स्पेस वॉक करणाऱ्या महिला 1984 मध्ये त्या स्पेसमध्ये गेल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण भारतीय वंशांच्या महिलांबद्दल बोलू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला आणि त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या नासा ऍस्ट्रॉनॉट आहेत ज्या स्पेसमध्ये गेल्या. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या फॉर्मर US नेव्ही ऑफिसर आणि टेस्ट पायलट सुद्धा होत्या.
1: बरोबर.
0: आणि जर आपण महिलांचा सहभाग आपल्या जर आता रिसेंट इस्रोच्या ज्या मोहीम झाल्या त्याच्यामध्ये करत असू तर त्याच्यामध्ये रितू करीधर या इस्रोच्या सायंटिस्ट असून त्यांनी मंगलयानमध्ये खूप महत्वाची कामगिरी केली. आणि त्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन, त्यानंतर ह्या मिशनचं प्लॅनिंग, त्याचप्रमाणे जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं ऑपरेशन, त्याचं नेव्हिगेशन, तर हे सगळं काम त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे मुथैया कविता या सुद्धा इस्रो मधील सिनियर सायंटिस्ट आहेत. त्यांनी चांद्रयान 2 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे मी नाव घेईन नंदिनी हरिनाथ, या सुद्धा इस्रो सायंटिस्ट आहेत. यांनी मंगलयानमध्ये डिप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं काम मिशनचं प्लॅनिंग आणि जे काही सॅटेलाइट आहे त्याचं ऑपरेशन मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे.
1: नक्कीच. भारतात किंवा इस्रोमध्ये काम करणाऱ्या अंतराळ विज्ञानातल्या ह्या महिला शास्त्रज्ञ याचा उल्लेख आपण केलात किंवा यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे की एखादं यान किंवा एखादा उपग्रह याचं प्रक्षेपण होण्यामध्ये, त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये, वेगवेगळं संशोधन करण्यामध्ये.
2: मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंतराळ सप्ताहानिमित्त आपण ऐकत आहोत डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. या क्षेत्रातली सर्वच शास्त्रज्ञांची, संशोधकांची कामगिरी आज नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर आत्ताच आपण ऐकलं की या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आज महिला कार्यरत आहेत, कशा पद्धतीनं त्या काम करतायत, त्यांचं संशोधन आणि अंतराळ वीर म्हणून काम केलेल्या या स्त्रिया, त्यांचं धैर्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांच्याकडून माहिती जाणून घेतो आहोत. तर मॅडम, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच ह्या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळी आव्हानं काय असू शकतात किंवा त्यांच्या समोर काही अडथळे काही सांगता येईल का याबद्दल?
1: हो, आता याच्यामध्ये आव्हान हेच आहेत की जर आपण एखाद्या मिशनवरती काम करत असू तर त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. हे एक मला असं वाटतं की मेजर आव्हान आहे, कारण आपण सगळे भारतीय महिला आपल्या फॅमिलीला वगैरे वेळ देतो. त्याचप्रमाणे जर आता म्हणजे आपले जे काही सायंटिस्ट आहेत, इस्रो सायंटिस्ट महिला आहेत आणि किंवा आपले जे काही रिसर्चर आहेत, त्यांच्या समोर हे आव्हान असतं की एखादा मिशन आपण त्या मिशन बद्दल प्लॅनिंग करत असू तर त्या मिशनसाठी लागणारे जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेटचं प्लॅनिंग त्यांच्या समोर असतं. म्हणजे किती खर्च होईल, कारण हे सगळ्यात आधी मिशनसाठी लागणारं बेसिक नीड आहे. कारण आपण जर एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याच्यामध्ये त्याचं लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये लागणारं फ्युएल, त्याचप्रमाणे त्याचे जे काही पेलोड्स वगैरे असतात याच्यासाठी किती कॉस्टिंग आहे, आणि आपण जर भारतीय जे काही जुगाड करतो असं तर ते किती कमी खर्चामध्ये किंवा त्याचं वजन किती कमी करता येईल किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, तर हे सगळे वेगवेगळे आव्हान आहेत. जसे की आपण ज्याच्यामध्ये आर्थिक आव्हान म्हणूया पहिल्यांदा, त्याचप्रमाणे एखादा मिशन लॉन्च करताना त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंग आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, तर ते डिझायनिंग मध्ये आपल्याला आव्हान सुद्धा त्याच्यामध्ये येतात. कारण आपण खूप जास्त प्रमाणात वजन असणारे सॅटेलाइट नाही नेऊ शकत,
0: बरोबर,
1: तर त्याचं वजन किती कमी करता येईल तर हे सुद्धा एक आव्हान आहे त्याचं डिझायनिंग वगैरे करणं. त्याचप्रमाणे फ्युएल किती कमी क्वांटिटीमध्ये

0: जास्त म्हणजे आउटपुट देईल हे आहे. त्याचप्रमाणे आपले जी काही टीम आहे तर टीमला घेऊन वर्क करायचं म्हणजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि टीम वर्क शिवाय ह्या गोष्टी होत सुद्धा नाही.
1: अगदी.
0: आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लँडिंग वगैरे आपण एखादा म्हणजे ऑर्बिटमध्ये करतो. म्हणजे आता आपण अर्थ रिलेटेड जर स्टडी करणार असू तर अर्थच्या ऑर्बिटमध्ये आपण ते यान प्रक्षेपण केलं आणि त्यानंतर ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये आपण फिरण्यासाठी ते त्यानंतरची मोठी कामगिरी आहे. हे म्हणजे खूप महत्वाचं आव्हान आहे. जसं आता आपण बघू शकतो की चांद्रयान 2 वेळी काय झालं की ते लँडिंग प्रॉपर झालं नाही. हे आव्हान होतं त्यांच्यासमोर आणि ते त्यांनी चांद्रयान 3 कम्प्लीट करून दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाली. तर अशा प्रकारची आव्हान असतात. म्हणजे एखादं मिशन आपण त्या मिशनवर असलो तर त्याच्या पाठीमागे आर्थिक आव्हान, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मशीन डिझाईन करणार आहे, सॅटेलाइट डिझाईन करणार आहे, त्याचं आव्हान, त्याचप्रमाणे ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये नेणं हे आव्हान, त्याची व्हेलॉसिटी किती न वाढवायची, किती न कमी करायची, कधी त्याला त्या ऑर्बिटमधून शिफ्ट करायचं, तर हे एक आव्हान आहे. आणि मेन म्हणजे त्याचं लँडिंग, अशी खूप आव्हाने असतात याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: तर हे सगळं सक्सेसफुली आपले जे काही आहे ते इस्रोचे सायंटिस्ट त्यांनी केलेलं आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा करणार. आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे या आव्हानांना ते सामोरे जाऊन त्याच्यावरती मात करून ते काम करते.
1: नक्कीच नक्कीच.
0: सो अशा
1: महत्वाची गोष्ट आहे खरंच. म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना ही सगळी आव्हानं असतात की ज्याला तोंड देत पुढे काम करावं लागतं. आणि एकूणच महिलांचा विचार करता म्हणजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्या गेल्या होत्या आणि काही कारणास्तव त्या स्पेस स्टेशनमध्ये थोडासा बिघाड असेल किंवा काही आणखी काही वेगळं कारण असेल त्यामुळं त्यांचा हा तिथला राहण्याचा कालावधी अचानकपणे वाढला. ते अचानक त्या त्यावेळी उद्भवणाऱ्या त्या समस्या असतात आणि त्याला तोंड देणं हे तिथल्या शास्त्रज्ञांचंच खरं तर काम असतं किंवा त्यांच्या समोरचं हे सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. एक महिला म्हणून त्या तिथे कशा राहिल्या इतका कालावधी. एक ती वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल त्यांची आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं आत त्या वातावरणात तग धरून राहणं हे कसं झालं असेल किंवा काय याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही.
0: जे काही ऍस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात हे ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात तर त्यांच्या समोर ही आव्हाने असतात कारण त्यांना एकतर स्पेस सूट घालून तिथं राहावं लागतं आणि ते ज्या यानमधून गेलेले आहेत तर तिथं त्यांना झोपायची वगैरे केबिन किंवा त्यांचं आपण म्हणू की एक पिशवी असते त्याच्यामध्ये ते रेस्ट घेतात थोडा वेळ कारण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे तिथं चालता येत नाही. त्यामुळे ऍस्ट्रॉनॉट जे सूटमध्ये असतात तर त्या स्पेस सूटमध्ये त्यांना म्हणजे हे करणं म्हणजे एक महिला म्हणून जर आपण सुनीता विल्यम यांचा विचार केला तर तिथं त्यांचं राहणं किंवा जे काही अन्न आपण घेऊन जातो तर ते किती शिल्लक राहणार किंवा किती दिवस पुरेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि जर अचानक कालावधी वाढला तर तिथं कुठून फूड येणार कारण तिथं काही अवेलेबलच नाहीये. मग ते अन्न व्यवस्थितरित्या पुढं पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्या सूटमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करणं की आता आपल्याला इतके दिवस तिथं घालवायचं आहे कालावधी हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर हे सुद्धा आव्हान आलं असेल की आता इतके दिवस तिथं आहे अंतराळामध्ये मग त्यांच्या फॅमिलीचं असेल ते सुद्धा त्यांच्या समोर असेल कारण तिथं आपण कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे.
1: आणखी एक महत्वाचं असं आहे की ती मानसिकता सांभाळा कारण तो सगळ्यात मोठा मुद्दा होऊ शकतो की आपण थोडक्या दिवसांसाठी आलेलो आहोत आणि अचानक ह्या सगळ्या घटनेमुळे प्रकारामुळे आपला हा कालावधी इतका वाढतो आहे तर ती मानसिकता सांभाळणं त्या त्या वेळेला आपलं धैर्य जागृत ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या समोर येणारी ही सुद्धा आव्हानं यामध्ये नक्कीच असतात. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे असं की अंतराळ विज्ञान क्षेत्र हे आहे तर त्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मुलींना जर यामध्ये यायचं असेल काम करायचं असेल तर त्यांनी सुरुवातीपासून शालेय वयापासून असेल किंवा कॉलेज वयीन

0: काळापासून असेल, कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये काम करण्यासाठी?
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं जर आपण बघत असू तर ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हापासून आपलं शालेय जीवन सुरू असतं त्यावेळी आपण सुरुवातीला वाचनाची आवड डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंतराळाशी जे काही संबंधित पुस्तके आहेत ते वाचायला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं स्पेस म्हणजे काय आहे, आपली जी काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या भोवती वातावरणात कोणकोणते थर असतात किंवा जे काही आपण रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करतो तर ह्याच्यामध्ये त्याचा आपला डेली लाईफमध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत मुख्यतः जे त्यांना माहिती पाहिजे. आणि आता तर एआयचा जमाना आहे, सगळेजण मोबाईल युज करतात तर ते असे व्हिडिओज बघत राहायचे. जर तुम्हाला आवड असेल तर एज्युकेशन रिलेटेड, स्पेस सायन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा आता जर काही सोप्या भाषेत सांगायचं छोट्या मुलांसाठी तर वगैरे की चांदण्या कशा बनतात, कशा तयार होतात, त्या का लुकलुकतात वगैरे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होतो. आणि ह्या इंटरेस्ट निर्माण होणाऱ्या गोष्टी सुरुवातीला त्या वाचायला पाहिजेत, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे करत असताना त्यानंतर जर आपण एज्युकेशन वाईज बघितलं तर 11th 12th हे सायन्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बीएससी करू शकतो. तर इंजिनिअरिंग मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट लॉन्चिंगचा वगैरे ऍस्ट्रॉनॉट वगैरे ह्याच्याबद्दल त्यांचा सिलॅबस असतो तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बीएससी मध्ये स्पेशलायझेशन फिजिक्स आपला बॅकग्राऊंड ठेवायचं किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड आहे तर मॅथ्स सुद्धा तुम्ही बीएससी ला फायनल इयरला ठेवू शकता. तर आता ह्याचा उपयोग कसा होतो, ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स घेता, एखादं मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा डेटा अनालिसिस करायचा असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडला हे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही फिजिक्स घेऊन फिजिसिस्ट होऊ शकता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की बीएससी फिजिक्स झालं त्याचप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा स्पेस सायन्समध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता.
0: बरं,
1: त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंतराळ विज्ञान यामध्ये आवड आहे तर तुम्ही अंतराळ विज्ञान हाच विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर्स होऊ शकता. जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही मास्टरची डिग्री, कम्प्लीट डिग्री ही अंतराळ विज्ञानात करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतराळात जे काही घटना घडतात किंवा जे काही सॅटेलाइट किंवा जे काही मिशन्स वगैरे होतात हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामध्ये प्लॅनेट्स येतात, त्यानंतर स्टार्स, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो किंवा वेगवेगळे अँटेनाज वगैरे आहेत जे काही आपण यूज करतो किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा वेगवेगळे मिशन्स होतात तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. अँड इफ यू आर लुकिंग फॉर रिसर्च म्हणजे संशोधनासाठी तुम्ही बघत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पीएचडी सुद्धा करू शकता. तर हा वे आहे की तुम्ही तुमचं करिअर अंतराळ विज्ञानात घडवू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत. जसं की आता जर तुम्ही पीएचडी केली तर तुम्ही स्पेस सायन्सचे प्रोफेसर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम आणि आपले इस्रोचे जे काही आपले फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या जसं विक्रम साराभाई स्पेस सेंटर, डीआरडीओ, तर याच्यामध्ये तुम्ही आफ्टर पीएचडी, आफ्टर एमएससी तुम्ही तिथं प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुमची प्रगती होत जाते. आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेस सायन्समध्ये कशा प्रकारचा संशोधन किंवा कशा प्रकारचं त्यांचं काम आहे हे तुम्हाला खूप डीप मध्ये आणि स्वतःच्या बेसिक लेवलवर समजू शकतो की ऍक्च्युअल हे संशोधन काय आहे आणि हे संशोधन करून मी जगासाठी काय करू शकतो हे तुम्ही या सगळ्या अंतराळ विज्ञानात तुम्ही करू शकता. तर हे

0: तुमच्यासमोर करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सायंटिस्ट बनवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे.
1: अगदीच, नक्कीच. आणखी असं मला म्हणता येईल की फक्त सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ इतकंच नाही तर ह्या विभागाचा जे ऍडमिनिस्ट्रेशन विभाग जो आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध असतील काम करण्यासाठी.
0: हो, याच्यामध्ये जे काही आता मी ज्या इन्स्टिट्यूटची वगैरे नावं घेतली तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे फक्त रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे किंवा डेटा अनालिसिसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं आहे, कारण या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा खूप आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की लोक जास्त ह्याच्यामध्ये काम करत नाहीत इन द सेन्स. मोस्टली कसं होतं की सगळेजण आता नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा मटेरियल सायन्स आहे तर ह्या फील्डमध्ये मोस्टली सगळेजण पीएचडी परस्यू करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. बट स्पेस सायन्स हा असा एरिया आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोक काम करतात आणि तो आपण ह्याच्या आधी ज्या विषयावर बोललो की वर्ल्ड स्पेस वीक, तर त्यांचा हेच आहे की लोकांना इन्स्पायर करणं, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस सायन्स कडे त्यांचा कल कसा वळवता येईल हे बघणं. तर ह्याच्यामधून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतो.
1: नक्कीच. आताच तुम्ही म्हणलात की जागतिक अंतराळ सप्ताहाचा हाच उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या क्षेत्राविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम सुद्धा अंमलात आणल्या, त्यानुसार त्या त्या वर्षामध्ये काम सुद्धा केलं. तर एकूणच काही महत्वाच्या थीम ज्या आहेत त्या काय सांगता येतील किंवा त्याचबरोबर आता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्तची थीम काय आहे याबद्दल काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये वर्ल्ड स्पेस वीक ते काय करतात की प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमिनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा कोण जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जाते. तर ह्याच्यामध्ये आता 2026 ह्या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटचा किंवा आपण म्हणूया की पृथ्वीचा चंद्राचा मंगळ ग्रह तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम किंवा त्यांचं मेन उद्देश हा होता की स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे. तर ह्या थीमवर त्यांनी त्यांचे सेशन वगैरे त्यांनी हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती म्हणजे स्पेस आता हिस्ट्री काय आहे स्पेसची माहिती झाली त्याचप्रमाणे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफमध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला. सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
1: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये उपग्रह असतील सॅटेलाइट असतील वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील तर यांचा सर्वसामान्य

0: त्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो, कोणत्या प्रकारे फायदा होतो?
1: तर आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आधी मोबाईल किंवा टेलिफोन वगैरे काही अवेलेबल नव्हतं, किंवा आपण आता जे काही रेडिओ वगैरे ऐकतो तर ह्याच्या एक फ्रिक्वेन्सी असतात, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ते रेडिओ ऐकू शकतो. किंवा जे काही मोबाईल आहे, किंवा आपण म्हणतो की आता मोबाईलमध्ये आपण डोंगरावर वगैरे गेलो तर तिथं रेंज नाही, तर हा रेंज प्रॉब्लेम काय तो, कारण तिथंपर्यंत ते सिग्नल पोहोचत नाहीत. आता हे का होतं, तर आपण सॅटेलाइट वरती सोडलेले आहेत, तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पजसाठी युज करतात. जसं की आता कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय, तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात आपण बघायचो की एक अँटेना असायची, आता डिश आहे, तर आधी अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं, तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोण तर एक जण जाणार, मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतो. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईलमध्ये आपण एकमेकांना, आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, जर आपले कोण पाहुणे आहेत किंवा आपली मित्रमंडळी आहे. तर हे का पॉसिबल झालं, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं, कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण जर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग हा अॅग्रिकल्चर बेसिसवर होतो, म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाइट असतात, ज्याचं सायक्लोन म्हणजे आता आपण बघू शकतो
2: की
1: आपत्ती करत
2: हवामान
1: बरोबर कसं आहे, हे
2: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं आहे,
1: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, म्हणजे रडार वगैरे आपण युज करतो. त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल बोललो, आणि असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो, आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
2: नक्कीच, आता आपण तेच थोडक्यात उल्लेख जर केला तर पूर्वी अँटेना होता तेव्हाची सॅटेलाइट पद्धती आणि त्यावेळचे त्याचे फायदे, त्याच्यात प्रगती करत करत आज मानवानं किती प्रगती केलेली आहे, किंवा या क्षेत्रातली म्हणूया प्रगती अशी झालेली आहे की आता डिशवर आपण व्यवस्थित टीव्ही वर चित्र बघतो, किंवा फोन असेल, पूर्वीच्या काळचा फोन कसा होता आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहेत, तर त्यानुसार सगळं किती सोयीस्कर झालेलं आहे अगदी. तर या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे, त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
1: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो, जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि तिथला अभ्यास करतील, तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय
2: हे एक ध्येय आहे, आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं काम
1: चालू आहे.
2: नक्कीच, म्हणजेच काय तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश, याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे, किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे

0: असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: जेव्हापासून आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस याची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे स्पेस कमिशन स्थापन झालं, तर त्यामुळे आपल्या भारताची जी काही स्पेस मध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले, जे काही सॅटेलाइट लॉन्च केले, जे काही त्या सॅटेलाइट मधून जे काही डेटा भेटला, त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का, आता या लेवलवरती सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे, तर हे खूप उल्लेखनीय आहे. आणि हो, आता भारत पुढील थोड्याच वर्षांमध्ये अंतराळातील मिशनमध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्कीच. आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतीशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
0: तर करिश्मा मॅडम, तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, तुमचा वेळ दिला, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आताच आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत ऐकलीत. सख्यानो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण आजची ही माहिती, एकूणच हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आता मात्र मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी ठीक 1 वाजता दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या सहक्षेप.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: चौथ्या स्थानावर. देशातल्या महत्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी आसामी बंगाली पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन भाषिक आणि साहित्यिक वर्षाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या महत्त्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता। 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत भारत

बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे, मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर एडमिरल सॅम्युएल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचं वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवन वाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेश्कियान यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागानं दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

0: आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मित्रहो, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात शिक्षण, करिअर, नोकरी, नातेसंबंध आणि भविष्यातल्या चिंता यामुळं अनेकदा आपल्या मनावर ताण निर्माण होतो. शरीराची काळजी आपण घेतो, पण मनाचं काय? मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणं म्हणजेच मानसिक संतुलन. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, मात्र त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं सामोरं जातो हे आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असतं. मनातल्या भावना ओळखणं, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, स्वतःशी संवाद साधणं आणि गरज भासल्यास योग्य व्यक्तीची मदत घेणं, या सगळ्या गोष्टी मानसिक संतुलनासाठी महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आजच्या युववाणी या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी हे मस्त गाणं.

0: तर फ्रेंड्स, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकूया शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, युवावस्था म्हणजे स्वप्न पाहण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आयुष्याला दिशा देण्याची वेळ. पण याच काळात अभ्यास, करिअर, स्पर्धा, नातेसंबंध, कुटुंबाच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक तरुण मानसिक ताणाचा अनुभव घेत असतात. मित्रांनो, शारीरिक आरोग्याची तर आपण काळजी घेतोच, पण मन थकलंय, अस्वस्थ आहे किंवा सतत चिंता वाटतेय हे मात्र अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केलं जातं. आज याच विषयावर आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर. तर उर्मिलाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर उर्मिलाजी, मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्य इतकंच महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस, एन्झायटी, लोनलीनेस आणि अनेक इमोशनल चॅलेंजेस वाढताना दिसतात.
2: हो,
1: म्हणूनच दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करत असतो. दरवर्षी मानसिक आरोग्याच्या एखाद्या महत्वाच्या पैलूवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी एक थीम निश्चित केली जाते. तर मग या वर्षीची थीम काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?
2: तर मित्रहो, या वर्षीची थीम आहे लिव्ड एक्सपिरियन्सेस हर्ड, रिअल व्हॉइसेस, रिअल चेंज. अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मानसिक आरोग्याच्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना ऐकणं, फक्त ऐकणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या आधारे आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणं. अर्थातच बोलायचं झालं तर आपले युवक मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रश्न, त्यांना आवश्यक असलेला जो आधार आहे याला महत्व देणं ही या वर्षीची थीम आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: खूप छान आणि अगदी व्यापक असा याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. मग आजच्या युवकांच्या आयुष्यातले कोणते प्रश्न त्यांच्या मेंटल हेल्थवर अधिक परिणाम करताना दिसतात तुम्हाला?
2: खरं सांगायचं झालं तर आज युवकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाई लढावी लागते. आपण असं म्हणूया की मला बरंच काही मॅनेज करायचंय असं सगळेच युवक मित्रमैत्रिणी म्हणताना दिसतात. म्हणजे काय? अभ्यास आहे, करिअर आहे, रिलेशनशिप, किंवा आता सोशल मीडिया आहे, कॉम्पिटिशन आहे, स्वतःबद्दलच्या अपेक्षा आपल्या पालकांच्याकडून किंवा इतरांच्याकडूनच्या अपेक्षा. आणि मग या सगळ्याचा एक मुख्य प्रमुख प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला की मी पुरेसा आहे का?

0: मी याला पुरेशी पडणारी आहे का? बाहेरून सगळं छान व्यवस्थित दिसतंय, पण आतून कुठेतरी ताण आहे, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येत आहेत, कन्फ्युजन आहे, एकटेपणा वाटणं आहे, किंवा मी अपर्याप्त आहे, मी इनएडिक्वेट आहे म्हणतो आपण तसं. म्हणजेच काय, तर आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ऍडवाइस देण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण मला असं वाटतं की ह्यासाठीच आज आपण चर्चा करतोय की नेमकं आपल्याला काय अनुभवायला मिळतंय आणि त्याच्याबद्दल आपण काय करायला हवं असं.
1: उर्मिलाजी, मला सांगा, या सगळ्यामध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग हा तरुणांच्या आयुष्यातला मोठा भाग झालेला आपल्याला दिसून येतोय. मनोरंजन आणि ऍडिक्शन यामधली सीमा नेमकी कुठं असायला पाहिजे आणि याचा मेंटल हेल्थवर नेमका कसा परिणाम होतो, काय सांगाल?
0: खरं तर हा अगदीच छान प्रश्न विचारला तुम्ही. सध्याच्या काळामध्ये बघितलं तर टेक्नॉलॉजी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय. पण हा प्रश्न आहे की आपल्या आयुष्याचा किती कंट्रोल घेत आहे टेक्नॉलॉजी आत्ताची. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आता छान लेक्चर संपून येतो किंवा सगळं आता बसतो आणि म्हणतो काय की चला मी 10 मिनिटं आता पुढची रील्स बघणार आहे. मग असं 10-10-10 मिनिट करत कधी तास 2 तास निघून जातात हे कळत नाही. एकच शेवटचा व्हिडिओ बघतो असं म्हणत म्हणत म्हणत आपला किती वेळ पुढे गेलेला असतो याची बिलकुल कल्पना आपल्याला आलेली नसते. आणि या सगळ्याचा परिणाम होतो झोपेवर, ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो अटेन्शन स्पॅमवर, म्हणजे क्लासमध्ये लक्ष लागत नाही. आता अर्थातच झोप नाही झालेली त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, बर प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं म्हणजे कामामध्ये चाळ ढकल होत राहते, मग परत गिल्ट येतो, मग परत ताण वाढतो आणि हा ताण घालवायचा म्हणजे परत रील्स बघितल्या जातात. तर हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. गेमिंग किंवा बाकी अशा काही गोष्टींमध्ये सुद्धा असंच होतं, एक चला थोडा वेळ टाइमपास करूया म्हणून सुरुवात होते आणि मग गेममुळे एवढं आयुष्य व्यापलं जातं की सगळं बाजूला राहतं आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या झोपेवर, अभ्यासावर, जेवणावर, रिलेशनशिपवर किंवा ओव्हरऑल पूर्ण आयुष्यावर पडायला लागतो. आणि हे जर आपल्याला जेव्हा वाटतंय तेव्हा थांबवता येत नाहीये तर ही वॉर्निंग साईन आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्याच्या दृष्टीने जर काही सायन्स बोलायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झोपेची सायकल बिघडणं, झोप बिघडणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, खूप चिडचिड वाढणं, एन्झायटी येणं, मूड स्विंग्स होत राहणं असतं, कधी कधी सोशली विड्रॉल होणं पण होतं. म्हणजे मला समाजात कोणाशीच आता बोलायचं नाहीये, मी आणि माझा मोबाईल किंवा माझी मी एकटी बसते. मग आणखी पण आहे की सोशल मीडियावर आपण कंपॅरिझन करायला लागतो, ही व्यक्ती एवढं करतीये आणि मी कुठे आहे, मग त्यामुळे आत्मप्रतिष्ठा, आत्मप्रतिमा कमी असण्याचं प्रमाण सुद्धा दिसायला लागतं या सगळ्यात.
1: बरोबर. पण उर्मिलाजी, मला सांगा, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये एखादा तरुण किंवा एखादी तरुणी अडकली असेल तर त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील?
0: अर्थातच बघा, आता याची चर्चा जेव्हा होते तेव्हा म्हणलं जातं सोशल मीडिया बंद करायला हवंय, नको वापरायला, हे असं नाहीये.
1: बरोबर.
0: तर आपल्याला ते नेमकं कसं वापरायचं हे बघायला पाहिजे. पूर्णपणे सोडणं हा निश्चितच उपाय असू शकत नाही, कारण टेक्नॉलॉजीपासून कितीही आपण ठरवलं तरी आता दूर राहू शकत नाहीये आणि त्याची तशी गरज पण नाहीये. पण प्रश्न हा आहे की मी टेक्नॉलॉजी वापरतोय का टेक्नॉलॉजी मला वापरतीये, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे स्वतःला एक छोटासा प्रश्न अशा वेळी विचारणं, एक छोटी सुरुवात आपण म्हणूया की मला मोबाईल आता वापरायचा आहे, ठीक आहे, मी किती वेळ वापरणार आहे आता, ठीक आहे, मला तो थांबवायचा आहे असं ठरवलंय मी, तर तुम्ही बाजूला ठेवू शकतेय का, हा मुळात प्रश्न आहे. मुळात आपण गोष्टी तयार करू शकतो, त्या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, पण ह्यामध्ये जर मोबाईल किंवा कोणतंही तत्सम टेक्नॉलॉजी अडथळा ठरत असेल तर हा खूप मोठा विचार करण्याचा भाग आहे. आपण एक म्हणूया की एक छोटीशी सुरुवात यातली की झोपेतून उठल्यानंतर किमान अर्धा तास किंवा झोपायच्या आधी अर्धा तास मी मोबाईलही हातात घेणार आहे, तर ही अशी छोटी छोटी सुरुवात पण आपण करू शकतो. बाकी उपाय खूप आहेत आणि मोठे मोठे आहेत, पण अशा छोट्या छोट्या वन टाइमिंग स्टेप ऍट अ टाइम म्हणतो ना तसं आपण सुरुवात नक्कीच करू शकतो.
1: खूप छान. उर्मिलाजी, मला सांगा की सोशल मीडियामुळे आपल्याला आता दिसतंय की कनेक्शन्स तर खूप वाढलेले आहेत, पण हजारो फॉलोअर्स, फ्रेंड्स हे सोशल मीडियावर आपले असतात, पण तरीही आजचा युवक थोडासा लोनली फील करतो, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: अगदी खरं सांगितलंच बघ, कारण सगळ्यात महत्वाचं ना की आपण ज्याला म्हणतो कनेक्शन आणि इमोशनल कनेक्शन, म्हणजे मोबाईलवर, सोशल मीडियावर या ठिकाणी असणारं कनेक्शन आणि इमोशनली स्वतः समोरच्या व्यक्तीबरोबर

0: असणारं समोर बसून बोलण्याचं जे कनेक्शन आहे याच्यात तफावत आहे ना. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थातच आपल्याकडे हजारो ऑनलाईन कॉन्टॅक्ट असू शकतात, म्हणजे हजार फॉलोअर्स आहेत, हजार फ्रेंड्स आहेत. कधी कधी असं असतं की आपण एवढं ऍक्टिव्ह असतो, काही आपण बघतो आपले फ्रेंड सुद्धा किंवा आपण पण रादर खूप ऍक्टिव्ह असतो, आणि जेव्हा मला असं वाटतंय की मला काहीतरी बोलायचंय, काहीतरी होतंय मला, तर माझं खरंच ऐकून घेईल अशी व्यक्ती समोर आहे का, हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळं इतर वेळेला ऑनलाईन चॅटमध्ये वगैरे ऍक्टिव्ह असणं, रील शेअर करणारी व्यक्ती, पोस्ट कमेंट करणारी व्यक्ती रात्रीच्या वेळेला खूप लोनली फील करते. आणि त्याचं महत्वाचं कारण की मला नेमकं काय वाटतंय, काय होतंय हे सांगायला समोर प्रत्यक्ष व्यक्ती नाहीये. म्हणून डिजिटल कनेक्शन वगैरे ठीक आहे, म्हणजे हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा एक रिअल बिलॉंगिंग ज्याला म्हणतो, खरी मैत्री किंवा खरं नातेसंबंध, समोरासमोर बसून गप्पा टप्पा असेल किंवा तसा वेळ आपण त्यांच्यासोबत स्पेंड करणं असेल, तर हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: एखादी मनातली गोष्ट बोलायला काय बॅरियर्स असतील आजच्या तरुण पिढीकडे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अगदी जवळच्या व्यक्ती समोर बोलायचं असू देत किंवा मग सोशल मीडियावरच्या एखाद्या फ्रेंडला बोलायचं असेल, पण काय असा अडथळा असेल की त्यांना मनातल्या गोष्टी बोलाव्याशा वाटत नाहीत किंवा त्रास सांगाव्यासा वाटत नाही?
0: हे दोन भाग आहेत बघ. पहिलं महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ती व्यक्ती खरंच आपली मैत्रीण किंवा मित्र आहे का? कारण आता व्हर्च्युअल लाईफ मध्ये, व्हर्च्युअल जगामध्ये जी व्यक्ती जे प्रिटेंड करते ती ते असतेच असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण अशाही काही घटना बघतोय की ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती त्या वयोगटाची, रादर त्या जेंडरची पण नाहीये. त्यामुळे अशा माहीत नसलेल्या व्यक्तीशी शेअर करणं हे खरंच धोकादायक आहे आणि धक्कादायक सुद्धा जेव्हा हे उघडतीला येतं त्यावेळी. दुसरा उपाय आहे समोरच्या व्यक्तीशी बोलताना. तर ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे हेच मुळात व्यक्तींना कळत नाही. मी स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे. आता अर्थात एखादं काहीतरी वाटणं, भावना आपल्याला काहीतरी जी तयार होतीये तीच मुळात वाईट आहे असं काहींना वाटतं. त्यामुळे ते पुढे वर्णन करणं, त्याबद्दल मला काहीतरी सांगणं, एक्सप्रेस करणं हा त्याच्या पुढचा भाग राहिला. त्याच्या महत्वाची आणखी एक गोष्ट की लोक मला काय म्हणतील हा असणारा एक भाग आहे की हे असं कसं वाटू शकतं या व्यक्तीला, किंवा आपल्याकडे अजून सुद्धा थोडं जेंडर बायस्ड बघितलं जातं, मुलगा आहेस ना मग अशा भावना कशा तयार होऊ शकतात, मुळमुळ असं रडणं काही योग्य आहे का, कसं स्ट्रॉंग असायला हवे वगैरे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बॅरियर म्हणून ठरतात. भावना या युनिव्हर्सल आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये असतात, स्त्री पुरुष आणि सगळ्यांच्या मध्येच. तर त्यामुळे त्या स्वीकारणं हा एक मोठा प्रश्न असतो, हा एक मोठा बॅरियर आहे असं मला वाटतं.
1: उर्मिलाजी, या रिअल कनेक्शन्स मध्ये रिलेशनशिप्सचा मोठा भाग आहे. प्रेमसंबंध, ब्रेकअप, इनसिक्युरिटी, पजेसिव्हनेस यांचा युवकांच्या मेंटल हेल्थवर किती आणि कसा परिणाम होतो?
0: अर्थातच खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा आपण नातेसंबंध किंवा रिलेशनशिप म्हणतो त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक आहे ना, आपण म्हणतो इमोशनल इन्व्हेस्टमेंट. तर अशामध्ये फक्त प्रेम असं म्हणतो तेव्हा नेमकं ते प्रेम काय आहे मुळात ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जे प्रेम वाटतं ते काय आहे याची तपासणी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. पण याच्या बरोबर आणखी काय आहे तर त्या नात्यांमध्ये असणारा विश्वास आहे, त्या नात्यांमध्ये असणारा रिस्पेक्ट आहे, कम्युनिकेशन आहे, बाउंड्रीज आहेत. कधी कधी काय होतं माहितीये का, याच्यात तफावत होते. म्हणजे प्रेम म्हणजे पजेसिव्हनेस असं काहीतरी वाटायला लागतं, म्हणजे तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर तुझ्या प्रत्येक गोष्टीचा ऍक्सेस मला असायलाच हवा, म्हणजे ते प्रेम आहे असा काहीसा समज होऊन जातो. तर त्या बाउंड्रीज कळत नाहीत आणि नेमकं इतका पजेसिव्हनेस वाढतो की मग त्याच्यातून दोघांनाही एक निराशाजनक स्थिती तयार होते. त्यामुळे काळजी घेणं, काळजी करणं आणि कंट्रोलिंग असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की खूप वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या नातेसंबंधांमध्ये येतो, काही शॉर्ट टर्म होतात अर्थातच आणि त्याच्यातून होतं ब्रेकअप. आता ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा मुळात एक विशेष सायकल तयार होती सध्या, जी आपण बघतो की आपले मित्रमैत्रिणी म्हणतात की आता याच्यातून बाहेर यायचंय, तर दुसऱ्या नात्याचा आधार घेतला जातो की जे होता कामा नाहीये. खरं तर दुःख होतंय ना, तर ते दुःख होऊ द्यावं, स्वीकारावं की हो मला आत्ता हे नातं जरा तुटतंय, याचा मला त्रास होतोय, तर हे स्वीकारणं कमी पडतंय. मग ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या नात्यामध्ये पटकन गेलं जातं. तर मग ती भावना ऍक्सेप्टन्सच्या मोडवरच नाहीये ना.

0: आपण. तर मग रिलेशनशिप संपलं की झालं आता मग काही काही वेळेला ह्याच्यातून मनगंड तयार होतात की हे रिलेशन मी पुढे नाही नेऊ शकलो, किंवा मग ह्या समोरच्या व्यक्तीने माझी किंमतच संपलेली आहे त्याच्या दृष्टीतून, किंवा आता माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये असं बरंचसं काही वाटायला लागतं. तर अशा वेळेला आपल्या भावना खूप शांतपणे बघणं आणि त्या स्वीकारणं हा पहिला टप्पा त्याच्यामध्ये गरजेचा असतो. कारण रिलेशनशिप हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, ते म्हणजे आयुष्य नाहीये, ती म्हणजे आपली पूर्ण आयडेंटिटी नाहीये. आपण बऱ्याच वेळेला ती गफलत करून बसतो आणि काही चुकीचे निर्णय सुद्धा त्यामध्ये घेतले जातात.
1: बरोबर. आज सिच्युएशनशिप, कमिटमेंटची भीती आणि सतत बदलणारे रिलेशनशिप्स हे सुद्धा आपण कॅज्युअली ऐकतो. अगदी या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत. तर युवकांनी रिलेशनशिपमध्ये स्वतःला इमोशनली सुरक्षित कसं ठेवायला पाहिजे?
0: सगळ्यात आधी जेव्हा नाते संबंध असं आपण म्हणतोय तेव्हा नेमकं आपल्याला काय हवंय, काय अपेक्षित आहे याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे असं असं आवडतं तर मग समोरच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये मला असं असलेलं आवडेल, या गोष्टींची क्लॅरिटी नसते आपल्याकडे. आणि दुसरा भाग आहे बाउंड्रीज, ती पण खूप कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पण दुसऱ्याच्या बाउंड्रीज क्रॉस करतो आणि दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या बाउंड्रीज क्रॉस करते तेव्हा तेही आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणजे मला अर्थात कम्फर्टेबल काय आहे काय नाही, किंवा एखादं नातं टिकवायचंय तर मी स्वतःला संपूर्णपणे बदलणं हा भाग असूच शकत नाही. मला आहे असं स्वीकारणं किंवा माझ्यात समजा काही अशा गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये असतात, प्रत्येक नात्यामध्ये असतात, तर त्या बदलायला लागणं ही छान गोष्ट आहे. अर्थात किंवा ऍडजस्टमेंट करणं हाही खूप छान भाग आहे, पण ती कुठे कशी आणि किती पातळीवर हा आपण एक विचारात घ्यायचा मुद्दा आहे. कोणतेही चांगले रिलेशनशिप ज्याला आपण म्हणू ना ते स्वतःला स्वतःपासून दूर नेत नाहीत, तर स्वतःशी जोडून तर ठेवतात आणि त्याच्यामध्ये काही एलिव्हेट करण्याचा पण प्रयत्न केला जातो, आणखी त्याला फ्लरिश करायचा प्रयत्न केला जातो नातेसंबंधांमध्ये. त्यामुळे सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं मला काय हवंय आणि मी सर्वस्व अर्पण करणं वगैरे हा पुढचा भाग राहिला, पण आपण पूर्णपणे बदलणं म्हणजे नातेसंबंध नाहीत, त्याच्यात काय अपेक्षा आहेत हे बघणं थोडं गरजेचं आहे. आणि मग सावधगिरीनं त्या नात्यांमध्ये जाणं आणि मग एकमेकांना फुलवणं हा अर्थातच मोठा भाग आहे.
1: खरंय, म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये दोघांचीही ग्रोथ झाली पाहिजे.
0: अगदी अगदी.
2: फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

तर फ्रेंड्स, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत टेक केअर युअर सेल्फ. तुमचा मित्र अंजर मुजावरला निरोप द्या. गुड बाय. युववाणी. निवेदन अंजर मुजावर. निर्मिती सहाय्य रश्मी कुंभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत श्रीनिवास खळे यांचं, चित्रपट जिव्हाळा. चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं, अखेर जमलं या चित्रपटासाठी, मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं. या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभा ताई तुम्हा सगळ्या बालमित्रांचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही छानच आहात. तुम्हाला नवनवीन कपडे घालायला आवडतात ना? कोणाला सुंदर फ्रॉक आवडतो, कोणाला छान शर्ट, तर कोणाला रंगेबिरंगी कपडे. मला माहिती आहे तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडतात. पण फॅशन म्हणजे फक्त छान कपडे घालणं नाही बरं का. आपण कपडे कसे घालतो त्यासोबत आपला कॉन्फिडन्स, आपली स्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हसतमुख व्यक्तिमत्व, हा सुद्धा फॅशनचाच भाग आहे बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये फॅशन शो मध्ये भाग घेतला असेल ना. या फॅशन शो मध्ये आपण फक्त छान छान कपडे घालून चालत नाही, तर कॉन्फिडन्सने स्टेजवर स्वतःला प्रेझेंट करतो. तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून मॉडेल सारखं चालण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्यासोबत अशीच एक छोटीशी फॅशन स्टार आहे, जिने आपल्या टॅलेंटने आणि कॉन्फिडन्सने फॅशनच्या दुनियेत खूप सुंदर कामगिरी केली आहे बरं का. चला तर आता तिच्याशीच आपण गप्पा मारूया आणि तिच्या फॅशनच्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: बालमित्रांनो, जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की आपल्यासोबत एक छोटीशी स्टार आहे, आपली बालमैत्रीण. तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण तिची कामगिरी मात्र खूप मोठी आहे. फॅशन शोच्या विश्वात आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत तब्बल 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शो मध्ये भाग घेतला आहे आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा गौरव केला आहे. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या या चिमुकल्या फॅशन स्टार सोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या आवडी, फॅशनची सुरुवात, स्टेजवरचा अनुभव आणि तिच्या या सुंदर प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. आपल्या बालमैत्रिणीचं नाव आहे पूर्विका खामकर. हॅलो पूर्विका.
1: हाय, नमस्कार फ्रेंड्स.
0: पूर्विका, मला सांग, तुला फॅशन शो मध्ये भाग घ्यायला कधीपासून आवडायला लागलं ग?
1: छान आवडायला लागलं.
0: पण कधीपासून?
1: तेव्हा मी 4 वर्षाचे होते. तेव्हा मी वॉक करत होते.
0: वॉक करत होतीस फॅशन शो मध्ये 4 वर्षांची असल्यापासून? अरे वा, म्हणजे तू खूपच लहान होतीस. आताही लहानच आहेस, पण मग अगदी 4 वर्षाच्या वयापासूनच तू सुरुवात केलीस, हो ना? तू जेव्हा पहिला फॅशन शो केला तो तुला आठवतोय का ग?
1: हो.
0: मग त्यावेळी तुला कसं वाटलं होतं फॅशन शो मध्ये जाताना?
1: मला खूप छान वाटलं. मी वॉक खूप छान केला. मला खूप मजा आली वॉक मध्ये.
0: बरं,

0: बरं, जेव्हा तू स्टेजवर वॉक करत होतीस किंवा तुला वॉक करायचं होतं फॅशन शो मध्ये, तेव्हा तुला भीती वाटली का ग?
1: नाही
0: वाटली? वा, हुशार मुलगी आहे, तुला तो अजिबात भीती वाटली नाही. मग तुला फॅशन शो मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? काय आवडतं तुला?
1: वॉक आवडते.
0: वॉक करायला आवडतं?
1: क्राउड, सर्टिफिकेट.
0: मजा छान वाटत ना. ट्रॉफी पण आवडते, म्हणजे त्यामध्ये तुला ट्रॉफी मिळते, सर्टिफिकेट मिळत, क्राऊन मिळत, हो ना?
1: सास पण मिळत.
0: आणि ते घातल्यावर पूर्विका खूप सुंदर दिसते, हो ना? म्हणून तुला वॉक करायला आवडतं, कारण तुला हे सगळं मिळतं पण. पूर्विका, तुला स्वतःसाठी ड्रेस निवडायला आवडतो का ग? म्हणजे तू स्वतः चूज करतेस तुला कोणता ड्रेस घालायचा आहे, की आई सांगते की हा पूर्विका हा ड्रेस घालायला हवा, की तू सांगते आईला आई मला हाच ड्रेस हवा, काय सांगतेस?
1: मला मम्मा मला शॉपिंग मध्ये ना ड्रेस आणते.
0: शॉपिंग करते कपड्यांची? तुला आवडतं कपड्यांची शॉपिंग करायला? बरं, आणि मग तूच निवडते तुझा ड्रेस की मम्मा निवडते?
1: माझ्यासाठी शॉपिंग वाला ना ड्रेस आणते मला आणि
0: ड्रेस आणते आई आणते ड्रेस. मग तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: ब्लॅक.
0: ब्लॅक कलर आवडतो तुला? मग ब्लॅक, सगळे ब्लॅक कलरचे ड्रेस आहेत की आणखीन पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत?
1: ब्लॅक कलर, पिंक कलर खूप आवडत.
0: म्हणजे त्या रंगाचे कपडे तुला खूप आवडतात. आणि मग कपड्यांमध्ये कोणते कपडे तुला आवडतात? फ्रॉक आवडतो, गाऊन आवडतो, की जीन्स असे कपडे घालायला, पॅन्ट शर्ट टॉप असे घालायला आवडतात? काय आवडतं तुला? तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: मी तेव्हा बटरफ्लाय वॉक केले ना, आणि मी पप्पी दिलं तेव्हा.
0: बरं, असं फ्लाइंग किस. ओके. आणि मग त्यावेळी तू कोणता ड्रेस घातला होतास? बटरफ्लाय झाली होतीस तेव्हा?
1: पिंक कलर.
0: पिंक कलर काय फ्रॉक होता पिंक कलरचा?
1: माझ्याकडे हाय.
0: अरे वा, छानच आहे. मग पिंक कलर पण तुला आवडतो आणि ब्लॅक कलर पण आवडतो, बरोबर? पूर्विका मला सांग की तू फॅशन शो ला जातेस, बरोबर? मग त्यावेळी आपल्याला मस्त मेकअप करायला लागतो, हेअरस्टाईल करावी लागते, आणि मग छान छान ड्रेस घालायचे असतात. मग यापैकी तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मेकअप करायला आवडतो, हेअरस्टाईल की कपडे? मेकअप करायला आवडतो. कोण करतं तुझं मेकअप?
1: मम्मी.
0: मम्मी करते?
1: मला मेकअप कर खूप छान दिसते, वॉक पण छान दिसते, सगळं मला क्लॅप करते पण.
0: तू वॉक केल्यानंतर छान कपडे घालून, मेकअप करून, हेअरस्टाईल करून तू वॉक करते, आणि मग तू छान वॉक केल्यावर तुला क्लॅप मिळतात, हो ना? तू आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड जे फॅशन शो होते त्यामध्ये भाग घेतला होता, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट, ट्रॉफी, क्राऊन असं सुद्धा मिळालं ना? जेव्हा तुला क्राऊन मिळाला त्यावेळी तुला काय वाटलं? कसं वाटलं तुला? छान छान वाटलं का?
1: ड्रेस आवडत. क्राऊन मिळाला खूप मजा आली मला, खूप अंदर मजा आला.
0: मग जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा क्राऊन मिळाला, सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली, त्यावेळी मग घरी कसं सेलिब्रेशन केलं? काय पार्टी वगैरे केली की नाही? काय काय केलं मग पार्टी मध्ये?
1: केक कट केलं घरी.
0: वा वा वा.
1: मम्मा सरप्राईज आणलं, डॅडीने सरप्राईज आणलं, पप्पाने सरप्राईज आणलं.
0: मग काय सरप्राईज मिळालं तुला गिफ्ट? काय?
1: फुलायला, बबल्स, लॉक, लॅपटॉप.
0: छान छान गिफ्ट मिळाले ग तुला, आणि हे सरप्राईज होत तुझ्यासाठी, कारण की तुला छान, तू जिंकली होती, तुला ट्रॉफी आणि क्राऊन मिळाला म्हणून ना. वा, छान पार्टी केली मग तुम्ही, हो ना? तुला केक आवडतो का ग? जेवणामध्ये काय आवडतं फेवरेट तुला?
1: चपाती भाजी खाते.
0: अरे वा, छानच मुलगी आहेस, चपाती भाजी आवडते तुला.
1: मत स्ट्रॉंग होते आपल्याला.
0: बरोबर, बघितलं का बाल.

0: दोस्तांनो, चपाती भाजी खाते पूर्वी का? कारण तिला माहितीये चपाती भाजी खाल्लं का आपण छान स्ट्रॉंग होतो. दूध प्यायला हवं, आपण छान छान फळं खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होणार आहे. बरं पूर्वी का, मला सांग तू कोणत्या शाळेत जातेस?
1: मी सिनी केजीला शिकत आहे.
0: बरं, आणि मग तुझी शाळेमध्ये आहेत फ्रेंड्स? मला नावं सांगशील फ्रेंड्सची?
1: हो
0: सांग ना.
1: शायशा, तस्किया, अनवी, माई, कार्तिक, श्यांश, प्रेमा.
0: खूप मित्रमैत्रिणी आहेत ग तुला, खूप फ्रेंड्स आहेत. हो ना. मग जेव्हा तू जिंकलीस फॅशन शो मध्ये, त्यांनी तुझं कौतुक केलं की नाही? तुला असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की नाही? केलं ना. आणि मग शाळेमध्ये आपल्या टीचर असतात, त्या टीचरांनी काय सांगितलं तुला? त्यांनी पण असं कौतुक केलं असेल ना तुझं?
1: टीचरनं सांगितलं मला ना आवाज करायचा. टीचरने मला कॉंग्रॅच्युलेशन दिले.
0: हो ना, अभिनंदन केलं तुझं. वा.
1: होमवर्क करायचा, मोठा व्हायचा.
0: म्हणजे आपल्या टीचरने बरोबर सांगितलं की नाही? म्हणजे तू फॅशन शो करतेस, पण फॅशन शो करता करता आपण शाळेत अभ्यासही करायला हवा. हो की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचंय की नाही? मग काय व्हायला आवडेल तुला मोठं झाल्यावर?
1: देशची रक्षा. मला सोल्जर बनायचे.
0: अरे वा, खूपच छान. देशासाठी सोल्जर बनायचं आहे तुला. मस्त. बरं, तुला तू शाळेत जातेस तर तू तिकडे पोएम वगैरे बोलतेस? मला बोलून दाखव ना एखादं गाणं, छान एखादी कविता असेल तर.
1: मछली जल के रानी है, जीवन उसका रानी है, हाथ में लग गई दर जागी, पानी में देख कर दम जागी. टूली के आज हेल्प मी टू सी, टूली के आज हेल्प मी टू हियर, वन लिटल नोज हेल्प मी टू स्मेल, वन लिटल माउथ एंड टेल एंड टॉक, वन हैंड लॉन्ग्स टू राइट इन द पेंट, to feel strong, to hop in the jump, with driving right la rhyme bonus ka.
0: हो बोल ना, तुला येतो?
1: हो
0: मग बोल ना. बोल.
1: Red light, red light, what do you say? Ice cream shop, stop and stop. Yellow light, yellow light, what do you say? Ice cream slow. Slow is slow. Green light, green light, I say, I see go, go, go, go.
0: वा, किती छान. बरं पूर्वी का, मला सांग तू जेव्हा फॅशन शो साठी जातेस तेव्हा तू घरी कशी तयारी करतेस फॅशन शो ला जाण्याआधी?
1: घरी तयारी करतो मी कपडे घालून.
0: बरं, कोण करत तयारी? तुला मदत कोण करत?
1: मम्मी.
0: मम्मी करते आणि मग मेकअप वगैरे पण मम्मीच करते?
1: मम्मी, डॅडी, पापा.
0: अरे वा. बरं, तू फिरायला जातेस? कुठे कुठे गेलीस फिरायला आतापर्यंत?
1: गावाला.
0: गावाला गेलीस? वा, कोणतं गाव आहे तुमचं? गावाचं नाव काय आहे?
1: कटकल, माझं गाव आहे
0: कोकणामध्ये. वा, छानच आहे. आणि मग गावाला जाताना मग तू असं बघितलं की नाही छान नदी, झाड, पक्षी बघितलंस का? गावाला मज्जा असते ना. कोण असतं गावाला?
1: डॅडी, मम्मा, पुष्पिका बेबी, पापा. पूर्वी गावाला गेली होती तेव्हा.
0: तू गावाला खेळलीस की नाही छान?
1: खाली गेली होती तेव्हा.
0: मग काय केलं होतंस गावाला जाऊन?
1: मेनू खाल्लं होता, गाव बघितलं होता. मी घरी ना मँगो खाल्ला.
0: आवडतं तुला मँगो? मँगो खाल्ले का?
1: आणि मी बाप्पा बघितला. आता मी तुला

0: ना बापाकडे जाणार आहे.
1: वा छानच. मग बापाकडे काही मागितलंस की नाही? आशीर्वाद घेतला बापाचा?
0: गणपती बापा ना मी बापा गेलो मी.
1: बर बर. पूर्विका मला सांग, जर तुझ्याकडे एक जादूची छडी असती. तू फेरी बघितलीस ना, परी परीकडे कशी एक जादूची छडी असते, हो ना?
0: माझ्याकडे पण अशी नाहीये
1: ना. ती परीकडे असते. मग तशी छडी जर जादूची तुझ्याकडे आली, ओके, तर जर तुला काही मागायचं असेल त्या जादूच्या छडीने, तर तू काय करशील, काय मागशील?
0: जादू झाला ना तर मग गायब.
1: गायब? कोणाला गायब करणार आहेस?
0: कोण बॅग टच केले ना गायब होणार.
1: त्याला गायब करून टाकणार तू. वा किती सुंदर उत्तर आहे. इतक्या कमी वयात बालमित्रांनो आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने एवढं सुंदर यश मिळवणाऱ्या या छोट्या स्टारला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य आणि तिच्या स्वप्नांना मिळणारी अशीच मोठी उंची कायम राहो, ही आपण सगळे सदिच्छा व्यक्त करूया. पूर्विका तू इथे आलीस आणि आमच्या छान आपल्या सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
0: थँक्यू.

0: सह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे आम्ही आपला निरोप घेतो. बाय.
1: गम्मत जम्मत.

बालमित्रांनो, आत्ताच आपण गप्पा मारल्या पूर्विका खामकर या आपल्या छोट्याशा मैत्रिणीसोबत. बरं तर बालदोस्तांनो, आपण नवीन बालदोस्तां

0: गम्मत जम्मत बालदोस्तांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करू. दरम्यान हे संदेश. श्रोतहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
3: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
2: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचा रे,

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर

0: सुखाने प्रवास कराल.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: अरे वाह खूब दिवसानी.
4: हो यार अच्छा आई दाढ़ी करने से कितने होतील.
3: अहो ते 60 रुपये.
4: अरे यार आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
3: हे बघा दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या
4: आणि दुसरी
3: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने.
4: अरे वा यार UPI ने तर वाचवलं.
3: एक काम करा फेशियल पण करून घ्या डिजिटल पेमेंट करून टाका.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍपवर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगितलं. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे, पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत, त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडण गणित काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे एनसीपीए मरीन ड्राईव्हपर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक

0: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिट बंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश एफएसएसएआयनं दिले आहेत. या जिरेपुडीत दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरटीएल इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरटीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: अरे
4: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:11 झालेली आहेत. ठीक 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष.
9: श्रोतहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
10: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
9: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
11: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
12: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
11: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वज

0: यांचे. डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन। 7:15 आहेत, प्रसारित करत आहोत वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, जपानमधल्या आयची नागोया इथं झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत एकूण 85 पदकं जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारतानं पदक तालिकेत चौथं स्थान राखण्यात यश मिळवलंय. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीविषयी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. अभिजित कुलकर्णी सर, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, आयची नागोया इथं पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या एकूण कामगिरीकडे आपण कसं पाहता?
1: आयची नागोयाला आपला संघ गेला तेव्हा अशी अपेक्षा होती की आपण 100 पदकांच्या आसपास पोहोचू, कारण आपण मागच्या वेळेला हंगजाव मध्ये पण 100 पदकांपर्यंत पोहोचलो होतो. जर फक्त पदकांची जर आपण संख्या बघितली तर 85 पदकं त्या मनाने कमी वाटतात, पण माझ्या मते ज्या पद्धतीने भारताने नंतर पदकं मिळवली आहेत त्याने मी म्हणेल की आपण समाधानकारक कामगिरी केलेली आहे. कारण आपल्या मागच्या वेळेला हंगजाव मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुवर्ण पदक आणि पदकं सुद्धा ही नेमबाजीत आणि अथलेटिक्स मध्ये मिळाली होती, पण ह्या वेळेला अथलेटिक्स आणि नेमबाजीत तसं बघितलं तर आपल्याला तेवढी पदकं मिळवून दिली नाही. ती असमाधानकारक कामगिरी होती आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की भारत कदाचित पहिल्या 10 तरी असेल का, कारण मागच्या वेळची 8 आणि 7 अशी 15 सुवर्ण पदकं, त्याऐवजी आपल्याला यावेळेला एकूण 4 सुवर्ण पदकं मिळालेली होती अथलेटिक्स आणि नेमबाजी मधून. त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आपल्याला खरंच तेवढे पदकं मिळतील का नाही मिळणार. पण नंतर जो दुसरा आठवडा होता आशियाई स्पर्धेचा त्याच्यात आपण खूपच चांगली कामगिरी केली. तिरंदाजांनी, हॉकीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने पदकं मिळवली आणि शेवटी आपण चौथ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो. कोरियाला, चीनला किंवा जपानला पकडणं तसंही अवघड आहे पदक तालिकेत. त्यामुळे रिअलिस्टिकली जर बघायचं तर चौथं भारत असणं ही एक अपेक्षा सगळ्यांनी ठेवली होती, त्या मानाने आपण चौथं स्थान आलेलं आहे. मी म्हणेल समाधानकारक कामगिरी झाली आहे.
0: सांघिक खेळांमध्ये भारतीय संघाने यंदा इतिहास रचला, त्यांच्या या कामगिरीविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जर आपण जर बघितलं तर कबड्डी ह्या खेळामध्ये आपल्याला नेहमी सुवर्ण पदक मिळतात, त्याच्यामुळे ते अपेक्षित आहे. इराण हा एक असा संघ आहे जो आपल्याला कधी कधी त्रास देऊ शकतो, पण आपल्या खेळाडूंनी ते कबड्डीतलं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे साबूत ठेवलं. क्रिकेटमध्ये पण मागच्या वेळेलाही आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. ह्या वेळेला सुद्धा महिलांचा संघ तर अतिशय डॉमिनेटिंग होता, पण पुरुषांच्या संघांनी पण अतिशय चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्याला ती 2 सुवर्ण पदकं मिळवून दिली. पण माझ्या मते सगळ्यात मोठी जी कामगिरी आपण केली आहे ना ती तिरंदाजीमध्ये, आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की ती हॉकीमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे तिरंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी कंपाऊंड ह्या प्रकारात सुवर्ण पदकं मिळत होती, पण रिकव्ह हा एक प्रकार जो की वर्षानुवर्ष ऑलिम्पिक्समध्ये, कंपाऊंड हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नसल्यामुळे खूप वेळा चीन किंवा कोरियासारखे देश त्याला तेवढं महत्व द्यायचे नाहीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा 5 सुवर्ण पदकं जिंकली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी कंपाऊंड मध्ये आली होती, पण ह्या वेळेला आपण

0: आणि सांघिक कोरियाला हरवून महिलांचं सांघिक सुवर्ण पदक हे रिकव्ह मध्ये जिंकलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक गोल्ड रिकव्ह मध्ये महिलांमध्ये जिंकलं. त्यामुळे तिरंदाजीचा जो आपला जो परफॉर्मन्स होता तो सगळ्यात छान होता. दुसरा हॉकीमध्ये पुरुषांकडून आपल्याला सुवर्णपदकाची अपेक्षा होतीच, कारण कोरिया किंवा पाकिस्तान आता तेवढे चांगले संघ राहिलेले नाहीत. पण तरी उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3-0 नंतर पाकिस्तानने 3-3 बरोबरी केल्यानंतर सुद्धा पुरुषांच्या संघांनी खूप चांगला ताळमेळ दाखवत ती स्पर्धा जिंकली. आणि महिलांनी तर चीन सारख्या देशाला हरवून फायनलमध्ये 1-0 हरवून 44 वर्षानंतर सुवर्ण पदक महिलांमध्ये मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे हॉकीमध्ये आपण खूप छान कामगिरी केली आहे आणि नुसतं सुवर्ण पदक मिळालेलं नाही, त्याचा एक सगळ्यात मोठा जो फायदा भारताला होतो हॉकीमध्ये दोन्ही सुवर्ण पदक मिळून आपल्या दोन्ही हॉकी संघ आता LA 28 ऑलिम्पिक्सला पण क्वालिफाय झाले असल्यामुळे आता पुढची 2 वर्ष क्वालिफिकेशनचा विचार न करता आपल्याला ऑलिम्पिक्सचा विचार करता येणार आहे. त्यामुळे हॉकी आणि तिरंदाजीमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्याला गोल्फमध्ये पण सांघिकमध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे गोल्फमध्ये पण आपण यावेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच मला ते सांघिक स्पर्धेमध्ये मिळेल आणि हे पदकांचे खेळ झाले. पण जर बघायला गेलं तर कतार सारख्या देशाला 3 मॅच पॉईंट वाचवून आपण व्हॉलीबॉलमध्ये हरवलो आणि पहिल्या 8 मध्ये आलो. स्कॉशमध्ये सांघिकमध्ये आपल्याला पदकं मिळाली महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा. त्यामुळे सांघिक आपण चांगले खेळलोय. बॅडमिंटनमध्ये आपण पुन्हा एकदा पुरुषांच्या सांघिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय. यावर्षी सगळ्या सांघिक खेळात भारताने खरंच चांगली कामगिरी केलेली आहे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि युवा खेळाडूंनी निर्माण केलेला मोठा दबदबा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणता येईल का?
0: काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपले युवा खेळाडू म्हणजे 18, 19, 20, 21 वर्षाचे खेळाडूच चांगली कामगिरी करायला लागले. एक वेळ होती जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतातला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाला पोहोचायला 25व्या किंवा 26व्या वर्षी तयार होतो. पण ज्या पद्धतीने मागच्या कित्येक वर्षात खेलो इंडिया असेल किंवा त्याच्यानंतर जे सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणि 15-17 वर्षाच्या मुलांना जे सपोर्ट मिळायला लागलाय त्याच्यामुळे असेल. पण असं झालेलं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 19 वर्षाची 20 वर्षाची ती पण आता पदकांच्या आशेने या स्पर्धेला जायला लागले आहेत. नुसताच एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी ते या स्पर्धेला जात नाहीयेत आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालाय. जर आपण बघितलं तर कुमकुम, त्याच्यानंतर रुद्रांश पाटील हे सगळे 18-19 वर्षाचे खेळाडू आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी ती कामगिरी केलेली आहे त्याच्यामुळे हे लक्षात येतं की आपले जे सगळे युवा खेळाडू आहेत त्यांच्यावर एक भूक आहे जिंकण्याची आणि ती जिंकण्याची भूक त्यांना पुढे नेतीये आणि त्याचाच आपल्याला फायदा होतोय. कारण जर बघायला गेलं तर कमी वयात जेव्हा तुम्हाला जिंकण्याची भूक असते त्याच्यानंतर एकूणच सगळं सोपं होत जातं असं मला तरी वाटतं. आणि त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक युवा खेळाडूंनी यावेळेला पदकं जरी नसली जिंकली तर कित्येकांनी ऍथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्ड तोडलाय. टेबल टेनिस सारख्या खेळामध्ये 20-22 वर्षाच्या दिया चितळे आणि मानुष शहानी मेडल मिळवलेलं आहे. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर युवा खेळाडूंनी केलेलंच आहे. आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर महिलांचं योगदान आपल्या पदक तालिकेमध्ये नेहमीच जास्त येतं आणि दरवेळेलाच महिलांचं योगदान जास्त असतं. 4x400 मीटरमध्ये महिलांनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवून दिलं. अथलेटिक्स मधलं तेवढं एकच सुवर्ण पदक यावेळेला आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर महिलांच्या हॉकी संघाचं मी आधीच बोललो की ते इतकं छान खेळलेले. स्कॉश मध्ये अनाथ सिंग सर जी आत्ता 19 वर्षाची आहे पहिलंच आशिया चषक खेळत होती त्याच्यात तिने सांघिकमध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि महिला एकेरीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. महिलांनी केलंय आणि युवकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलंय त्याच्यामुळे असं म्हणता येईल की नुसताच हा आशियाई क्रीडा स्पर्धा नाही तर येणारा ऑलिम्पिक्स आणि त्याच्या पुढच्या कित्येक आशियाई आणि ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला पदकांची आता अपेक्षा ह्या खेळाडूंकडून करता येणार आहे.
1: यंदाच्या स्पर्धेत भारताची पदक संख्या कमी झाली असली तरी कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून आला? कोणत्या खेळांमध्ये भारताकडून अपेक्षित की कामगिरी झाली नाही?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की सगळ्यात असमाधानकारक कामगिरी जर म्हणालो तर आपण ती आपण नेमबाजी मध्ये म्हणू शकतो. कारण नेमबाजीकडून मागच्या वेळेला आपल्याला 8 सुवर्णपदकं मिळाली होती आणि ह्या वेळेला कमीत कमी 5-6 सुवर्णपदकं तरी मिळतील अशी अपेक्षा होती. आपल्याला 3 सुवर्णपदकं मिळाली आणि त्याच्यातला आश्चर्याचा भाग म्हणजे आपल्याला शॉटगन या प्रकारात ज्याच्यात आपण खरं म्हणजे चांगले मानले जात नाही त्याच्यात सुवर्णपदकं मिळाली. पण जे एअर रायफलचे इव्हेंट आहेत 10 मीटर 25 मीटर त्याच्यामध्ये आपण तेवढी समाधानकारक कामगिरी करू शकलेलो नाहीये. नुसताच एकेरीमध्ये पदक नाही मिळालं असं नाही. जसं होतं नेहमी की आपल्याला एकेरीमध्ये जरी पदक नाही मिळालं तरी स्थानजीतमध्ये आपल्याला पदक मिळतं, कारण आपले तीन चांगले नेमबाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात, पण ह्यावेळेला तेही झालं नाही. त्यामुळे मला ते नेमबाजीमध्ये

0: येईल की आपण असमाधानकारक कामगिरी केली. दुसरा अथलेटिक्स सारखा विषय, पदकांचं जर आपण बघितलं तर कदाचित असमाधानकारक कामगिरी आहे, पण माझ्या मते ती पदकांवर जर मोजली तरच ती असमाधानकारक असेल. कारण असं झालंय की आपला चौथा आलाय खेळाडू, पाचवा आलाय खेळाडू, पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही. पण काही देश जसं बहरेन आहे किंवा कतार आहे, ह्या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात, त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अथलेटिक्समध्ये तितके चांगले नाही आहोत, आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण मी आता सुरुवातीलापासून म्हणतोय की कुंकू मोहोळचं नाव मी सारखं घेतोय, कारण इतके वर्ष तो रिकव्हर मध्ये आपल्याकडे दीपिका कुमारी ही जागतिक दर्जावर खेळत होती, दरवेळेला आपण तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत होतो. ह्या वेळेला कुमकुमनी दीपिकाला हरवून भारताच्या संघात जागा मिळवली होती, आणि ज्या पद्धतीने ती खेळली, म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या पूर्व विश्वविजेत्या खेळाडू बरोबर शेवटी 10 परफेक्ट 10 मारण्याची गरज असताना त्यांनी तो परफेक्ट 10 मारला. सेमीफायनलमध्ये चीनच्या तिरंदाजाच्या विरुद्ध सुद्धा शेवटी 10 मारणं गरजेचं होतं, तिने तो 10 मारला. त्यामुळे कुंकू मोहोळ ही तसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेची MVP म्हणता येईल, महाराष्ट्राचीच नाही तर भारताची. दुसरा खेळाडू सर्वेश कुशारे, उंच उडीमध्ये पदक मिळवणं इतकं सोपं नाहीये, पण सर्वेशनी ह्या वेळेला ते पदक आपल्याला मिळवून दिलं. दिया चितळे टेबल टेनिस खेळते, टेबल टेनिसमध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, तायवान हे देश आपल्या खूप पुढे आहेत, त्यामुळे आपल्याला शक्यतो टेबल टेनिसमध्ये पदकं मिळवणं हे खूप अवघड जातं. पण दिया चितळे आणि मानुषानी आपल्याला त्याच्यातही एक कांस्य पदक मिळवून दिलं. रुद्रांश पाटील वयाच्या 19 वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाला होता, ह्या वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल मध्ये ब्रॉन्झ मिळवलं, टीम मध्ये भारताला सिल्वर मिळवून दिलं. साहिल जाधवजी पुन्हा एकदा तिरंदाजी मध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं. साहिल ह्याच्या आधी पण चांगला खेळत आलेला होता. मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी, आणि तेव्हा कुठेतरी त्याचा प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोहोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी आशियाई स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावरून माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचा आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवलाय.
1: कुलकर्णी सर, भारताने यंदा 89 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023 हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली तर आपण म्हणू की आपली कामगिरी समाधानकारक नाही, कारण हांगझू मध्ये आपल्याला 100 वर पदकं मिळाली होती, आपल्याला 28 सुवर्ण पदकं मिळाली होती, यावेळेला आपल्याला 21 सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एकूण आपल्याला 85 पदकं मिळालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने जर मी बघितलं तर आपली पदक संख्या कमी झाली कारण शूटिंगमध्ये आपल्याला पदकं मिळाली नाही किंवा अथलेटिक्समध्ये पदकं मिळाली नाही. पण त्याच्या उलट आपण टेबल टेनिस सारख्या खेळात पदक मिळवलं, आपण स्कॉशमध्ये नेहमीप्रमाणे चांगले खेळलो, आपण तिरंदाजीमध्ये चांगले खेळलो. त्यामुळे एकूण जर फक्त बघितलं तर मला ते फक्त पदक संख्या बघितली तर आपण म्हणू की 2023 हांगझू आत्ताच्या आशियाई स्पर्धेपेक्षा चांगलं गेलं. पण एकूणच ज्या पद्धतीने आपण पदकं जिंकली आहेत किंवा ज्या वयोगटाच्या मुलांनी, म्हणजे 19, 20, 21, 22 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या तरुण मुलांनी जी पदकं जिंकल्यामुळे, माझ्या मते असं म्हणायला हरकत नाही की ही 85 पदकांमुळे आपल्याला भविष्यात खूप गोष्टींची अपेक्षा करता येईल. कारण जेव्हा आपण मागच्या वेळेला 2 सुवर्ण पदकं स्कॉश मध्ये जिंकली होती तेव्हा सौरव घोषाल, दीपिका पलिकल हे खेळत होते, ते त्याच्यानंतर वय झाल्यामुळे तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाहीये किंवा काही रिटायर झालेले आहेत. सो हांगझू मधले कितीतरी पदक विजेते हे त्याच्यानंतर त्यांच्या पीक वर राहिलेले नाहीयेत. पण आताचे जे 85 पदक विजेते आहेत त्यातले कमीत कमी 30-40% हे 18-25 वयोगटातले असल्यामुळे ही पुढे पण त्याच पद्धतीने कामगिरी करू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून मी म्हणेन की ही जी 85 पदकं आली आहेत ती संख्येच्या मनाने जरी कमी असली तरी भविष्याचा विचार केला तर ही कामगिरी खरंच छान आहे आणि आपण ह्या कामगिरीवर पुढे जाऊन अजून खूप काही अचीव्ह करू शकतो याच्या बाबतीत मला शंका नाही.
1: कुलकर्णी सर, आशियाई

क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 326 पदकांसह चीननं अव्वल स्थान पटकावलंय. 250 पदकांसह जपान दुसऱ्या तर 143 पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिलाय. या दिग्गज देशांच्या पाठोपाठ भारतानंही आपल्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान मिळवलंय. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचं तसंच पदक विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. मात्र ही केवळ पदकांची किंवा क्रमवारीची गोष्ट नाही, तर आहे जिद्दीची, मेहनतीची आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नाची. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतीये. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच

नाची भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतीये. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य निकिता लाड. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे. निवेदन राजश्री आगाशे.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
2: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनाइल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
1: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93 70 21 55 76.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
3: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची मस्त गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यातही ऐकूया तुमच्या आवडीची ही काही छान गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी, मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बी नायकवडे, रुई, जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजन बी, शाकिर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून, चांदनी अयुब सैयद, बाळराजे अमन सैयद, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव, वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, अनिकेत गायकवाड, पंकज, वैभव, संजय, विजय गायकवाड, मुक्काम पोस्ट अटके, तालुका कराड, जिल्हा सातारा, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली, आणि श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्तालाड, पी रामजी, मौजे, ठिकपुरले इथले हे श्रोते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं पाहुणी या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तर या मस्त गीतानं झालेली आहे. आता ऐकूया आपल्या ह्या पुढच्या श्रोत्यांची आवड. आणि हे श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, शिवा सरदार रेडिओ श्रोता संघ, अंजू शनिराज रवी छाया तानाजी चौगले उजळेवाडी कोल्हापूर, यशवंत चौगले वाघवे तालुका पन्हाळा, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे रघुनाथ भोईटे हसूर दुमाला, कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव, शिवानी कांबळे अलाबादकर पुणे निगडी, दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, चंद्रशेखर पाटील विमल पूजा सागर पाटील राजू मिठारी रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावरे रेखा सागर साबळे छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार अलका दयानंद साळवी प्रतीक्षा ऋषिकेश पाटील धनश्री अनिल पाटील मुक्काम पोस्ट तमनकवाडा आणि देदणादन ग्रुप सुवर्णा कांबळे तारवी पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर रुक्मिणी विशाल पूजा बापू डळेकर सुलाताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकोडोली इथले हे श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं औंधा लगीन करायचं या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर वळूयात आता पुढच्या गीताकडं. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकिहाळ, तालुका निपाणी, शांताबाई, नामदेव, कृष्णा बागडी, प्रवीण कुमार आणि सचिन पाटील, अमित मिल चौक, गडमुडशिंगी, डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील, सुळे तालुका पन्हाळा, सारिका आणि लहुराज नवाळे, महे तालुका करवीर, प्रताप दशरथ पाटील, समृद्धी संस्कृती, ओम पाटील, शेंडे सर, गोवळेकर सर, बडे सर, देवरे मॅडम, भालेकर सर, ढेकळे मॅडम, घुणे सर, मुक्काम पोस्ट गवसे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पीआर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, प्रतिभाताई, सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज, जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम वरून एकनाथ काळे, आशाताई, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सूरज खेडा, गायकवाड परभणी, रवींद्र पवार गोवर्धन, एसपी भोसले बांबवडे, विष्णू हिंदूराव पाटील सुपात्रे, शशिकांत पाटील, सागर सूर्यवंशी आणि संदीप सूर्यवंशी बांबवडे, संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्वाड. आणि याचबरोबर वंदे मातरम श्रोता संघ अक्षय, पूनम, अभय, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक.

पट्टणकोड ओली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी इथले हे श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मीरा का मोहन या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज झोन AIR या ॲपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सू सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका बदनापूर, दही मेन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून, विजयकुमार स्वामी, सोहम जंगम, अनिकेत, अभिलाष, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, वीरभद्र, शिवप्रसाद आणि महादेवीताई जंगम, याचबरोबर बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, फरीद मणेर, कुरुंदवाड, नितीन मस्के, सलीम नायकवडे, भैरेवाडी, भीमराव कबाडे, बुबनाळ, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल, औरवाड, भोला जाधव, बाळू पवार आणि अनिकेत कमते, नुरसिंहवाडी इथले हे श्रोते, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, SP म्हैसाळकर, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी, सरदार बंके, मुक्काम पोस्ट पिंपळे, तालुका पन्हाळा, श्री रोकडेश्वर नगर, पांगारा शिंदे इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील, चांदू बलखंडे, माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर इथून शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी आणि संदीप बोबडे, साहेबराव लोखंडे, नावकीकार मारुतराव भुसारे पाटील, अशोकनगर बसमत इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, याचबरोबर नांदेडहून श्यामराव पडघणे, बिटू आणि बेबी पडघणे, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, सुप्रिया ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी इथले हे श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डिगवळी, गणेशनगर बांबवडे, कीर्ती स्वरा, अहिल्या, साईराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी, पांडुरंग साताप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका, ज्योतिराम खांडेकर, सोन्याची शिरोली, ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे, दत्ता चौगले, दोनवडे, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभंगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट वालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, आणि संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, तालुका करवीर इथले हे श्रोते। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं असला नवरा नको गबाई या चित्रपटातलं हे मस्त गीत।

0: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आली आहे. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
2: रात्रीचे 8 वाजले आहेत.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: भरधाव वेगात वाहन चालवाल,
6: लाख मुलाचा जीव गमवाल,
5: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
6: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
5: जीव धोक्यात घालू नका,
6: अवजड सामान वाहू नका,
5: जीव धोक्यात घालू नका.
6: वाहन चालवताना अतिभार नको,
5: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
6: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
5: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
6: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
7: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
8: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
7: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती

अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्ज रोखे स्वरूपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इश्यूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरुधांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वज वाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय सात ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघशी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझोक्टिबोसिन आणि थायमेथो स्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला

0: अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडांचा समारोप, भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत.
2: तिसरा डोळा शिक्षण हा जीवनाचा तिसरा.

0: प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.
1: घाटावरून

शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी सादर केलेलं देवीचं गोंधळ गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत.

शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी सादर केलेलं देवीचं गोंधळ गीत आपण ऐकलत आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत.

सुगम संगीत हिंदीतून आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून भावधारा ह्या कार्यक्रमात. यानंतर थोड्याच वेळात समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, न्यूज ॲट नाईन हे इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित करण्यात येतील. ऐकत राहा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर 558 किलोहर्ट्सवर.